सुप्रभात श्रोते हो, FM 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 21 आश्विन शके 1948 म्हणजेच 13 ऑक्टोबर 2026.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये विकास फडके यांनी लिहिलेली भूपाळी ऐकूया.

वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये विकास फुटे यांनी लिहिलेली ही भोपळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता आपण ऐकूया शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

शरद जांभेकर यांच्या आवाजामध्ये शांताराम नादगावकर यांनी लिहिलं भक्तिगीत आपण ऐकलं. आपण आहात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये विष्णुदासांची रचना.

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये विष्णुदासांची ही रचना आपण ऐकलेत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झोन एअर ॲपवर अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. डॉक्टर अपर्णा मयेकर यांच्या आवाजामध्ये बाळ कुडतरकर यांनी लिहिलेलं ऐकूया.

डॉक्टर अपर्णा मयेकर यांच्या आवाजात बाळ कुडतरकर यांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता आनंद शिंदे यांच्या आवाजात जगदीश जाधव यांची रचना ऐकूया.

आनंद शिंदे यांच्या आवाजामध्ये जगदीश जाधव यांचीही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. कार्यक्रमात आता महाकालीची आरती ऐकूया.

समूह स्वरात साने गुरुजींनी लिहिलेली देशभक्तीपर गीत रचना आताच आपण ऐकलीत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप वरती. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये कासदाह आजारावर उपाययोजना याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी तज्ज्ञ डॉ रुचा साने यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर यांतर्गत मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाय याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉ सुनील मोडक, सादरकर्ते सदानंद कांबळी. 6:55 आजचा सुविचार आणि त्यानंतर दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. 7:00 आयसी अक्षरे रसिके, यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध नियंत्रण.

7:25 दिलखलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम.

दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज खमंग आणि चटपटीत मशरूमच्या रेसिपीज, त्यानंतर सहज सुचलं म्हणून या सदरात तिच्या शब्दातून हे गायत्री मुळे यांचं सदर. साडेपाच वाजता युववाणी, 6:35 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम, संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज कृषी संवाद या अंतर्गत सुरक्षित पशु उपचार, निरोगी जनावर आणि भरघोस उत्पादन याविषयी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर आकाश बाबासाहेब राऊत यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 10:30 शिशिर फूल हे नभोनाट्य आपण ऐकू शकाल. मूळ लेखन कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे आणि सादरकर्ते महेश केळुसकर.

7:50 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 सुगम संगीत. 10:30 गझलचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:00 गाणं मनातलं हा आमचा फोन इन कार्यक्रम. संवादिका स्नेहांकिता देवकेकर.

0: एफएमपॅड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग.
2: नवीन जनावरं पशुवैद्यकाकडून तपासून कुठलाही आजार नसल्याची खात्री करून घ्यायला हवी. सडामधल्या आतील अस्तराच्या पेशी जीवाणूंच्या प्रादुर्भावाला विरोध करतात. त्यामध्ये कॅरॅटिन नावाचा थर असतो, तो जीवाणू वाढीला विरोध करतो. सडाच्या तोंडावरचे स्प्रिंक्टर स्नायू तोंड घट्टपणे बंद करतात, ज्यामुळं जीवाणू सडामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. सडामध्ये असलेले कॅरॅटिन आणि काही जीवाणू दूध काढताना सडांच्या टोकांना जमा होतात, त्यामुळं पहिल्या 2-3 धारा बाहेर जाऊ द्याव्यात, ज्यानं सड स्वच्छ होतील. मंडळी, गाई मशीनमध्ये पान्हा सोडण्याची प्रक्रिया ऑक्सिटोसिन या संप्रेरकामुळं अर्थात हॉर्मोनमुळं होते, जे दूध काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मेंदूमध्ये स्रवायला सुरुवात होते. जसं की दूध काढण्याच्या बादलीचा आवाज, मिल्किंग मशीन सुरू होणं, दूध काढण्या अगोदर खाद्य खायला देणं आणि वासरू जवळ येणं. यामुळं कासेच्या अल्व्हिओलायमध्ये तयार झालेलं दूध कासेच्या मध्यभागात यायला सुरुवात होते, त्यामुळं कास भरली जाते. काही गाई मशीनमध्ये थेंब थेंब दूध गळायला सुरुवात होते. सडाच्या मुळाशी असणारे स्नायू कडक होतात, त्यामुळं सडाचं मुख उघडतं. वासरू दूध पिताना किंवा यंत्रानं हातानं दूध काढताना सडाच्या मुळाचे स्नायू कडक होऊन सडाचं मुख उघडतं, दूध बाहेर येतं. याचवेळी सडाचे स्नायू शिथिल होतात, जेणेकरून विना अडथळा दूध बाहेर येऊ शकेल आणि आतमध्ये कुठलीही इजा होणार नाही. दूध काढण्याअगोदर गाई म्हशींनी पान्हा सोडला असल्याची खात्री करावी. पान्हा न सोडता अगोदरच बंद सडातून दूध काढण्याचा प्रयत्न केला तर सडाचं नुकसान होतं. ऑक्सिटोसिन हार्मोन मेंदूमधल्या पिच्युटरी ग्रंथीमधून स्रवलं जातं. त्याला विविध प्रतिक्षिप्त क्रिया कारणीभूत असतात. ते प्रत्येक वेळी सारखेच असायला हवेत, अन्यथा तयार झालेलं दूध वर अल्व्हिओलायमध्ये अडकून पडतं. दूध उत्पादन मग कमी मिळतं. मंडळी, दूध काढण्याची प्रक्रिया सुरू झाली की जी उत्तेजना येते ती साधारणपणे 15-20 मिनिटं टिकून राहते. याच वेळात पूर्ण दूध काढायला हवं. कास दुधानं भरल्यावर लगेच दूध हातानं किंवा मिल्किंग मशीननं काढलं गेलं नाही तर ज्या अल्व्हिओलायमधून दूध कासेत येतं त्या पुन्हा उघडतात आणि दूध मागं ओढून घेतात. यालाच पान्हा चोरणं असं म्हणतात. म्हणून पान्हा सोडण्याचं एक नियमित वेळापत्रक गोठ्यात असावं. गाय जर घाबरली असेल,

0: मोठा आवाज, नवीन माणसं, जनावराची अयोग्य हाताळणी, ज्यामुळं ॲड्रिनालिन नावाचं संप्रेरक स्रवतं आणि गाय म्हशींचं दूध कमी होऊ शकतं. म्हणून दूध काढताना शांत वातावरण असणं फार महत्त्वाचं आहे. दूध काढून झाल्यानंतर सडाचं मुख बंद व्हायला सुरुवात होते. ते पूर्ण बंद व्हायला सुमारे 30 ते 35 मिनिटांचा अवधी लागतो. तो काळ आपण जनावरांना चारा खाद्य खायला घालून पूर्ण करू शकतो. यानंतर गाय खाली बसली तर कासदाह होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण कासदाह आजारावर उपाययोजना याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा दुसरा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जिरियाट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा. जिरियाट्रिक्स म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारं वैद्यकीय शास्त्र. यामध्ये केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर वृद्ध व्यक्तींचं शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्मरणशक्ती, चालण्या फिरण्याची क्षमता आणि दैनंदिन कामांमधील स्वावलंबन टिकवून ठेवण्यावरही भर दिला जातो. वय वाढणं आपल्या हातात नाही, मात्र निरोगी वृद्धत्वासाठी प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वय वाढणं ही आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वाढत्या वयासोबत शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हाडांची ठिसूळता, स्मरणशक्तीतील बदल, झोपेच्या समस्या, पडण्याचा धोका किंवा अनेक औषधांचा एकत्र वापर, या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. आपण अनेकदा पाहतो की वयस्कर व्यक्ती घरात चालताना तोल जाऊन पडतात. काही वेळा साधी वाटणारी ही पडण्याची घटना गंभीर दुखापतीचं, हाड मोडण्याचं किंवा दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण ठरू शकतं. त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवणं, जवळच्या व्यक्तींचा विरह, झोप न लागणं किंवा स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा आपण वय झाल्यावर काही त्रास होणे हे साहजिकच आहे असे मानतो, पण प्रत्येक त्रास हा केवळ वयामुळेच असतो असे नाही. योग्य वेळी तपासणी, योग्य उपचार, व्यायाम, आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी होऊ शकते. आजच्या कार्यक्रमातून आपण जिरियाट्रिक्स म्हणजे नेमकं काय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय काळजीची गरज का आहे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि आपल्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या आरोग्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आजच्या काळात जिरियाट्रिक्सचं महत्व अधिक वाढत आहे, कारण

वैद्यकीय प्रगतीमुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. परंतु केवळ जास्त वर्ष जगणं महत्वाचं नाही, तर ती वर्ष निरोगीपणे, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगणं अधिक महत्वाचं आहे. म्हणूनच वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ डॉक्टरांची किंवा कुटुंबातील एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. वृद्ध व्यक्तींना केवळ औषधांची नाही, तर आपल्या वेळेची, प्रेमाची, संवादाची आणि आदराचीही गरज असते. तर चला, वाढत्या वयाकडे एक आजार म्हणून नाही, तर निरोगी आणि आनंदी आयुष्याची एक नवी अवस्था म्हणून पाहूयात. धन्यवाद.

0: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत जिरियाट्रिक्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, जरूर ऐका आमचं प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर या आमच्या ऍपवर. सहा वाजून 50 मिनिटं आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत. याचं लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोतेहो नमस्कार. पृथ्वीवरील हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मानव यांच्यात एक परस्पर संबंधित नैसर्गिक व्यवस्था कार्यरत असते. या व्यवस्थेला पर्यावरणीय परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असं म्हणतात. मानवाने शेती, उद्योग, वाहतूक, ऊर्जा, शहरीकरण, खाणकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी प्रगती साधली, परंतु या विकासासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, जंगलतोड आणि रासायनिक पदार्थांचा अनियंत्रित वापर यामुळे अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्यांचे परिणाम केवळ निसर्गापुरते मर्यादित नाहीत, त्यांचा मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी पुरवठा, अर्थव्यवस्था, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अक्षय ऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण, जैविक उपचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह निरीक्षण, कार्बन पकडणे आणि परिसंस्था पुनर्संचित करणे अशा विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक समस्येसाठी तंत्रज्ञानाबरोबरच योग्य धोरणे, लोकसहभाग आणि मानवीय वर्तनातील बदलही आवश्यक आहेत. आजच्या या मालिकेत आपण प्रमुख मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांची वैज्ञानिक कारणमीमांसा, त्यांचे परिणाम आणि उपलब्ध वैज्ञानिक उपाय यांचा आढावा घेणार आहोत. सगळ्यात मोठी आणि जागतिक स्तरावर जाणवणारी समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दीर्घकाळ होणारी वाढ म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असुद्धा म्हणतो. तापमान वाढीमुळे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्यांचं स्वरूप, हिमनद्या, समुद्राची पातळी आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, अलीकडे आपण एल निनो हे जे ऐकतो आहे त्यामुळे निर्माण झालेल्या या उष्णतेच्या लाटा आणि त्यामुळे अवर्षण आणि मग दुष्काळ यासारख्या

0: पर्यटनांच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल म्हणजे हवामान बदल किंवा त्याला आपण क्लायमेट बदल असं म्हणतो. पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि काही औद्योगिक वायू उष्णता शोषून वातावरणात धरून ठेवतात. या नैसर्गिक प्रक्रियेला हरितगृह परिणाम असंही म्हणतात. हा परिणाम पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे, मात्र मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढल्याने तापमानात अतिरिक्त वाढ होत आहे. आता याची प्रमुख मानवनिर्मित कारणे कोणती आहेत? तर कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचं मोठ्या प्रमाणात ज्वलन आपण करतो. औष्णिक वीज प्रकल्प, सिमेंट, पोलाद आणि इतर उद्योगातून होणारं जे उत्सर्जन आहे त्याचंही प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आपण एका बाजूनी जंगलतोड आणि वनक्षेत्रांचं शेती क्षेत्राचं स्वरूपही आणि एकूणच त्याची एकूण जागा ही पण आपण रस्ते किंवा वसाहतीमध्ये रूपांतरित करत आहोत. पशुपालन, भातशेती, कचरा डेपो यातूनही मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचं उत्सर्जन होत असतं. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर, रेफ्रिजरेशन आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून काही शक्तिशाली हरित वायूंचं उत्सर्जन सातत्याने होत असतं. आता या सगळ्यांचा पर्यावरण आणि मानवावर कोणता परिणाम होतो? त्याच्यामध्ये उष्णतेच्या लाटा, उष्माघाताचा धोका वाढतो, पावसांचं अनियमित वितरण आणि काही भागात दुष्काळ निर्माण होतो तर काही भागात अतिवृष्टी निर्माण होते, हिमनद्या वितळतात, समुद्राच्या पातळी त्यामुळे वाढ होतं, शेतीचं उत्पादन कमालीचं घटतं, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे अन्न सुरक्षितता प्रभावित होते, वनाग्नी म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होतात, परिसंस्थांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, काही तर प्रजाती नष्ट पण होतात. किनारी भागात पूर, क्षारयुक्त आणि पाण्याच्या भूजलात प्रवेश होतो आणि त्यामुळे लोकांचं कमालीचं विस्थापन होतं.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा।
6: बे

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. आजचा सुविचार जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार आहे. दुसऱ्याची नेहमी निंदा करणारे, त्यांचं उणदुण काढून बदनामी करणारे एखाद्या वेळी सज्जन माणसाला दूषण देऊ शकतात, पण स्वतःला सभ्य आणि सज्जन बनवू शकत नाहीत.

जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार आपण ऐकलात. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय

नैसर्गिक आपत्ती निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. मार्गारेट एलिझाबेथ नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांचा हा स्मृतिदिन. कथा कादंबरीकार लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे यांचा जन्मदिन. अभिनेते दादामुनी अर्थात अशोक कुमार यांचा जन्मदिन. त्याचबरोबर अभिनेते पार्श्वगायक निर्माते किशोर कुमार यांचा स्मृतिदिन. संगीतकार वसंत प्रभू यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री निरूपा रॉय यांचा स्मृतिदिन. ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्मदिन. सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्मदिन. भारतीय वीणावादक संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्मदिन.

0: मेहूर घराण्याच्या ज्येष्ठ कलाकार, सूरबहार आणि सतारवादक पद्मभूषण अन्नपूर्णा देवी यांचा स्मृती दिन. मराठी चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे, त्याचबरोबर अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशी यांचे आज वाढदिवस आहेत. श्रोतेहो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झोन एअर ॲपवरती. 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध ऐकूया, नियंत्रण.
1: सकाळी 7 बातम्यात पहिलीच बातमी कानावर पडली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून
2: अमुक ठार अमुक जखमी.
1: दिवसभर ती बस आणि त्याच्या सर्वत्र आलेल्या बातम्या आणि सुटलेलं नियंत्रण याचीच चर्चा चालू होती. मंडळी, नियंत्रण म्हणजे केवळ बसचं नियंत्रण नव्हे, तर नियंत्रण म्हणजे एखाद्या गोष्टीची, घटनेची हालचाल किंवा मार्ग मर्यादित ठेवण्यासाठी किंवा ती सुरळीत चालण्यासाठी नियमन करणे, ताबा ठेवणे. एवढेच नाही तर मन, विचार, वाणी, शब्द, भावना, इच्छा, वेळ, कृती या सर्वावर सुयोग्य नियमन म्हणजेच नियंत्रण. दुसऱ्यावर नियंत्रण हे त्या विषयावरची एखाद्याची हुकमत दाखवणारं असू शकतं. अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो या मोजक्या शब्दांनी विवेकानंदांनी समोरच्या विदेशी गर्दीच्या मनावर मिळवलेलं नियंत्रण हे याचं उत्तम उदाहरण आहे. किंवा मग सत्ता, अधिकार असं गाजवणारं तरी ते नियंत्रण असतं, जशा इतिहासातल्या अनेक राजवटी. किंवा मग अत्यंत जवळीक बाळाचं खाणं पिणं, इतकंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट आईच्या नियंत्रणात असते ती यामुळेच. आता हे नियंत्रण पुढे पत्नीकडे जातं ही गोष्ट ज्याच्या त्याच्या अनुभवाची. स्वतःचं स्वतःवर असं नियंत्रण म्हणजेच ते स्वनियंत्रण असतं. ते असेल तर आणि तरच आपण यशाच्या मार्गावर योग्य दिशेनं मार्गक्रमण करू शकतो. काही वेळा आपल्याला एखादी अडचण येऊन आपलं स्वतःवरील नियंत्रण सुटतं आणि परिस्थिती याला कारण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण केवळ हेच कारण नसतं, दरवेळी आपलं परिस्थितीवर नियंत्रण असू शकत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. नियंत्रण म्हणजे स्वतःला दाबून ठेवणं नव्हे तर मनावर ताबा ठेवून योग्य दिशेला योग्य वेळी वळवणं, योग्य शब्दात योग्य व्यक्तीपाशी व्यक्त होणं. मनावर नियंत्रण नसेल तर निर्णय चुकीचे होऊ शकतात, मन विचलित होऊ शकतं, काळजी राग अशा नकारार्थी भावनांना मन चटकन बळी पडतं. वाणीवरील नियंत्रण सुटलं तर आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर येतात आणि हातावरील नियंत्रण सुटलं तर अपकृती अपघात घडतात. आयुष्यावरचं नियंत्रण सुटलं तर जीवन निरर्थक होतं. केवळ बोलण्यावरील नियंत्रण सुटल्यानं आपण नाते, मित्र,

0: व्यवसाय आपली प्रगती हे सगळं गमावू शकतो. सर्व विचार विकार याचा नियंत्रक ड्रायव्हर आपलं मन आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही जिथं असतं तिथं मनावर नियंत्रण येतं. घटना विचार भावना कृती परिणाम या साखळीत सर्वत्र नियंत्रण म्हणजे मर्यादा पाळणं महत्त्वाचं आहे. रामायणातील रामाचं चरित्र हे संयमाचं उदाहरण आहे. मनावरील कृतीवरील नियंत्रणामुळं श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम झाला. एखाद्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नसेल तर स्वस्थ राहणं हाच उपाय असतो. अशावेळी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे स्वस्थ राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. पण मंडळी, नियंत्रण म्हणजे पळपुटेपणा नव्हे. पुढे हेच संत आपल्याला सांगतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे माथी हणुकाठी. श्रोते हो, पूर्वी अगदी टी व्ही नव्हता, त्यावेळी मनोरंजनाचं साधन म्हणून ग्रंथवाचन भजन कीर्तन प्रवचन पारायण हे सगळं होत होतं. कुस्त्या खेळ उत्सव गाणी लोकनाट्य असं सगळं होतं. पुढे वृत्तपत्र आली, मग आकाशवाणी आली, टी व्ही आला आणि आता तर मोबाईल आपल्या हातात आला. मनोरंजनाच्या या सर्व गोष्टीवर त्या त्यावेळी ज्यांनी नियंत्रण ठेवलं ते सर्वजण यशस्वी झाले. जे आहारी गेले ते अगदी वाया गेले. आधुनिक काळात बदलच्या जगाबरोबर राहूनही नियंत्रित राहायचं असेल तर ग्रंथ वाचन आणि मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. जग जिंकण्यापूर्वी स्वतःला जिंकलं पाहिजे. श्रीरामाचा संयम, श्रीकृष्णाचा विवेक, विदुराची वाणी, कर्णाची उदारता, सुदामाची मैत्री, भरताचं बंधुप्रेम, यशस्वी उद्योजकांची शिस्त आणि काटकसर ही सर्व नियंत्रणाची उदाहरणं आहेत. ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवता येतं त्यावर नियंत्रण ठेवणं आणि ज्या बाबी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे नियंत्रणाचं सोपं सूत्र आहे आणि हीच यशाची गुरुकिल्ली पण आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात, नियंत्रण. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नाना क्षीरसागर.
4: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान. कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
3: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
5: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल

0: की देवीची हजार नावं, ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी याकरता 12 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. प्राप्त दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. काँग्रेसच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात नागपुरात बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले,
1: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा या समितीत समावेश असेल. रुग्णालयं आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार सेवा आणि सुविधांचं सुशुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी असं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका काल भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबई नौदलाच्या गोदीमध्ये काल हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल

0: कमांडचे प्रमुख व्हाईस एडमिरल संजय वात्सायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले आहेत. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं वात्सायन म्हणाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येत्या 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत 3 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. 30 ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेनं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील जवळपास 3,51,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मुख्यत्वे करून गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रतिष्ठा आणि समान संधी मिळवून देणं हा होता. या योजनेअंतर्गत गॅस जोडणी महिलेच्या नावे देण्यात आली. या योजनेमुळे लाखो कुटुंबांची सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या अन्य इंधनांपासून सुटका झाली. यामुळे महिलांचा वेळ वाचला आणि त्यांचा कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढण्यास मदत झाली. 2014 देशात एलपीजी जोडण्यांची संख्या 14.5 कोटींच्या आसपास होती. 2026 ही संख्या 33.39 कोटी लाखांवर पोहोचली. या मोहिमेचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाहीत. स्वच्छ इंधनामुळे अनेक घरातील वायू प्रदूषण कमी झालं आहे. सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी अधिक वेळ देता येत आहे आणि महिलांसाठी अधिक संधीही उपलब्ध होत आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: सौर ऊर्जेतील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित सौर संवाद यात्रेचा काल अहिल्यानगर इथं आरंभ झाला. गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांनी आयोजित केलेली ही यात्रा राज्यातल्या 14 जिल्ह्यातून जाणार असून 18 ऑक्टोबरला या यात्रेचा पुण्यात समारोप होणार आहे. युवक आणि महिलांना सौर क्षेत्रातील व्यवसायासाठी प्रोत्साहित करून 1,000 हून अधिक उद्योजकांना सक्षम करण्याचं उद्दिष्ट असल्याचं गोपाल काबरा यांनी सांगितलं. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाचं काम करणारे नानाजी देशमुख यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बीडच्या जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख यांनी काल केलं. नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चवदार तळे सत्याग्रहाचं यंदा 1 शताब्दी वर्ष आहे. तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचंही 2 शताब्दी वर्ष आहे. यानिमित्त नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठं आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना पोषण आहाराचं पाकिट देण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल 10 रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आठवड्यापासून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनानं पाणीपुरवठ्यात 10% कपात करण्याचे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 15 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात येरवड्या इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधु कांबीकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शापित हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांचे हेच माझं माहेर, रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला असे अनेक चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. लोकनाट्य, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. मधु कांबीकर यांच्यामुळे लावणीला जागतिक ओळख मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. तर काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. पुण्यात येत्या गुरुवारपासून पाणी कपात लागू. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: 102.7 MHz आणि न्यूज 1 AR ॲपवर आकाशवाणीचं हे कुलाबू केलं आहे.

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132562624 02132562624.

श्रोतेहो, आज सकाळी 7:50 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकतो. आज दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात खमंग आणि चटपटीत मशरूमच्या रेसिपीज आपल्याला सांगतील नम्रता ठाकरे. आणि त्याचबरोबर सहज सुचलं म्हणून या सदरात तिच्या शब्दातून हे गायत्री मुळे यांचं सदर. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:25 होतात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण वन्यजीव सप्ताह, वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती घेतली. कोल्हापूरची ओळख हिरवाईनं नटलेला जिल्हा अशी आहे. डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं, धबधबे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याला वेगळीच ओळख मिळाली आहे. मात्र जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं आव्हानही निर्माण होत आहे. त्याचबरोबर निसर्गाचं जतन करत वनपर्यटनाला चालना देणंही तितकंच महत्वाचं आहे. श्रोतेहो, याच अनुषंगानं आजच्या भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि कोल्हापूरमधील वनपर्यटन विकासाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना सध्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा वेळी माणूस आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता महत्वाची असते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: मानव आणि वन्यजीव संघर्ष हा सध्याचा अरण्याचा प्रश्न आहे. याच्यामध्ये वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येणे किंवा शेतामध्ये येऊन त्यांचं नुकसान करणे अशा वारंवार घटना घडत असतात. तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचा मार्ग हाच असतो की अशा वन्य प्राण्यांना त्यांचा जो नॅचरल भ्रमंतीचा मार्ग आहे नैसर्गिक तो उपलब्ध करून देणे. कारण आता बऱ्याचशा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज आल्यामुळे त्यांचे हॅबिटॅट फ्रॅगमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास हा तुटक झालेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या मानवी वस्तीकडे किंवा शेती क्षेत्राकडे जास्त ते येत आहेत. तर ते सनियंत्रित असणं आवश्यक आहे. बरेचसे रिसॉर्ट्स किंवा मानवी वस्ती ही जंगलाच्या फ्रिंज एरियामध्ये आलेले आहेत. तर त्या ठिकाणी संरक्षण कुंपण भिंत घरांना करणे किंवा रात्रीच्या वेळी जनावरांना गोठ्यामध्ये बंदिस्त करून ठेवणे, लाईटचा प्रॉपर वापर करणे किंवा शेतामध्ये पाणी द्यायला

0: असताना म्युझिक किंवा काठीचा सोबत वापर करणे किंवा एक दोन लोक सोबत जाणे, चांगली टॉर्च सोबत ठेवणे, उघड्यावर शौचास न बसणे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की हे कमी करण्यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई तर दिली जाते, परंतु आम्ही टेक्नॉलॉजीचा पण चांगला वापर करतो. जसं कोल्हापूरमध्ये आपण थर्मल ड्रोन्स असतील, AI बेस्ड कॅमेराज असतील, अशा सगळ्या गोष्टींचा आपण वापर करतो, ज्यामधून आपल्याला चंदगड आजरासारखे ठिकाणी त्या ठिकाणी हत्ती आहेत तर त्यांची मुवमेंट पण आम्हाला रेग्युलरली ट्रॅक होते. आमचे स्पेसिफिक काही लोक आहेत की त्यांना आपण ट्रेनिंग दिले आणि हत्ती हकारा गट इस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यांचे 7 कॅम्प आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि हे जंगल क्षेत्रामध्ये किंवा फ्रिंज एरियामध्ये आहेत, तर त्यांचे कॉन्टॅक्ट लोकल लोकांशी असतात. तर अशा जेव्हा प्रश्न उद्भवतात त्यावेळी ते लोक गावातील लोकांना जागरूक पण करत असतात. आणि काही नुकसान जरी झालं तरी आपण महाराष्ट्र शासनाने किंवा विभागातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करतो. याशिवाय मॅडम, जंगल क्षेत्रामध्ये आपण त्यांना चारा आणि पाणी याची पण उपलब्धता कशी होईल यासाठी प्रयत्न करतो.
1: अच्छा, म्हणजे वन्य प्राणी आढळून येणार आहेत किंवा काय, या दृष्टीने लोकांना त्या भागातील किंवा जंगल परिसरातील किंवा जंगलाच्या जवळ राहणाऱ्या मानवी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क किंवा जागरूक केलं जातं.
0: हो बरोबर.
1: पण तरीही जर एखाद वेळेस सर जर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी आढळलाच, तर अशा घटना जर घडल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी आहे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी येतात तर त्यावेळी त्याला पकडण्याचा किंवा त्याला रजिस्टर करण्याचा कोणीही पहिल्यांदा प्रयत्न करू नये असं मला
1: वाटतं.
0: कारण बिबट्यासारखा प्राणी आहे, तो खूप हिंसक प्राणी आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याला आपण पकडण्याच्या ऐवजी त्याला जर त्याचा नैसर्गिक मार्ग असेल की ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि नागरी वस्तीच्या अपोजिट साईडला तो बाजूला जाऊ शकतो, असा मार्ग त्याला काढून देण्याची आवश्यकता असते. याशिवाय आपण जशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मी मेन्शन केल्या याच्या अगोदर, तर त्या आत्मसात करण्याची खूप गरज आहे. शेतात काम करत असताना, घरी रात्रीचं राहत असताना, आणि त्याचबरोबर की ज्या शासकीय यंत्रणामध्ये आमच्याकडे रेस्क्यू टीम्स असतात, तर जसं 1926 आहे किंवा फॉरेस्टचं निअरेस्ट जे ऑफिस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे ट्रँक्युलायझिंग गन असते किंवा बाकी पिंजरे असतात, कॅमेरा ट्रॅप्स असतात, तर अशा सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आणि आमची टीम इक्विप्ड असते. याशिवाय आम्ही फायर ब्रिगेड किंवा लोकल यंत्रणांची पण मदत घेतो, पोलीस असतील, तर या सगळ्यांना अवगत करावं असं मला वाटतं लोकांनी, स्वतः कोणताही ट्राय करण्यापेक्षा.
1: खरंय सर. कोल्हापूर जिल्ह्यात हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्या, धबधबे आणि जैव विविधतेनं समृद्ध असलेली जंगलं सुद्धा आहेत. या निसर्ग संपदेचं जतन करत वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाच्या वतीनं कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: कोल्हापूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. वेस्टर्न घाट हा खूप बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आपला. विविध प्रजाती, पक्षी, प्राणी हे सगळे आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्यामध्ये टायगर पासून ते स्लेंडर लॉरीज सारखे खूप छोटे प्राणी आहेत, ते पण आपल्या जंगलामध्ये सापडतात. हॉर्नबिलच्या 4 प्रजाती सापडतात आणि खूप मॉसेस असतील, ऑर्चिड्स असतील, मेरिस्टिक स्वॅम्प्स असतील, अशा खूप सुंदर अशा परिसंस्था. याशिवाय लेगलेस एम्पीबियन्स असतील, बरेचसे गिकोज असतील, असे खूप प्राणी आणि पशु आपल्याकडे आढळतात. तर ह्या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये याविषयी अवेअरनेस कसा आणता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांची नैसर्गिक जी जडणघडण आहे किंवा त्यांचा आदिवास आहे तो कुठेही डिस्टर्ब न करता लोकांना त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि निसर्गाला त्याच्या मुख्य फॉर्ममध्ये कसं पाहता येईल. जसं आपण धबधब्यांना भेटी देतो, पुन्हा कोल्हापूरमध्ये पन्हाळा विशाळगड पाऊनखिंड असा एक खूप जुना ट्रेक आहे शिवाजी महाराजांनी जो केला होता, म्हणजे ज्या मार्गाने गेले होते, तर या ठिकाणी खूप सुंदर असं जंगल आहे. तर हे चालत असताना चालता चालता जंगल कसं शिकता येईल हे आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आपण गाईड्स असतील, त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहिती फलक, इंटरप्रिटेशन सेंटर्स असतील, याच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
1: अच्छा सर, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा परिसरातील पर्यटन विकासाची सध्या खूप चांगली चर्चा आहे, तर या परिसरातील पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळतोय?
0: भुदरगड येथील सवतकडा हा धबधबा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे मुख्य माननीय श्रीनिवासराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा डेव्हलप करायला घेतला. सुरुवातीला

त्या ठिकाणी सात धबधबे होते आणि त्या ठिकाणी लोक कधी फिरायला जात नव्हते, पण एक सुंदर ठिकाण बाळूमामाचं जे देवस्थान आहे तिथून आणि भुद्रगडचा किल्ला आहे तिथून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण तिथल्या स्थानिक लोकांकडून मागणी आल्यानंतर आम्हाला समजलं की आपण अशा काही ऍक्टिव्हिटी तर करू शकतो सुरुवातीला. त्यानंतर ही सात ठिकाण सात धबधबे डेव्हलप करत असताना कमीत कमी इंटरव्हेन्शन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल याचा पहिल्यांदा

0: कमीत कमी इंटरव्हेंशन करून सुरक्षित आणि संवर्धन स्वरूपामध्ये कसं पर्यटन करता येईल असा पहिल्यांदा विचार आला. आणि ह्या 7 धबधब्यांची स्वच्छता असेल, ज्या ठिकाणी रिटेन्शन वॉल बांधायची असेल अशा रिटेन्शन वॉल बांधणे, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि त्याला जोड म्हणून काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये झिपलाईन सारख्या ऍक्टिव्हिटी असतील, त्यानंतर हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स अशा आपण कनेक्ट केल्या. आणि त्या ठिकाणी सागवानाचं सुंदर जंगल आहे पूर्वी केलं ते तसंच रिटेन्शन केलं, तर कोणतेही चेंजेस केले नाही आणि तो नो प्लास्टिक झोन आपण डिक्लेअर केला. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणपूर्वक कसं पर्यटन करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं तो एक टुरिझम ट्रायंगल म्हणून उदयास आला, कारण भुदरगड, सवदकडा धबधबे आणि बाळूमामाचं मंदिर हे तिन्ही एकाच ठिकाणी आहेत आणि एक ट्रायंगल आहे आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा घेऊ शकलो असं मला वाटतंय. आणि यावर्षी आपण जवळजवळ 75 लाख इतका इन्कम त्यातनं केलेला आहे या 3 महिन्यामध्ये.
1: अच्छा, म्हणजे रांगणा किल्ला, मधाचं गाव, पाटगाव अशा पद्धतीनं धार्मिक पर्यटन, वन पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन असा ट्रायंगल या भागात आपण डेव्हलप केलाय. तर
0: येस, आणि हे सगळे ठिकाणं थोडीफार होईना पण फॉरेस्टशी किंवा जंगलाशी कनेक्ट आहेत, कारण मधाचं पाटगाव जे म्हटलं जातं तिथलं मधाचं वर्ल्ड फेमस मध आहे, तो त्याचं बऱ्यापैकी कलेक्शन आहे तिथल्या सुंदर अशा फॉरेस्ट आणि जंगलांमधनं होतं.
1: मानव वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवांचं संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि निसर्गाचा समतोल कसा राखला जातो याबाबत आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलीत. तसंच कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना निसर्गाचं संवर्धन आणि जबाबदारीनं करावं याचं वन पर्यटन कसं महत्वाचं आहे हेही आपल्या संवादातून समोर आलं. सर, आपण खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, वणव्यांपासून जंगलांचं संरक्षण आणि जैवविविधतेचं संवर्धन केवळ प्रशासनाची भूमिका नाही तर स्थानिक नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. याच विषयावरील हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर अनुरूपचे तन्मय कानेटकर आहेत. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं की आजकालच्या मुलामुलींच्या अपेक्षा या बदललेल्या आहेत, तर साधारण त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप काय असतं, काय सांगशील?
3: अपेक्षा बदलल्या आहेत का असं विचारलं तर त्याचं उत्तर हो असं अगदी स्पष्ट आहे. अनेकदा अनेक पालक ही तक्रार करतात की खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तेही आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत असतं, पण त्याच्यामध्ये रियालिटी काय, वास्तव काय ते बघणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आजीने, अंजली कानेटकर हिने, जेव्हा अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली, किंवा जवळपास 26 माझ्या आईने म्हणजे डॉक्टर गौरी कानेटकर हिने सगळी धुरा जेव्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली, या दोन्ही काळामध्ये तेव्हाच्या जर अपेक्षा आपण जर बघितल्या तर कधीच कोणी अनुरूपच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष बोलताना जे सांगितल्या जातात अपेक्षा तेव्हा म्हणा असं कोणीच सांगायचं नाही की जी व्यक्ती माझी जोडीदार म्हणून मला मिळणार आहे ती माझी उत्तम मैत्रीण किंवा मित्र असावा अशी अपेक्षा कोणी एक्सप्लिसिटली प्रत्यक्ष बोलून सांगायचं नाही. आज 99.99% मुलं मुली हे सांगतात की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे. तर मला असं वाटतं की हा अपेक्षांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. पटकन वरवर पाहताना असं वाटत नाही. असं नाही की जुन्या पिढीमधल्या जोडप्यांमध्ये मैत्री झाली नाही, पण ती नंतर हळूहळू झाली.
2: बरोबर.
3: पण आता ती अपेक्षा म्हणून आधीच येते की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला हवी आहे. याच्यामधला एक महत्वाचा जो बदल आहे की मैत्री हा शब्द कुठून येतो किंवा कशा पद्धतीने येतो, तर दोन गोष्टी याच्यामध्ये मला अशा वाटतात की महत्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्याकडे पार्टनरशिप सारखं बघितलं जातं. जोडीदार आहे तर ती सगळ्या बाबतीतली पार्टनरशिप असावी, एकत्र असावं, आणि ती नुसतीच कामांची विभागणी इतकं ते पारंपरिक अर्थ त्याला असू नये असं त्या अपेक्षेकडे बघितलं जातं. म्हणून मैत्री हा शब्द येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मैत्रीमध्ये इक्वॅलिटी असते, समानता असते, एक समान पातळीवरनं बोलणं असतं, मुक्तता असते, मोकळीक असते, फ्रीडम असतं. तर ती भावना खूप जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे मैत्रीची अपेक्षा ही आज खूप जास्त प्राधान्याने येते.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 1800-267-7991 1800-267-7991. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. तर आपण आता मुला मुलींच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या अपेक्षांमध्ये विसंगती आपल्याला दिसून येते का, याबद्दल काय सांगशील?
3: विसंगती थेट असते अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आता अनुरूप मध्ये नाव नोंदवायचं आहे असं ठरल्यानंतर पालक अचानकपणे 1990 किंवा 1980 दशकात जातात जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि तेव्हाच्या काय अपेक्षा होत्या त्या सगळ्यांची एक यादी केली जाते. म्हणजे एक पारंपरिक अपेक्षांचा डोलारा उभा राहतो. त्याबरोबर मुलं मुली आता स्वतंत्र आहेत, त्यांची मतं आहेत. म्हणजे 40 जशी लग्न होत होती की पालकांनी सांगायचं आणि मुला मुलींनी बोलल्यावर उभं राहायचं, अशा पद्धतीने लग्न काय आज होणार नाही. म्हणजे मुला मुलींना

0: मतं आहेत, त्यांची त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत आणि त्यांना डावलून काही पुढे जाणं होणार नाहीये. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा, मुलामुलींच्या आजच्या काळातल्या अपेक्षा, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. खरं सांगायचं तर खिचडी केली जाते आणि तो एक मोठा डोलारा उभा राहतो. त्यामुळे असं वरवर दिसतंच आपल्याला की अपेक्षांचा डोलारा खूप मोठा झालाय, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये सगळंच आहे, सगळ्यातलं सगळं हवंय, चांगलं जुनं पण हवंय, नवीन पण हवंय. पण आम्ही असं म्हणतो की या अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे विवेकी दृष्टीने यातल्या काय खरंच अपेक्षा आजही सुसंगत आहेत, कालबाह्य झालेले नाहीत, काल सुसंगत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तो विवेकी विचार, तारतम्याने विचार, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एकच वाक्य फक्त शेवटी सांगतो की आपल्या अपेक्षा कोणत्या आणि आपल्या मागण्या कोणत्या हा फरक आपल्याला करता आला पाहिजे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7191, 1800-267-7191, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, खूप छान माहिती या भागात आपण श्रोत्यांना दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजकाल वयाची 30 येण्याआधीच अनेक जण केस गळती किंवा केस पातळ होणं, केस तुटणं या समस्येने त्रस्त असतात. महागडे शॅम्पू सिरम तेल लावतात तरीही केस गळणं थांबत नाही, तर नेमके केस का गळतात आणि आयुर्वेद याकडे कसं बघतं याबद्दल आज बोलूयात.
3: हा आजकालचा खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संपूर्ण दिवसभरात किमान 30-40 केस गळणे ही एक नॅचरल प्रोसेस आहे. पण त्यापेक्षा जर जास्त केस गळत असतील, केस खूप पातळ होत असतील किंवा केसांचा व्हॉल्यूम खूपच कमी होत चालला असेल, केस विरळ होऊन समोरून स्काल्प व्हिजिबल होत असेल, हेअरलाईन मागे सरकत असेल, तर मग याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
2: अच्छा.
3: केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. अनुवंशिकता, ताणतणाव, खूप वेळ जागरण, मसालेदार पदार्थ नेहमीच खाणं, आंघोळीसाठी बोरवेलचं हार्ड वॉटर, याचा केसांच्या आरोग्यावरती परिणाम हा होत असतो. जे लोक सतत बाहेरचं जेवण खातात किंवा विद्यार्थी जे नेहमी मेसचं जेवण खातात, त्यांना त्या आहारातून आवश्यक पोषक तत्व हे मिळू शकत नाहीत. त्यामुळं जीवनसत्वांची कमतरता होऊन केस हे गळतात किंवा केस पातळ देखील होऊ शकतात. ज्यांना थायरॉइड, पीसीओडी किंवा इतर हॉर्मोनल विकार आहेत किंवा कोणत्याही तापाच्या आजारानंतर आणि स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर किंवा मेनोपॉज दरम्यान होणारा हेअरफॉल हा खूप कॉमन आहे. याशिवाय वारंवार केमिकल ट्रीटमेंट, उष्ण उपकरणांचा वापर, वाहन प्रवास, साई पडणं या सगळ्यांचा परिणाम आपल्या केसांवरती होऊ शकतो.
2: ओके, मग केसांच्या आरोग्यासाठी काय गरजेचं आहे याबद्दलही बोलूयात. त्याआधी श्रोते हो, केसांच्या तक्रारींबरोबरच इतर जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क: 83083508 54, 83083508 54, 8308830854. डॉक्टर निखिल, मग अशा वेळेला म्हणजे ज्यांच्यामध्ये केसांच्या समस्या जास्त दिसून येतात त्या लोकांनी काय काळजी घ्यावी आणि आयुर्वेद यानुसार काय उपचार करतं?
3: आयुर्वेदाच्या दृष्टीनं जर बघितलं तर केस हे शरीराच्या एकूण पोषणाचं प्रतिबिंब आहे. यासाठी रोजच्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, सीझनल फळं, ड्रायफ्रुट, दूध, तूप, लोणी, अंडी असा समतोल आणि पोषक आहार घेणं, तसंच आयर्न आणि कॅल्शियम रिच आहार घेणं हे खूप गरजेचं असतं. केसांमध्ये

0: ते कोंडा होणं हे देखील केस गळण्यामागचं एक महत्वाचं कारण असतं. पण कोंडा हा फक्त कोरडेपणामुळेच नाही तर फंगल ओव्हरग्रोथ, ऑइली स्काल्प आणि त्वचेच्या काही आजारांमुळे देखील होऊ शकतो.
1: ओके.
0: याशिवाय जेनेटिक्स, स्ट्रेस, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, पित्तप्रधान प्रकृती यामुळे केस अकाली पांढरे देखील होऊ शकतात. केसांच्या समस्यांवरती उपचार करताना त्याला फक्त बाहेरून तेल लावून, शॅम्पू किंवा सिरम लावून उपयोग होत नाही तर केसांना आतून पोषण मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. शिवाय केस गळण्यामागचं किंवा केस पांढरं होण्यामागचं मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणं हे देखील खूप महत्वाचं असतं.
1: ओके.
0: प्रत्येक रुग्णाची केस गळण्या किंवा पांढरे होण्यामागची कारणं
1: ही
0: वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे उपचार ही व्यक्तीनुसार बदलतात. सोबतच शिरो अभ्यंग, शिरोधारा यासारखे बाह्य उपचार केल्यास केस गळणं कमी होण्यासाठी आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना केस गळण्याची किंवा पांढरे होण्याची अनुवंशिकता आहे त्यांनी जर वेळेतच उपचार केले तर पुढील नुकसान हे कमी होऊ शकतं.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, केसांच्या विविध तक्रारींबरोबरच इतर जुनाट व्याधींपासून, आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 8300 8 8 54, 8300 8 8 54, 8308 8308 54. पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:50 आणि 10 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आता आपण ऐकूया ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
2: नमस्कार श्रोते हो, नवरात्राची आज तृतीया तिथी. तृतीयेच्या दिवशी अंबे शृंगार मांडिला. या तृतीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा हा आनंद सोहळा आता अगदी शिगेला पोहोचतोय असं म्हणता येईल. आजच्या या तृतीयेच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई श्री भीमादेवी या रूपामध्ये सजेल. दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायामध्ये आपले भविष्यातले अवतार सांगताना जगदंबेनं भीमादेवी हा एक अवतार सांगितलाय. भीमापी नील वर्णाभा दंष्ट्रा दशन भासुरा अशा प्रकारचं उग्र स्वरूप धारण करणारी ही भीमादेवी. नीलवर्णा असं तिचं ध्यान सांगितलंय. भक्तांच्या रक्षणासाठी वेळोवेळी मी धावून येईन या वचनाला अनुसरून जगदंबेनं धारण केलेल्या या रूपाला भीमादेवी असं म्हटलं जातं ते तिच्या विकराळ स्वरूपामुळं. आज करवीर निवासिनी याच रूपामध्ये सजेल. पुन्हा नेहमीप्रमाणेच सर्व पूजांनंतर देवीची रात्री पालखी परिक्रमा होईल आणि भक्तांना पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या आनंदात जगदंबेचं दर्शन घडेल. नवरात्रातल्या या तृतीया तिथीला जगदंबेची साकारलेली अलंकार पूजा पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर तिच्या पालखी सोहळ्यासाठी भक्तगण आतुरतेने पाहत असतात की केव्हा एकदा जगदंबा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते आणि आपण फुलांच्या उधळणीत तिचं स्वागत करतो.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून आत्ताच आपण ऐकलीत.

0: एफएम 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकता.
1: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोते हो, ज्येष्ठ संगीतकार वसंत प्रभू यांचा स्मृतिदिन. त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भारा तांबे यांनी लिहिलेलं एक लोकप्रिय गीत आता ऐकूया. गायिका लता मंगेशकर.

श्रोते हो, सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. या नवरात्रातला आज तिसरा दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध तृतीया. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आंबाबाई मंदिराबरोबरच शहरातील तसंच जिल्ह्यातील सगळ्याच मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी भाविकांची लगबग बघायला मिळत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा शाही दसरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम कोल्हापुरामध्ये होत आहेत. या अंतर्गत आज कोल्हापूरच्या नागरिकांसाठी चित्रनगरीची सफर करता येणार आहे.

नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दररोज देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये अनोखी पूजा बांधली जाते आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही पूजा भाविकांना पाहायला मिळते. या निमित्तानं मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच वेगवेगळ्या संघांच्या वतीनं भजनं सुद्धा सादर करण्यात येत असतात.

गायन समाज देवल क्लबतर्फे गोविंदराव टेंबे रंगमंदिरात आज काहीतरी नवीन हा साहित्य संगीत नृत्य आणि नाट्याचा मिलाफ असणारा प्रयोग होणार आहे. आज संध्याकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वडणगेमध्ये ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत वडणगे इथं या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.

श्रोते हो, सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132562624 02132562624. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी.

श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत ऐकूया.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं, एक होता विदूषक या चित्रपटासाठी. श्रोते हो, या आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राच्या प्रसारणामध्ये आपण ऐकत आहात कोल्हापूर पण हा कार्यक्रम. आपण ऐकत आहात हे प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सध्या विविध ठिकाणाहून लोक आपल्या कोल्हापूरमध्ये येत असतात. अशा वेळेला खऱ्या अर्थानं आपल्यामुळं प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी पर्यटकांनी भाविकांनी घेतली पाहिजे. आपल्यामुळं कुणालाही कसलीही इजा होणार नाही, कुणालाही बाधा पोचणार नाही यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे. प्रशासनानं सांगितलेल्या ठिकाणीच आपण वाहनं पार्क केली पाहिजेत आणि दिलेल्या सुविधांचा वापर हा अतिशय व्यवस्थितपणे

करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तेव्हा याबरोबरच कोल्हापूर हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण. आकाशवाणीचं हे कोल्हापूर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची
1: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ, तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळचे, तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तामिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओडिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ धलसिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. नवी दिल्ली इथं आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली. या बैठकीत दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, आर्थिक अपहार, तस्करी आणि सायबर धोक्यांबद्दल चर्चा होणार असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. सामायिक सुरक्षा आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर या बैठकीत भर देणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. त्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान काँग्रेसच्या या मोर्चावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सत्तेत येण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. दिल्लीतील अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतर मंतर हे ठिकाण वगळण्यात आलं आहे. यापुढे जंतर मंतरवर आंदोलन करता येणार नाही, असं दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिकृत आंदोलनासाठी आता जंतर मंतर ऐवजी 3 नवीन ठिकाणं दिल्ली पोलिसांनी सुचवली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुरारी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील हरकती आणि दावे नोंदवण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती आणि दावे यांचे निवारण 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार असून 16 नोव्हेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतरची अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 1.5 कोटी मतदार होते. आताच्या यादीत एकंदर मतदारांची संख्या 2 कोटींहून अधिक झाली आहे. यादीत

506 तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केल्याचं पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी आनंदिता मित्रा यांनी यावेळी सांगितलं. मतदार पुनरीक्षण यादीतून पात्र मतदार वगळला जाऊ नये या उद्देशानं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येत्या 18 तारखेला सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, तर इतर राज्यांमध्येही अशा प्रकारची शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा

0: केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेडसावणारी आव्हानं, कारखान्यांकडून नोंदवलेल्या साखर उतारातील आकडेवारीतील तफावत, वजन प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याच्या हेतूनं एक आठवड्याच्या आत समिती स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विषयतज्ञ यांचा समितीत समावेश असेल. केंद्र सरकारनं जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पोलाद उद्योग उभारणीसाठी धोरणात्मक आराखडा तयार केला आहे. जागतिक पोलाद उद्योगात भारताचं स्थान उंचावणं आणि देशाची वाढती पोलादाची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारत आणि इराण यांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणसह राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं इराणच्या दिल्लीतील दूतावासानं समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डिझेल पुरवण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करत माध्यमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. युरोपियन महासंघाची ऊर्जा रशियासाठीच खर्च होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन महासंघानं 250 अब्ज अमेरिकन डॉलर्स रशियावर खर्च केले असून माध्यमांनी त्याबद्दल माहिती दिली नाही असा दावा ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कर्करोगावरील औषधांच्या नफ्यावर मर्यादा घालून ती कमाल किरकोळ किमतीच्या 30% ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. सर्वच औषधांच्या किमतीचा व्यापक आढावा घेण्याचं आवाहन न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सरकारला केलं आहे. घाऊक विक्रेत्यांसाठीची किंमत आणि औषधांवरची छापील किंमत यात सातत्यानं तफावत आढळून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ही विचारणा केली होती. रुग्णांवर येणाऱ्या ताणाबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती. कार्बन बाजारपेठ आणि युरोपियन महासंघाच्या कार्बन बॉर्डर एडजस्टमेंट मेकॅनिझम या बाबींमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात काल भारत आणि युरोपियन कमिशन यांनी सहमती दर्शवली. दिल्लीत काल ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल आणि कर आकारणी आणि सीमा शुल्क संघाचे महासंचालक गेरासिमोस थॉमस यांच्या दरम्यान यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर यासंदर्भातील करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर ए तय्यबाच्या एका प्रमुख कमांडरसह चार दहशतवादी ठार झाले. भूसुरुंगाच्या स्फोटात हे चारही जण ठार झाले. मोहम्मद फैजान असं लष्कर ए तय्यबाच्या प्रमुखाचं नाव आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात 32व्या फेरीच्या सामन्यात आज महिला आणि पुरुष गटाचे सामने होणार आहेत. महिला गटात आज पीव्ही सिंधूचा सामना साऊथ कोरियाची खेळाडू एन सी यंग हिच्याशी होणार आहे, तर तन्वी शर्माचा सामना जपानची खेळाडू नाटसुकी निदैरा हिच्याशी होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांचेही सामने आज होणार आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे 100 अधिक परदेशी गिर्यारोहक विविध भागांमध्ये अडकले आहेत. काठमांडूजवळच्या गोरखा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेला, त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं काल 12 परदेशी नागरिकांसह एकंदर 321 जणांची सुटका केली आहे. आजही बचाव कार्य सुरूच राहणार असल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे. हवामान विभागानं दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. नवी दिल्लीत आज बिमस्टेक गृहमंत्र्यांची बैठक. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ, तर पंजाबमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर उच्चस्तरीय समिती स्थापन होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी

0: दुधाचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मागल्या खेपेला आपण हे पाहिलं की माणसं बँकेतून खर्चासाठी पैसे काढतात। निरनिराळी माणसं हा पैसा निरनिराळ्या कारणासाठी खर्च करतात। जी व्यसनी माणसं असतात ती पैसा खर्च करून रोगी आणि कफुल्लक बनतात, तर मौजमजा करणारी माणसं शेवटी अधोगतीला जातात। तर शिक्षण, उत्तम आहार, आरोग्य, चांगली संगती, उत्कृष्ट पुस्तकांची खरेदी अशा चांगल्या कारणासाठी पैसा खर्च करणारी माणसं समाधानानं सुखी जीवन जगतात। इथं बँकेतील पैसा हे संचित, तर बँकेतून काढलेला पैसा हे प्रारब्ध, आणि हा पैसा ज्या प्रकारानं खर्च केला जातो ते क्रियमाण होय। हा पैसा खर्च करण्यातून त्याच्या वाट्याला जे सुखदुःखाचे भोग येतात ते भोग त्याचं नशीब ठरतं। मानवी जीवनामध्ये सर्व काही याप्रमाणे घडत असतं। फरक एवढाच की बँकेत फक्त पैसेच असतात, तर संचिताच्या बँकेत पापपुण्य वास करत असतं, आणि तेच पापपुण्य इष्ट अनिष्ट प्रारब्ध रूपानं माणसाच्या वाट्याला येत असतं। आता हा प्रकार मानवी जीवनात प्रत्यक्ष स्वरूपात कसा घडत असतो ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। पूर्व आयुष्यात माणसाने जी बरी वाईट अनेक कर्म केलेली असतात, ती सर्व कर्म पापपुण्य रूपानं माणसाच्या संचितात वास करून राहतात, आणि हे सर्व संचित माणसाच्या अंतर्मनात ठाण मांडून बसलेलं असतं। चिंतन म्हणजे प्रत्यक्षात बँकेच्या भाषेत चेक आहे। बँकेत काउंटरवर जाऊन पैसे काढण्यासाठी स्लिप किंवा चेक सादर करावा लागतो, आणि त्या चेकप्रमाणे आपल्याला इच्छित पैशाची रक्कम मिळते। अगदी त्याचप्रमाणे माणूस जेव्हा खोल चिंतन करतो किंवा तीव्र चिंता करतो, तेव्हा तो संचिताच्या काउंटरवर चिंतनाचा चेक सादर करतो, आणि या चेकप्रमाणे माणसाला इष्टानिष्ट प्रारब्ध प्राप्त होत असतं। थोडक्यात, इष्टानिष्ट स्वरूपाचं चिंतन सातत्यानं केल्यानं संचितातील

पाप पुण्य जागृत होऊन इष्टानिष्ट प्रारब्ध रूपानं माणसाच्या जीवनात प्रवेश करतात. सामान्यपणे त्या इष्टानिष्ट प्रारब्धाचे भोग भोगत असताना माणसाच्या हातून विचार, उच्चार आणि आचार रूपानं जी कर्म घडत असतात त्या कर्मांना क्रियमाण असं म्हणतात. आता आपण मानवी जीवनामध्ये क्रियमाण आणि नियतीचा माणसाच्या पापपुण्याशी आणि त्याच्या सुखदुःखाशी कशा पद्धतीनं संबंध येतो ते पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वसाधारणपणे 99% लोकांचा असा गैरसमज आहे की नियती म्हणजे एक अज्ञात अदृश्य शक्ती असून ती आकाशाच्या पलीकडे दूर राहून जगातील लोकांचं सूत्रचालन करत असते. त्याचप्रमाणे लोकांचा असा गैरसमज आहे की भाग्य विधाता असा कोणीतरी वर आकाशाच्या पलीकडे असून तो या जगातील माणसांची भाग्यरेषा रेखत असतो. हे दोन्ही गैरसमज अत्यंत अनिष्ट स्वरूपाचे असून माणसांना दैववादी बनवणारे आहेत. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. जीवनविद्येनं नियतीची व्याख्याच याप्रमाणे केलेली आहे. जीवनविद्या सांगते, माणसांकडून विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे घडणारी कर्म निसर्गाच्या नियमांना गती देतात आणि त्या गतीतून जी निर्मिती होते त्या निर्मितीला नियती असं म्हणतात. याचाच अर्थ असा की प्रत्येक माणूस स्वतःची नियती स्वतःच त्याच्या कर्मातून निर्माण करत असतो. नियतीला जन्म देण्याचं कार्य क्रियमाण करत असतं. माणसं जे क्रियमाण करत असतात त्या क्रियमाणातून इष्टानिष्ट नियती निर्माण होते. स्वतः माणूसच स्वतःची नियती कशी निर्माण करतो ते आपण पाहूया. सामान्यतः सामान्य लोक इष्ट प्रारब्ध भोगत असताना अहंकाराधीन होतात. त्यांचं चिंतन बिघडतं आणि प्राप्त झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे ते उर्मट, उद्धट आणि कमालीचे उन्मत्त बनतात. अशी माणसं घरातल्या माणसांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा व्यवसाय बंधूंना, हाताखाली काम करणाऱ्या माणसांना अत्यंत तुच्छतेची, अपमानास्पद वागणूक देऊन अनेक लोकांची मनं दुखवतात. अशा रीतीनं ती उद्धट माणसं इष्ट प्रारब्ध भोगत असताना सुद्धा पाप निर्माण करतात आणि ते पाप परिपक्व झालं की त्यातूनच त्यांची अनिष्ट नियती निर्माण होते. याच्या उलट जी माणसं इष्ट प्रारब्ध भोगत असताना त्यांना जी अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असते त्या परिस्थितीत घरातील आणि घराबाहेरील सर्व लोकांशी अत्यंत नम्रपणे, समंजसपणे आणि सौजन्यानं वागून परस्परांना सुसह्य, सुखदायक आणि सहाय्यकारक अशी वातावरण निर्मिती करतात, ती माणसं इष्ट प्रारब्ध भोगत असताना पुण्य निर्माण करतात आणि ते पुण्य परिपक्व झालं की त्यातूनच त्यांची इष्ट नियती निर्माण होते. दुसरा मुद्दा असा की माणसं अनिष्ट प्रारब्ध भोगत असताना त्यांना प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत ते जसे वागतात त्याप्रमाणे ते इष्ट किंवा अनिष्ट नियती निर्माण करतात. अनेक माणसं प्रतिकूल परिस्थितीत ते जसं वागतात त्याप्रमाणे ते इष्ट किंवा अनिष्ट नियती निर्माण करतात. अनेक माणसं प्रतिकूल परिस्थितीत योग्य तो बोध न घेता अधिकच बेफाम बनून अत्यंत अनिष्ट नियती निर्माण करायला कारणीभूत ठरतात. परंतु जी माणसं अनिष्ट प्रारब्ध भोगत असताना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा नम्र, प्रेमळ, प्रामाणिक आणि समंजसपणे प्राप्त झालेल्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन आणि तडजोड वृत्ती धारण करून उत्तम वातावरण निर्मिती करतात ती माणसं प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अनिष्ट प्रारब्ध भोगत असताना इष्ट नियती निर्माण करतात. माणसाचं आयुष्य संपेपर्यंत माणसानंच निर्माण केलेली इष्टानिष्ट नियती त्याला सुखदुःखाच्या स्वरूपात भोग देत असते.

0: परंतु माणसाच्या जीवन प्रवासामध्ये त्याचं आयुष्य संपल्यामुळं सुखदुःखाच्या स्वरूपात भोगाला न आलेल्या नियतीचा शेष भाग त्याच्या संचितात जाऊन पडतो. अशा तऱ्हेनं संचितातून प्रारब्धाची निर्मिती, प्रारब्धातून क्रियमाण, क्रियमाणातून पापपुण्य आणि पापपुण्यातून नियती निर्माण होऊन नियतीचा शेष भाग संचितात जाऊन पडतो. माणसाचं जीवनचक्र अशा रीतीनं चालत असतं. या जीवनचक्रात सापडून माणसानं चक्रम बनायचं की हे जीवनचक्र शुभचिंतनाच्या बोटावर धारण करून चक्रधर व्हायचं हे ठरवण्याचं काम ज्याचं त्यानंच करावायचं असतं, अन्य कोणीही नाही. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वास्तविक आपल्या जीवनामध्ये पापपुण्याचं स्थान फारच महत्वाचं आहे, परंतु या सत्याची जाणीव लोकांना नाही असं दिसून येतं. जे नास्तिक असतात ते पापपुण्याच्या संकल्पनांना भंकस समजतात, याच्या उलट जे आस्तिक असतात ते अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पापपुण्यासंबंधी भलत्याच गैरसमजुती उराशी बाळगतात. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. जीवनविद्या सांगते, बरी वाईट क्रिया आणि त्याची अव्यक्त इष्ट अनिष्ट प्रतिक्रिया या दोहोच्या दरम्यान आपल्या क्रियेचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपानं अंतर्मनात वास करून असतो आणि अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची आणि संधीची वाट पाहत तिथं ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजे पुण्य किंवा पाप होय. जीवनविद्या सांगते, पाप तेथे ताप, पुण्य तिथं समाधान. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये डी व्ही केसकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू.

0: गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात काही वैविध्यपूर्ण गाणी आपण ऐकणार आहोत. बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते दादामुनी म्हणजेच अशोक कुमार यांचा आज जन्मदिन. खऱ्या अर्थानं आपल्या दोन भावांच्या बरोबर चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी एक वेगळा इतिहास निर्माण केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या भूमिकांमधून रसिकांच्या मनामध्ये आपलं स्थान पक्क केलं. अशोक कुमार असं म्हटल्यानंतर आशीर्वादमधलं हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं गाणं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं, ज्याला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वतः अशोक कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं सुरुवातीला आपण ऐकूया.
1: आओ बच्चों खेल दिखाएं, छुक छुक करती रेल चलाएं, सीटी देकर सीट पर बैठो, एक दूजे की पीठ पर बैठो, आगे पीछे पीछे आगे लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना, बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए, आओ बच्चों रेल चलाएं. सुनो रे बच्चों टिकट कटाओ, तुम लोग नहीं आओगे तो रेलगाड़ी

0: आशीर्वाद चित्रपटासाठी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गाणं आपण ऐकलं अशोक कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते वसंत देसाई.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहारा कार्यक्रम. श्रोते हो, काही वैविध्यपूर्ण गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत असं सांगितलं, आणि कार्यक्रमात खऱ्या अर्थानं अशोक कुमार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांनी अभिनय केलेलं आणि त्यांनी गायलेलं गाणं आपण ऐकलं. अशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911. 1936 बॉम्बे टॉकीजच्या जीवन नैया या चित्रपटापासून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. काही काळानंतर त्यांचे दोन बंधू अर्थात एक पार्श्वगायक अभिनेते निर्माते किशोर कुमार आणि नंतरचे अनुप कुमार असे दोघेही या क्षेत्रामध्ये त्यांच्या बरोबरीनं काम करण्यासाठी रुजू झाले. या तिघांचा एकत्रित असलेला चित्रपट चलती का नाम गाडी या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया. आज दुसरा एक भाग असा आहे की आज पार्श्वगायक अभिनेते किशोर कुमार यांचा स्मृती दिन आहे. बाजू

0: चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि मन्नाडे यांच्या आवाजामध्ये मजरू सुलतानपुरी यांचं एक गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो, अशोक कुमार यांनी अच्युत कन्या, किस्मत, परिणिता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खूबसूरत, खट्टा मिठा, मिस्टर इंडिया यासारख्या चित्रपटांमधून, आपल्या लक्षवेधी भूमिकांमधून या क्षेत्रामध्ये एक यशस्वी कारकीर्द निर्माण केली.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत

आपल्याकडे असणारे अनेक वेगवेगळे गुण हे आपल्या कलेच्या माध्यमातनं पडद्यावर उतरवत, त्याचबरोबर आपल्या गळ्यातल्या गोड आवाजानं अनेक गाणी समृद्ध करत रसिकांपर्यंत पोहोचवणारे आणि ही गाणी अजरामर करणारे पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, त्याचबरोबर पटकथा लेखक किशोर कुमार यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांची काही गाणी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. अभिनेत्री एक परंपरा घरामध्ये मोठ्या भावामुळे निर्माण झालेलीच होती आणि खरं त्यानं गाण्याची लहानपणापासून असलेली आवड ही या क्षेत्रामध्ये त्यांना अजरामर करून गेली. कार्यक्रमात आता ऐकूया हाफ तिकीट चित्रपटासाठी दोन आवाजामध्ये किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं.

0: सवरिया
1: ओ गुजरिया
0: ओ सवरिया
1: ओ गुजरिया
0: ओ सवरिया।
2: हाप तिकीट चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपल्या गाण्यातला आपल्या अभिनयातला हा थोडासा खटाळपणा निश्चितच रसिकांना आजही भारावून टाकतो.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या निरूपा रॉय यांचा स्मृतिदिन. त्यांनी अभिनय केलेल्या राणी रूपमती या चित्रपटातल्या गीतानं आजच्या गीतबहार

राणी रूपमती या चित्रपटासाठी. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये भरत व्यास यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते एस एन त्रिपाठी. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते, राणी रूपमती चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये अभिनेते अशोक कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त, त्याचबरोबर किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैविध्यपूर्ण गाणी आपण ऐकलीत.

102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोलम केलं आहे. 9:30 वाजलेत, ऐकूया उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती 10 वाजलेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकूया. शांता शेळके यांची ही गीतरचना. संगीतकार हेमंत भोसले.

0: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते हेमंत भोसले.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

0: यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अशोक पुटकी.
1: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज झोन AR ॲपवरती. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम. अंबर कुमार देव यांनी गायलेलं गाणं ऐकूया.

अंबर कुमार देव यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता गजमल माळी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार विश्वनाथ ओक, गायिका चित्तरेखा देशमुख.

चित्तरेखा देशमुख यांच्या आवाजामध्ये गजमल माळी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ ओक. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ऍपवर. श्यामा चितार यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार शांक नील.

श्यामा चितार यांच्या आवाजामध्ये अशोकजी परांजपे यांची गीत रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते शांक अनिल. कार्यक्रमात शेवटी सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजात प्रवीण देवणे यांची गीतरचना. संगीतकार प्रभाकर जोग.

सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजामध्ये प्रवीण दवणे यांची गीतरचना आपण ऐकलीत. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11 वाजता आपण ऐकणार आहात गाणं मनातलं, हा आमचा फोन इन कार्यक्रम. 10:30 वाजलेत, आस्वाद घेऊया गझलचा. कार्यक्रमात सुरुवातीला हरिहरन यांनी गायलेली रचना.

हरिहरन यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. कार्यक्रमात आता नजीर बनारसी यांची रचना ऐकूया. संगीतकार आणि गायक जगजीत सिंग.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा. आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24.

हरिहरन यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात खमंग आणि चटपटीत मशरूमच्या रेसिपीज आपण ऐकू शकाल. आपल्याला या रेसिपीज सांगणार आहेत नम्रता ठाकरे. त्याचबरोबर सहज सुचलं म्हणून या सदरात तिच्या शब्दातून हे गायत्री मुळे यांचं सदर.

आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये कृषी संवाद या अंतर्गत सुरक्षित पशु उपचार, निरोगी जनावर आणि भरघोस उत्पादन याविषयी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर आकाश बाबासाहेब राऊत यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गझलचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता जगजीत सिंग यांनी गायलेली रचना ऐकूया.

0: 107 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 11 वाजलेत, ऐकूया गाणं मनातलं हा आमचा फोन कार्यक्रम.
1: गाणं मनातलं गाणी ही गाणी माझे गाणी. श्रोते हो, चित्रपटाची कथा लिहिताना लेखकानं कुठं ना कुठंतरी सामाजिक घटना किंवा सत्य घटना डोळ्यासमोर ठेवूनच त्या चित्रपटाची कथा लिहिलेली असते. कधी कधी ते चित्रपट काल्पनिकही असतात, पण त्यातला एखादा प्रसंग किंवा एखादी घटना ही आपल्या आयुष्याशी संबंधित किंवा आपल्या

0: या आयुष्यातच घडल्यासारखी असते, त्यामुळे तो चित्रपट आपल्या कायम स्मरणात राहतो. तसंच गीतांचं सुद्धा आहे. गीतांचे बोल, गीतांची रचना कधी कधी ही आपल्याच आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी मिळती जुळती असल्याचा आपल्याला भास होतो आणि मग ते गीत कायम स्मरणात राहतं. अशाच तुमच्या मनात घर करणाऱ्या गीतांना आमच्या समोर व्यक्त करण्यासाठी आम्ही गाणं मनातलं हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर ऐकूया गाणं मनातलं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हॅलो, नमस्कार मॅम.
0: नमस्कार.
1: मैं मंसूरी क्लब ग्राम है चोरा तहसील जिला रामपूर उत्तर प्रदेश से बात कर रहा हूँ मैम.
0: हाँ बोला, कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: जी गाना सुना दीजिए, साजन का. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार.
0: हाँ, लेकिन यही गाना आपको क्यों सुनना है इसके बारे में बताइए.
1: ये गाना सर मैम अच्छा लगता है.
0: हाँ
1: सुनते हैं तो अच्छा लगता है. ये है जी. हाँ हीरो हीरोइन पसंद है.
0: हाँ
1: माधुरी की एक्टिंग पसंद है, सलमान खान का भी पसंद है एक्टिंग,
0: इसलिए आपको ये गाना सुनना है.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: सीताराम बोरशे तालुका भोकरदन जिल्हा जालना. कशा आहात मॅडम सगळ्या?
0: हो मी ठीक आहे, बोला.
1: आम्ही पण छान आहे. आता आम्ही आता देवीच्या कार्यक्रमामध्ये गुंतलेलो. आता 10-11 दिवस आम्ही आता अगदी गरबा चालतो, कीर्तन भजन आणि देवीचे गाणे चालतात. 10 दिवस चांगली मजा रोशनी येते ताई.
0: हा हा, नवरात्र सुरू झालेलं आहे.
1: हो ताई, हो ताई, आता डेकोरेशन चालू ताई. आता आंबे काय माते.
0: हा हा, मग आता आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
1: आता देवीचं चालू ताई. आता त्या आशामत न द्या ताई. तुने मुझे बुलाया शेरवाली माया शेरवाली हे गाणं ऐका मॅडम ताई.
0: हो, पण आता याच्याबद्दल थोडस सांगा. आता तुम्ही नवरात्र किंवा देवी बद्दल सांगा.
1: हो, तर नवरात्रीचं काय ताई, आता तर गरबा खेळल्या जातो, कीर्तन भजन होतो रोज रात्री, आणि महिलाचे सुद्धा खूप छान छान कार्यक्रम असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता रक्तात शिबिर घेत आहोत ताई. आता रक्तदान
0: नवरात्र तुमच्या इकडे कसा साजरा केला जातो?
1: उत्सव चांगला दर्जेदार करतो ताई. आम्ही चांगला पार पाडतो ताई उत्सव आपला अगदी दसऱ्यापर्यंत.
0: पण तुमच्या इथे कोणती देवी आहे का?
1: हो हो हो हो
0: हा, त्याच्याबद्दल थोडस सांगा ना.
1: हो ताई, आता तर काय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर सगळे आनंद सगळे गाव जुटीनं आणि जसं एक गाव एक गणपती जशी आम्ही आता एक गाव एक देवी असं स्थापन केलेली ताई आता या वर्षीपासून. आणि रक्त शिबिर आहे, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही गुटखा दारू याच्यापासून मुक्ती सुद्धा नवीन कार्यक्रम आम्ही करत आहोत प्रत्येक वर्षी.
0: आणि तुमच्या जालन्यात कोणती देवी प्रसिद्ध आहे, म्हणजे कोणतं मंदिर आहे का देवीचं?
1: अंबिका माता प्रसन्न आहे ताई आमच्याकडे.
0: हा हा हा हा,
1: आणि अनेक रूप देवीने घेतलेले, नऊ रूप घेतलेले म्हणतात. तर अनेक अनेक विभागात कोल्हापूरची तुळजापूरची देवी, अंबिका देवी, चांडिका देवी, रेणुका देवी असे अनेक प्रकारचे रूप घेऊन सनी अनेक अनेक प्रकारचे भक्त त्याची भक्ती करतात ताई भक्त.
0: हा हा हा. आणि आता नवरात्र सुरू झालेला आहे, देवीचा हा 9 दिवस उत्सव असतो दसऱ्यापर्यंत, आणि म्हणून तुम्हाला आता देवीचं हे गीत ऐकायचंय.
1: सर्वजण मिळून हे गीत ऐकवत आहे आम्हाला.
0: हो हो, जरूर ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: मॅडम नमस्कार, रावसाहेब शिरळे बोलतोय.
0: हा बोला.
1: तर माझ्या अनाथ गीत आहे.
0: हा.
1: 1996 यशवंत नावाचा एक सिनेमा येऊन गेला.
0: हा हा.
1: आणि तो नाना पाटेकर यांचा होता आणि नाना पाटेकरांनी त्यामध्ये उत्तम भूमिका केलेली होती. आणि त्यात त्याने एक गीत गायलेलं होतं, जय जय जगदंबे काली. आणि त्याच्या पुढे लागूनच होतं की कडक लक्ष्मी आली, असं गीत होतं ते. तर हे गीत जे होतं ना, हे मराठी गायक आपले रवींद्र साटे यांनी गायलेलं आहे. हिंदी गीत आहे ते देवीवरती आधारित, तर ते रवींद्र साटे यांनी गायलेलं आहे. त्याला संगीत आहे ते आनंद मिलिंद यांचं. हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्यात एक प्रसिद्ध असा डायलॉग होता, पाहतो सगळीकडं म्हणजे संपूर्ण देशाचं एक बच्छळ इंद्रापणा देत आहे, आपण ऐकला असेल. तर असा हा गाजलेला सिनेमा होता नाना पाटेकरांचा, आणि नाना पाटेकरांना श्रद्धांजली म्हणून ही गीत गावा अशी माझी विनंती आहे.
0: आता सध्या नवरात्र पण सुरू आहे, नाना पाटेकर यांच्या चित्रपटातलं हे नवरात्र उत्सवाला पण अगदी समर्पक असं गीत आहे.
1: बरोबर की बरोबर. जरा मी स्टोरी सांगू काय?
0: हो सांगा ना.
1: नाना पाटेकर असतात ना, यांचं नाव इन्स्पेक्टर यशवंत लोहार असतात, ते पोलीस अधिकारी असतात. पोलीस अधिकारी म्हटल्यावर भ्रष्टाचारी यांच्या विरुद्ध ते

0: ते नेहमी उभे असतात. आणि मग काय होतं की हे भ्रष्टाचारी लोक जे असतात त्या या यशवंत लोहारला म्हणजे या इन्स्पेक्टरना खोट्या खुनाच्या प्रकरणात 10 वर्ष अडकवतात आणि तुरुंगवास त्यांना होतो म्हणजे यशवंतला. मग त्या अवधीमध्ये त्यांची पत्नी जी असते ना ती IAS होत्या आणि IAS होऊन ती कलेक्टरही बनते. तर या सिनेमाचं नाव ना हे पूर्वी कलेक्टर होतं, नंतर बदलून ते यशवंत झालं म्हणजे त्यांच्या मिसेसच्या नावावरती नाव ठेवलेलं होतं. आणि हा मग तुरुंगातून बाहेर पडतो म्हणजे यशवंत आपला. आणि बाहेर पडल्यानंतर हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, अन्यायी लोक आहेत, अगदी त्यांना मग काय दे धनाधन सुरू होतं. हंटरने सर्वांना सोडून काढतो अक्षरशः. आणि त्यामध्ये काही नाही, खलनायक मोहन जोशी होते, परवा त्यांचा कोल्हापुरात सत्कार झाला. बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून हा सिनेमा होता. आणि नाना पाटेकरनी यात उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच मी एक गीत सुचवलेलं आहे. आणि त्यांनी ते गायलेलं जय जगदंबेवाली. तर गीत कसं आहे माहितीये मॅडम, जय जय जगदंबेवाली हे 2-3 मिनिटाचं गीत आणि पुढे थोडं त्यांचं डान्स आहे म्हणजे पायामध्ये साळ बांधून हातामध्ये हंटर घेऊन जे आपण ते कडक लक्ष्मीवाले येतात
1: बरोबर
0: आणि आपले आवाज काढत असतात दुपारच्या वेळी तशा ड्रेसमध्ये ते नाचतात, ते देखील चांगलं संगीत ऐकायला याला जोडून ते घेतलं तर बरं होईल म्हणजे एक त्याला रंगत येईल त्या गाण्याला असं मला वाटतं. तर हे गीत तुम्ही लावावं अशी अपेक्षा आहे.
1: हो जरूर ऐका मग तुमच्या आवडीचं हे गीत.
0: चालेल चालेल, ओके मॅडम.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार. हा, नाव सांगा तुमचं.
1: आजी उगले, बरबगाव तालुका, नांदुरा जिल्हा, बुलढाणा.
0: हा बोला.
1: हा, आज एक मराठी गीत ऐकायचं होतं.
0: हो सांगा, कोणतं गीत ऐकायचंय?
1: कधी लागेल रे वेळ्या तुला गोडी बंगाजी.
2: अरे भावगीत आहे ते.
1: भावगीता भावगीत हे गीत ऐकायचं होतं. माझे मित्र पण ऐकणारे गीताराम बोरसे, त्यांनीच नंबर दिला आहे.
0: तुम्हाला हेच गीत का ऐकायचं आहे हे सांगावं लागेल, कारण आमचा कार्यक्रमच त्यासाठी आहे की तुम्ही जर गीत सांगत असाल तर त्या गीतामागे तुमची काही आठवण आहे का, किंवा तुम्हाला हे गीत का आवडतं त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगावी लागेल.
1: काही मी ताळकरी आहे, हरिपाळ कीर्तना हे आम्हाला भजनाचा छंद आहे. चलो, महाराज आहे आमचे निलेश महाराज झांबरे. आता कीर्तनाचे हे नवरात्रामध्ये खूप कार्यक्रम चालू झाले. आता
0: हो,
1: आता उद्या जाणार ओरड बकालले कीर्तनाचे आम्हाला.
0: आणि मग म्हणून तुम्हाला हा अभंग ऐकायचा आहे.
1: धन्यवाद ताई. धन्यवाद.
0: जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हा, मी हळगडून राजेंद्र कोल्हे बोलतोय.
0: हा बोला.
1: गाणं मनातलं का मॅडम?
0: हो बोला.
1: हा, मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: हो लावूयात. कोणतं गीत ऐकायचंय?
1: एक तुझी गेली पिक्चर मध्ये.
0: हा, त्यातलं कोणतं?
1: तुला बरस की बाली उमर को पहिली नजर पे सलाम, हे गाणं मला ऐकायचं होतं मॅडम.
0: चित्रपट का आवडतो किंवा हेच गाणं तुम्हाला का आवडतं, त्यातला काही प्रसंग तुम्हाला आवडलाय का, याबद्दल तुम्हाला काहीतरी बोलावं लागेल.
1: हा, या गाण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मॅडम,
0: हा,
1: कमलाकर आणि अग्निहोत्री यांचा हा चित्रपट आहे आणि प्रेमाची भाषा त्यांनी या चित्रपटामध्ये ते सुंदर मध्ये साकारलेली आहे. त्यामुळे मला
0: हे
1: गाणं ऐकायचं होतं आणि मला या चित्रपटातली सगळीच गाणी अतिशय खूप आवडतात. मी हा चित्रपट 18 ते 19 वेळा बघितला आहे.
0: म्हणजे तुम्हाला चित्रपट खूप आवडतो. म्हणजे तुम्ही आता पिक्चर एवढा 19 वेळा बघितला, मग तुम्हाला त्यातलं नक्की काय आवडलं?
1: प्रेम इतकं अतिशय सुंदर दाखवलंय त्यात की निखळ प्रेम दाखवलेलं आहे. प्रेमाची भाषा निखळ अगदी, गाणी इतकी सुंदर आहेत की त्यात लता दीदीने इतकी सुंदर आवाजामध्ये साकारलेली आहे. आपल्या भारताची गाण कुकीळ आहे.
0: हो हो हो,
1: लावा जरा.
0: ठीक आहे, ऐका तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हॅलो
0: हॅलो, बोला.
1: नमस्कार.
0: नमस्कार
1: साहेबराव पाटील, तालुका प्रभाजी लजान नाही बोलत आहे मॅडम. नवरात्रीच्या तुम्हाला आमच्याकडून हार्दिक अधिकाच्या शुभेच्छा. बघा, आज स्थापना आहे. कार्यक्रमामध्ये गाणं ऐकायचं आहे, नवरात्री विषयी गाणं ऐकायचं आहे. जगे दुर्गट भारी तुझे संसारी ही आरती ऐकायला आवडेल.
0: हा, आणि हेच गाणं काय ऐकायचंय तुम्हाला?
1: आता नवरात्रीचा उत्सव चालू झाला बघा आजपासून, आणि आमच्या गावात घरोघरी गटाशी बस जातात, बस होण्याचं आयोजन करतो बघा. आणि सर्वत्र भजन कीर्तन होतात आमच्या इथं.
0: तुमच्या इथे जालन्याच्या जवळपास असं देवीचं कुठलं प्रसिद्ध मंदिर आहे का?
1: आमच्या इथं जालना जिल्ह्यामध्ये आपलं एक राजूर गणपतीचं मंदिर असतंय बघा.
0: आता नवरात्र सुरू आहे ना, मग देवी बद्दल सांग ना, देवीचं कुठलं मंदिर आहे का तिथे?
1: आमच्या इथं गावामध्ये एक संतवाईचं जे एक मंदिर आहे बघा, देवीच्या आपल्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर रोज सकाळी 5 वाजता लक्ष्मी ज्या गावातून बाया असतात तिथे पूजा पाती करायला जातात बघा. हार वगैरे काही अर्पण करतात, माळ त्याला आमच्या भाषेमध्ये माळ म्हणतो आपण, रोजची एक माळ अशी अर्पण करून सनी तिथं गावातून जातात बघा. आमच्या शेताजवळच आहे ते संतुआई माता असं प्रसिद्ध ठिकाण आहे बघा. लांबून लांबून सनी तिथं दर्शना करता लोक येतात भाविक. असं ते मंदिर आहे बघा.
0: आणि मग तुमच्या इथे नवरात्र उत्सव अगदी मोठ्याने साजरा केला जातो?
1: हो हो, एकदम आनंदामध्ये साजरा केला जातो बघा.
0: हो, ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: नमस्ते.
0: नमस्कार.
1: सैनिक राजाराम सोलपती सावडे मिंचवण. हा, मला आज गीत ऐकवायचं आहे की जय संतोषी मा फिल्म मधलं. माता जय जय संतोषी मा. कारण कसं आहे, आता माता शक्तीपूजा व्हायला आल्या ना, माताजींचा जागर आहे, नऊ दिवसाचं नवरत्न आहे आणि या वेळेला शक्तीची पूजा केली जाते आणि स्त्री शक्ती ही मातृशक्ती आहे आणि मातृशक्ती ही शक्तीचं स्वरूप आहे. आणि ज्या ज्यावेळी आम्ही गाणं ऐकतोय त्यावेळी आम्हाला एक ऊर्जाचा अनुभूती होती आणि मातृशक्ती प्रती आदर मान सन्मान वाढतो म्हणून हे गीत मला ऐकायला आवडलं.
0: हा, सध्या नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि आपल्याकडे स्त्रीला शक्ती म्हणून मानलं जातं आणि त्या स्त्री शक्तीचा आपण उत्सव हा नवरात्र उत्सवाच्या रूपातनं साजरा करतो. नऊ दिवस आपण आपल्या ज्या मातेची नऊ वेगवेगळी रूप आहेत त्यांची आपण पूजा करतो वेगवेगळ्या रूपांची आणि त्यासाठी हा नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
1: हा बिलकुल मॅडम, हे केवळ नवरात्र उत्सवापुरते मर्यादित न राहता कायमपणे समाजामध्ये बी मातृशक्तीचं आदर मान सन्मान राहिलाच पाहिजे.
0: बरोबर.
1: पूजा करणं एक ही चीज आहे की आदर मान सन्मान देणं म्हणजे पूजा करणं म्हणजे व्यवहारात बी ते उतरता आलं पाहिजे ना. एखाद्या मंदिरापुरतं किंवा मूर्तीपुरतं मर्यादित न राहता जे जीवित आहेत समाजामध्ये त्यांचं बी मान सन्मान ठेवला पाहिजे.
0: बरोबर.
1: मग ते सिद्ध होणार आहे की आम्ही, हा हकीकत मध्ये आम्ही हे करतोय, शक्तीला मानतोय.
0: म्हणजे स्त्रीला समाजात मान सन्मान दिला तर एक प्रकारे ते खऱ्या अर्थानं त्या देवीला सुद्धा तुम्ही मान सन्मान दिल्यासारखं होईल. फक्त देवीची पूजा न करता समाजात सुद्धा स्त्रीला एक मान सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे.
1: हा, आणखी आमच्या कसं पहिल्यापासून संस्कार झाले, दुर्गा माता घ्या, दुर्गा मातेमध्ये कसं केलेलं आहे की काही हात दाखवलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. ज्यांनी ती मूर्ती किंवा जे चित्र बनवलं त्यांना फक्त सांकेतिक भाषामध्ये दर्शवायचं होतं की माधवस चक्र चालू शकत होती, शंखनाद भी करू शकत होती किंवा त्रिशूलानं राक्षस किंवा जे गणित नकारात्मक ऊर्जेचा नष्ट भी करू शकत होती. ते पाठिंबाचा उद्देश हा होता, कारण एका हातानं ते दाखवू शकत नव्हते, म्हणता त्यांनी विविध हात दाखवले. परंतु ती सांकेतिक भाषा असल्यामुळे आपण तेवढी मर्यादित न राहता हकीकतमध्ये जे समाजामध्ये मातृशक्ती आहे, जसं की पूर्ण आपल्या दुनियामध्ये बी खेळामध्ये बी त्यांचं कितीतरी हे आहे, फौजमध्ये बी आहे ते, पोलीसमध्ये बी आहे ते, किती आपले मतलब बाजी लावून बराबर करत असतात अधिकारी, त्यांचा मान सन्मान होणं म्हणजे

0: मातृशक्तीची किंवा दुर्गा पूजा मानली जाईल, मातृचं एक समान पूजा मानली जाईल. खरं
1: अतिशय छान विचार आपण मांडलेत. या विचारांची प्रेरणा घेऊन थोडं जरी स्त्रियांना मानसन्मान समाजात दिला गेला तर कुठेतरी ते सार्थकी लागल्यासारखं होईल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: मॅडम मी हावलीहून बाजीराव चौगुले बोलतोय.
0: हा
1: हे बघा माझ्या आवडीचं गाणं आहे, बच्चन साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि जंजीर चित्रपटातलं प्राणने म्हटलेलं गाणं, गाणं आठवण पण गाणं चांगलं आहे मला, ते गाणं ऐकायचं आहे. दोन चार मी पिक्चर बघितलंय, गाणं मला आवडलंय आणि ते

0: ते गाणं झाल्यानंतर की नाही मारामारी होते की नाही तिलाही वाईट वाटते हो.
1: यारी हे इमान मेरा हे गाणं ऐकायचंय तुम्हाला.
0: हा जंजीर, जंजीर हा चित्रपट आहे बघा, जंजीर चित्रपट हे गाणं मला फार आवडलंय आणि आज सकाळी तुम्ही चित्रगीतला बी लावला होता.
1: थोडस या चित्रपटाबद्दल सांगा ना, तुम्ही चित्रपट पाहिलाय म्हणून सांगताय.
0: पिक्चर चांगला आहे, सुरुवातीपासून ते पिक्चर बघण्यासारखं आहे आणि फार वर्षाचा पिक्चर आहे तो, आता बघायला मिळत नाही तो पिक्चर.
1: बरोबर.
0: आणि ते आवडलाय म्हणतात, मी बच्चन साहेबांचा आवडदिवस आहे म्हणतो, त्या निमित्त लावायला सांगणार. स्टोरी आता लक्षात नाही मॅडम, लगेच त्याला बघून.
1: ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

हम सफर हम राज हो ता कयामत

0: गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं ZN मुजावर यांनी. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या कार्यक्रमात अशाच तुमच्या गप्पांसोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: गाणं मनातलं
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM Band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

केतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा गए सुखदा।
1: काय रे, सकाळपासून 3 वेळा हाका मारून झाल्या, चौथ्यांदा हाक मारण्याआधी नेमकं काम काय आहे ते सांगशील का?
0: अगं काम असलं तरच माणसाने बायकोला हाक मारावी असा काही नियम आहे का तुझा? हा प्रेमानं हाक मारण्यात एक वेगळी मजा नसते का?
1: हो गो बाई, आज सकाळी सकाळी इतकं प्रेम उफाळून आलं
0: तर?
1: काल रात्री मी तुला चहा करायला सांगितला होता तेव्हा तुझ्या प्रेमाला झोप लागली होती का?
0: नाही काय की म्हणजे रात्रीच्या प्रेमाला आणि सकाळच्या प्रेमाला वेगवेगळ्या वेळा असतात की नाही, रात्री विश्रांतीची गरज असते शरीराला आणि सकाळी मनाला चहाची गरज असते।
1: म्हणजे तुझ्या मनाला माझ्या प्रेमापेक्षा चहाची गरज जास्त आहे का?
0: सुखदा आता तूच बघ, एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या हातच्या चहाचं कौतुक करायचं ठरवलं तरी त्याला लगेच उलट तपासणीला सामोरं जावं लागतं। अगं संसार म्हणजे काय सोपं काम नाहीये।
1: सोपं नाहीच आहे, पण संसारातल्या छोट्या छोट्या कामात हातभार लावला तर नक्कीच तो सुंदर होतो। चला देवघरातली फुलं तेवढी हवी आहेत।
0: झालं, प्रेमाची हाक संपली आणि कामाची पावती हातात आली।
1: नवरात्र सुरू आहे, घरात घटस्थापना झालेली आहे, त्यामुळे पूजा, फुलं, नैवेद्य, आरती, स्वयंपाक, घर आवरणं सगळी लगबग सुरू आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मदत हवीच नाही का?
0: हो नाही नाही, म्हणजे करायला तयार आहे राणी सरकार। उलट आजपासून मी म्हणजे स्वतःला घरगुती कामांच्या नवरात्रात सहभागी करून घ्यायचं ठरवलंय, मात्र नवव्या दिवशी।
1: नवव्या दिवशी काय?
0: नवव्या दिवशी माझ्या या सेवेचा गौरव करण्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य।
1: अगो बाई, म्हणजे 9 दिवस सेवा करणार आणि बक्षीस म्हणून पुरणपोळी मागणार? वा रे वा, काही औरत हिशोब आहे हा।
0: अगं प्रत्येक उपक्रमामागे काही ना काही प्रेरणा असावी लागते की नाही? मला कसं म्हणजे अशी प्रेरणा वगैरे मिळाली की मग माझ्या कामाचा वेग आपोआप वाढतो।
1: बरं बरं, आता ती पुरणपोळीची प्रेरणा जरा बाजूला ठेव आणि आधी ती फुलं आण, देवीच्या पूजेसाठी उशीर होतो।
0: ठीक आहे, हे घे फुलांची परडी। जय रे विजय देवी महिषासुर मर्दिनी।
1: वा वा वा, सूर छान लागलाय।
0: काय घरात शांतता असावी लागते ना सूर छान लागण्यासाठी, आणि घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा नवऱ्याला जरा गुणगुणाव असं वाटतं आणि पत्नी त्याला मध्येच सूचना देत नाही, बेसूर करत नाही।
1: असं का? बरं बरं, पण रोहित सांगू का तुला, नवरात्र आलं ना की मला लहानपणीची आठवण होते। आई घरामध्ये घट बसवायची, देवघर स्वच्छ करायची, फुलांची सजावट करायची, रोज वेगवेगळा नैवेद्य, आणि आम्ही बहिणी आईच्या मागे मागे असायचो।
0: अच्छा।
1: रेवा तर नैवेद्याच्या ताटात काय आहे हे बघायला सगळ्यात आधी पोहोचायची।
0: म्हणजे हे काहीच बदललेलं नाहीये। आज सुद्धा ती घरी आली की आधी नमस्कार करते आणि खाऊचा डबा उघडते।
1: ती खाऊ आणते आणि तो आईच्या हातचा असतो, त्याला आईची माया असते। बरं
0: मान्य मान्य, पण आईच्या मायेचा डबा माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातल्या लाडवांची संख्या जरा कमी झालेली असते, हा माझा आजवरचा अनुभव आहे।
1: नाही नाही असं काही नाही।
0: पण एक आहे ना सुखदा, म्हणजे कसं की देवीच्या आगमनामुळे मन प्रसन्न होतं, घरामध्ये असा भक्तीचा सुगंध दरवळतो।
1: नवरात्र आणि देवीची 9 रूपं हे सगळंच भारावून टाकणार आहे नाही का?
0: तर आपण देवीची पूजा करतो, तिला शक्तीचं प्रतीक मानतो, मग घरातली जी स्त्री आहे ती दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करत असताना तिच्या सुद्धा श्रमांची दखल घ्यायला नको का आपण?
1: वा हे कोण रोहित तू? वा वा वा। बर, देवीची आरती करताना आपण तिच्या सामर्थ्याचं गुणगान करतो, तसंच घरातल्या स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव ठेवायला हवी।
0: हो आता मंदिरामध्ये देवी समोर हात जोडणं एक वेळ सोपं आहे, पण घरातल्या स्त्रीचं बोलणं शांतपणे ऐकणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या कामात सहभागी होणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच नाही का?
1: अगदी आहेच, पण याचा अर्थ स्त्रीने कायम त्यागच करत राहायचा आणि इतरांनी तिचं आपलं कौतुक केलं की झालं असं नाहीये। तिलाही स्वतःची स्वप्न असतात, इच्छा असतात, विश्रांतीची गरज असते।
0: हो हो हो, असते असते। स्त्री म्हणजे घर चालवणं

0: ही यंत्रणा नाही, तिचं मन आहे, तिची मतं आहेत, तिच्या आकांक्षा आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
1: नवदुर्गेची नऊ रूप आणि आजच्या स्त्रीचं आयुष्य यापेक्षा वेगळं असं काय आहे?
0: हो, आजच्या स्त्रीमध्ये सुद्धा नवदुर्गेचं प्रतिरूप आहे ना.
2: सुखदा, अगं दार उघडायला एवढा वेळ?
1: अगं
2: मी बाहेर उभी राहून आईच्या सूचना मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली होती.
1: बरं, ये आतमध्ये. आणि हातात हे काय आहे एवढं?
2: काही नाही ग, आईने खाऊ पाठवलाय. म्हणाली नवरात्र सुरू झालंय, सुखदाकडे जाऊन ये, तिला माझा निरोप दे. आणि हो, रोहितला सांग डब्यातले लाडू पाहुण्यांसाठी आहेत, त्याने आधीच संपू नये.
0: वा वा वा, म्हणजे माझ्याबद्दल आईला किती काळजी आहे. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींची इतकी अचूक माहिती दुसऱ्या कोणाकडे असेल असं मला वाटत नाही.
2: आईला तुझी काळजी नाहीये, तर तिच्या लाडवांची काळजी आहे.
0: हे बघ, हे बघ रेवा, तू म्हणजे ना घरात पाऊल ठेवण्याआधीच माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला सुरू केलायस.
2: प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर लाडू मोजून खा. मागच्या वेळी आईने तुम्हाला घरी देण्यासाठी 12 लाडू दिले होते, घरी पोहोचेपर्यंत डब्यात 8च होते.
0: होत असं कधी कधी, प्रवासामध्ये काही लाडू फुटले असतील. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे ना.
2: हो का? मग त्या तुटलेल्या लाडवांचे कण तुझ्या शर्टावर कसे काय सापडले होते?
1: वा वा, मस्त मनोरंजन सुरू आहे. बरं रेवा, तू बस आधी पाणी घे. आई कशी आहे?
2: आई छान आहे. सकाळी लवकर उठून पूजा केलीये, घट बसवला, घरात छान सजावट केलीये तिने. तुम्हा दोघांची आठवण काढत होती. म्हणाली नवरात्रात सगळ्यांनी एकदा तरी एकत्र जमायला हवं.
0: करेक्ट. सण म्हणजे फक्त सजावट, कपडे खरेदी किंवा खाणं नव्हे, सण म्हणजे माणसं जवळ येण्याची संधी.
1: खरंय. आपण भेटायचं ठरवतो, फोन करतो, मेसेज पाठवतो, पण प्रत्यक्ष भेटायला वेळ काढणं कठीण होत चाललंय.
0: पण सुखदा, हे चित्र आता बदलते बरं का? म्हणजे आजची स्त्री नोकरी करते, व्यवसाय करते, संशोधन करते, अंतराळात सुद्धा जाते, देशाचं नेतृत्व करते, आणि घरातली कामं सुद्धा अनेक ठिकाणी सगळे मिळून करतात.
2: बदल नक्कीच होतोय, पण अजूनही अनेक घरात स्त्री नोकरी करून घरी आली की तिची दुसरी पाळी सुरू होते. कार्यालयातलं काम संपतं पण घरातलं काम संपत नाही.
1: त्यातही दमली असेल ती, तिला बरं नसेल वाटत, तर स्वतःची काळजी घेण्याआधी ती इतरांची काळजी घेत बसते.
0: सुखद आणि रेवा, आपण आज एक गोष्ट ठरवूया. घरातल्या स्त्रीच्या कष्टांचं कौतुक फक्त सणासुदीला करायचं नाही, तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तिच्या कामाची दखल घ्यायची आणि शक्य तेवढा हातभार लावायचा. म्हणजे मी तरी असं ठरवलंय.
1: वा, टाळ्यांचं वाक्य आहे हे खरोखर.
2: रोहित, तुझ्या या वाक्याची नोंद मी आईला सांगण्यासाठी करते बरं.
0: हो, तेवढे 2 लाडू जास्त मिळतील. या या या या मोहितराव, तुमचीच कमी होती गप्पांमध्ये.
3: काय, कसल्या गप्पा रंगल्यात एवढ्या?
1: नवरात्र, नवदुर्गा आणि आजची स्त्री.
3: अरे वा, किती सुंदर विषय. माझ्या मते आजच्या स्त्रीचं आयुष्य तंत्रज्ञानामुळे बदललंय, पण तिच्या समोरची आव्हानंही बदलली आहेत बरं का. पूर्वी स्त्रीला शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी करायची असेल, तर तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा.
0: पण आज अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन शिक्षण आहे, घरून काम करण्याची सुविधा आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिजिटल माध्यम आहेत. पण या संधींचा उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र गरजेचा आहे.
2: आणि समाजाचा दृष्टिकोनही. एखादी मुलगी तंत्रज्ञान शिकते, रात्री उशिरापर्यंत काम करते, स्वतःच्या क्षेत्रात पुढे जाते, तेव्हा तिच्या क्षमतेकडे पाहिलं पाहिजे. उगाच तिच्या आयुष्याबद्दल अनावश्यक अंदाज बांधून उपयोग नाही.
3: खरंय खरंय, स्त्रीला संधी देणं म्हणजे तिच्यावर उपकार करणं नाहीये बरं का. तिची क्षमता ओळखून तिला समान संधी मिळणं हा तिचा हक्क आहे.
2: मला वाटतं हीच खरी सुरुवात आहे, कारण आजही अनेक मुलींना लहानपणापासून काही ठराविक गोष्टी शिकवल्या जातात. हळू बोल, जास्त हसू नको, उशिरा बाहेर राहू नको, हे करू नको, ते करू नको. पण मुलांना आपण किती वेळा सांगतो की दुसऱ्यांच्या मर्यादांचा आदर कर, घरकाम शिक, स्वतःच्या भावनांची जबाबदारी घे.
0: खरं म्हणजे हा प्रश्न प्रत्येक घरामध्येच विचारायला हवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्वावलंबन, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवली पाहिजे.
3: आणि घरातल्या उदाहरणातून ती शिकवली पाहिजेत. आपण मुलांना समानतेबद्दल भाषण देतो, पण प्रत्यक्षात घरातली सगळी कामं आईच करत असेल तर मुलं कोणता धडा घेतील?
1: अगदी खरंय. मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो, मोठी माणसं नेमकं कसं वागतात याकडे अधिक लक्ष देतात.

0: चला तर मग मी उद्यापासून घरकामाचा अभ्यासक्रम सुरू करतो. पहिला धडा चहा कसा करावा, दुसरा धडा भाजी कशी चिरावी, तिसरा धडा
1: स्वतः केलेल्या कामानंतर स्वतःच पसारा आवरावा.
2: हा तर प्रगत अभ्यासक्रम झालाय.
0: हो
3: चला आता आईने दिलेल्या खाऊचा आस्वाद घ्या, नाहीतर एवढ्या चर्चा करून आपण खाऊच विसरून जाऊ.
4: बरं, पण लाडवांचा डबा उघडण्याआधी एक गोष्ट सांगा. आजच्या स्त्रीबद्दल आपण इतकं बोललो, पण आपल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असायला हवा?
0: मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाहीये. परंपरेतून जे सुंदर, अर्थपूर्ण आणि माणसांना जोडणार आहे ते जपता येतं.
2: बरोबर, परंपरा जपणं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारणं नव्हे, तिच्या मागचा अर्थ समजून घेणं, तिचं चांगलं रूप पुढे नेणं आणि काळानुसार आवश्यक बदल करणं हे सुद्धा परंपरेचं जतनच आहे.
3: नवरात्राचंच उदाहरण घ्या. आपण देवीची पूजा करतो, गरबा खेळतो, आरती करतो, एकमेकांना भेटतो, या सगळ्यात आनंद आहे. पण त्याचबरोबर स्त्रीच्या सन्मानाचा विचार आपल्या वागण्यात उतरला तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ मिळेल.
4: आणखी एक गोष्ट, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडे देवी म्हणून पाहण्याची गरज नाही, ती माणूस आहे म्हणून तिचा सन्मान करायचा, तिच्या मताला महत्व द्यायचं, तिच्या कष्टांची दखल घ्यायची आणि तिच्या निर्णयांचा आदर सुद्धा करायचा.
0: आणि मुलांना सुद्धा संवेदनशील बनवणं महत्वाचं आहे. म्हणजे मुलगा रडला तर त्याला रडू देऊ नये, तो मुलगा आहे म्हणून त्यांना नेहमी कठोर असावं अशी अपेक्षा चुकीची आहे.
4: अगदी बरोबर.
0: मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.
2: कारण संवेदनशीलता ही कमजोरी नाहीये. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं, स्वतःची चूक मान्य करणं आणि नात्यांची जबाबदारी स्वीकारणं या गोष्टी माणसाला अधिक सक्षम बनवतात.
0: थोडक्यात काय, पुरुषांनी सुद्धा स्वतःमध्ये काही बदल घडवले तर स्त्री शक्तीचा जो प्रवास आहे तो अधिक सहज होईल, नाही का?
4: स्त्रीला सक्षम बनवताना पुरुषाला कमी लेखण्याची गरज नाही, दोघांचं सामर्थ्य हे एकमेकांना पूरक ठरू शकतं.
3: आणि घरातल्या नात्यांमध्येही हेच लागू होतं. पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगी, वडील मुलगी, प्रत्येक नात्यात परस्पर आदर आणि विश्वास असेल तर माणसांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवता येतं.
4: आणि अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, आई झालेली स्त्री, घराबाहेर काम करणारी स्त्री, घर सांभाळणारी स्त्री, प्रत्येकीच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. त्या सगळ्याची तुलना करण्यापेक्षा प्रत्येकीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जागा मिळायला हवी.
2: अगदी खरंय. घरातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं तर कुणावरही अनावश्यक ओझ पडणार नाही.
0: खरंय, एखाद्या स्त्रीनं मोठं यश मिळवलं की तिच्या मेहनतीचं कौतुक करावं, पण त्या यशामागे तिने पार केलेले अडथळे सुद्धा समजून घ्यावेत.
3: म्हणजे नवरात्रात आपण देवीसमोर एक संकल्प करू शकतो,
4: घरातल्या कामांची जबाबदारी वाटून घेऊ, एकमेकांच्या मतांचा आदर करू आणि कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तिथे साथ देऊ. आणि हा संकल्प केवळ नवरात्रापुरता नसावा, सण संपला तरी आपल्या वागण्यात राहायला हवा.
0: खरे, आणि समानता ही एकदाच पूर्ण होणारी गोष्ट नाहीये, ती प्रत्येक पिढीनं, प्रत्येक नात्यानं आणि प्रत्येक घरानं जपायची असते.
4: आमची आई नेहमी म्हणते, देवघरात दिवा लावला की घर उजळतं, पण घरातल्या माणसांच्या मनात समजुतीचा दिवा लागला तर नाती उजळतात.
0: अगदी खरे.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. त्वचा विकार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग असलेली त्वचा आपल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असतं. मात्र बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, धूळ, ॲलर्जी, संसर्ग, ताणतणाव आणि सौंदर्य प्रसाधनांचा चुकीचा वापर यामुळे आज त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा एखादी त्वचेची समस्या झाली की आपण स्वतःहून औषधं किंवा क्रीम वापरतो, काही घरगुती उपाय करतो आणि समस्या कमी झाली की विषय संपला असं समजतो. पण प्रत्येक वेळी असं करणं योग्य असेलच असं नाही. मग त्वचा विकारांची नेमकी कारणं कोणती, कोणती लक्षणं गांभीर्याने घ्यायला हवीत, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. डॉक्टर सिद्धी चिखलकर या मुंबईतील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्वचारोग क्षेत्रातील 21 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्वचेचे आजार, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे उपचार आणि केसांच्या समस्यांवर त्यांचं विशेष काम आहे. या क्षेत्रातील नवीन उपचार पद्धतींवर त्यांनी संशोधन केलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. त्वचा विकार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या समस्यांचा त्वचा विकारामध्ये समावेश होतो त्याबद्दल सांगा.
1: त्वचेचा विकार म्हणजे त्वचेचे आजार. तर आता तुम्हाला माहीत असेल की पिंपल्स हा पण एक त्वचेचा विकारच झाला, त्याचबरोबर लायकेन पॅन, सोरियासिस, तसंच सर्वांना आता होणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन हा भरपूर आता कॉमन झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, चेहऱ्यावर येणारे काळे डाग हा पण एक त्वचा विकारच झाला. आणि मला एक गोष्ट ह्यावेळी सांगावीशी वाटते की सर्वच त्वचा विकार हे संसर्गजन्य नसतात. बऱ्याच वेळा कोणताही त्वचा विकार झाला की लोकांना असं वाटतं की हा पण सगळेच त्वचा विकार अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असेच विकार, त्वचेचे विकार हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्वचा विकारच्या माणसाला उगीचच म्हणजे आपण असं संबोधू नये.
0: डॉक्टर, आज ना त्वचेशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील तर त्वचेचे आजार दिवसागणिक वाढत आहेत, तर यामागची प्रमुख कारणं काय आहेत?
1: आता त्याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने त्वचेच्या ॲलर्जीज वाढण्यामागचं कार्य मेन कारण म्हणजे ना प्रदूषण, धूळ. आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहितीये का, ह्या प्रदूषण आणि धुळीमुळे ना आजकाल ॲलर्जीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वारंवार त्वचेचे विकार जसे की पित्त आपण मराठीत म्हणतो तसं वाढलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आता ह्या तरुण मुलं मुली बऱ्याच वेळा ते इंस्टाग्रामवर बघून काही काही प्रोडक्ट लावले जातात ते त्यांच्या त्वचेला बऱ्याच वेळा सूट होत नाहीत. फक्त त्या रील मध्ये बघून हा प्रोडक्ट छान दिसतोय, ह्याची स्किन चांगली झाली म्हणून लावणं, त्याच्याने त्वचा हे होते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्किन स्पेशल

0: निश्चित मदत घेऊन ते त्वचेचे प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत.
1: डॉक्टर, बऱ्याचदा सोशल मीडियावरती कोणतीही जाहिरात आली की ती आपण वापरतो पण त्याच्यामुळे त्वचेचे विकार वाढत आहेत, तर त्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात?
0: बरेच वेळा कसं होतं माहितीये का, आता त्यांनी बरेचसे ग्लायकोलिक ऍसिड्स किंवा सॅलिसिलिक ऍसिडचे प्रोडक्ट्स माहिती आहेत, आणि एखाद्या मुलीची त्वचा पातळ असेल आणि त्याच्यावर ते लावलं आणि किती वेळ ठेवायचं त्याचाही एक मेळ असतो, पण बऱ्याच वेळा काय होतं ते लावून टाकतात किंवा तर त्याच्यामुळे त्वचेच्या वरची परत निघून जाते, लाल होते आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन होऊ शकतं चेहऱ्यावर.
1: डॉक्टर, सौंदर्य प्रसाधनात खूप बाजारात आहेत, तर या सौंदर्य प्रसाधनांचा वापर कोणत्या वयापासून केला गेला पाहिजे?
0: मला असं वाटतं श्रोत्यांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलात. ऍक्च्युली आपली त्वचा, आता त्वचेची काळजी घेणं, सुंदर दिसायचं असेल तुम्ही 50व्या वर्षी 60व्या वर्षी, तर तुम्हाला अगदी 20व्या वर्षापासूनच त्वचेची काळजी घेणं सुरुवात केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य असा फेस वॉश घेणं आवश्यक आहे. पहिली तुमची त्वचा कोणती आहे, तिचा प्रकार कोणता आहे ते ओळखणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि त्याच्यामधली नॉर्मल त्वचा. अजून एक प्रकार आहे तो टी झोन चेहऱ्याचा, ऑइली असणं आणि बाकीची स्किन नॉर्मल असणं. तर त्याच्या अनुसरून फेस वॉश निवडणं आवश्यक आहे. तर आता कोरडी त्वचा असेल तर तुम्ही सिटाईल अल्कोहोल अशा कंटेनिंग म्हणजे माइल्ड क्लिन्झर्स असतात तसे वापरले पाहिजेत, म्हणजे तुमच्या त्वचेचं मॉइश्चर टिकून राहतं. आणि ऑइली ज्यांची त्वचा असेल त्यांनी नॉन कोमेडोजेनिक असे फेस वॉश वापरले पाहिजेत. तुम्ही फेस वॉशवर ते बघून तुम्ही वापरू शकता. आणि इवन नॉर्मल स्किनसाठी पण फेस वॉश वेगळे असतात. तर तुम्ही पहिली गोष्ट फेस वॉश यूज करणं, आणि फेस वॉश दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, तर फेस वॉश दिवसातून 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला फेस वॉश करताना सांगावीशी वाटते ती, छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या त्वचेला हार्म पोहोचवू शकता. जसे की फेस वॉश लावल्यानंतर घासून घासून चेहरा धुणे, जाड टॉवेलने, टर्किशच्या टॉवेलने पुसणं, ह्या सर्व घासण्यामुळे, टर्किशच्या टॉवेलने पुसण्यामुळे काय होतं की तुमची त्वचा जाड बनते, अधिक काळी पडते. पण ह्या छोटे छोटे पॉइंट्स पण फार महत्वाचे आहेत. ज्यांची त्वचा नॉर्मल किंवा ड्राय आहेत त्यांनी एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरू नका सॅलिसिलिक कंटेनिंग, कारण बऱ्याचशा छान ऍड्स दिसतात, त्याच्यानंतर ते छान चेहरे झालेले दाखवतात. मग तसे तुम्ही अवॉइड काय करू नये हेही माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. तर पहिली स्टेप आपण फेस वॉश बद्दल माहिती घेतली. दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. सगळ्यात मी सांगेन की मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचे म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं झालं गुपित, की वार्धक्य त्वचेचं आपण एजिंग होऊ नये म्हणून पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझर तुम्ही चेहरा धुतल्या धुतल्या जर लावलं तर त्याचं ऍब्सॉर्प्शन 4 पटीने वाढतं. तर असं वाटेल तुम्हाला, अरे माझी त्वचा तर ऑइली आहे मग मला मॉइश्चरायझरची का गरज आहे. तर मॉइश्चरायझर आपल्या त्वचेचं संरक्षणाचं काम करतं, बॅरियर फंक्शन मेंटेन करायचं काम करतं. त्यामुळे ऑइली जरी त्वचा असेल तरी त्यांना नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझर्स अवेलेबल असतात, ते त्यांनी वापरले पाहिजेत. आणि ड्राय त्वचा असेल तर मॉइश्चर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि वयाच्या 30 नंतर मॉइश्चरायझर रात्री झोपताना सतत नेहमी लावलं पाहिजे. तुम्ही 1 महिन्यातच त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल. डोळ्याखाली जी वर्तुळं येतात किंवा जी स्किन लूज होते ते पण टाइटनिंगचं काम मॉइश्चरायझरने होतं.
1: डॉक्टर, सनस्क्रीन लावणंही खूप गरजेचं असतं, म्हणजे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सनस्क्रीन हा ही तिसरी महत्वाची, आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन लावायचं 10 ते 15 मिनिटांनंतर, ते अतिशय महत्वाचं आहे. आत्ताच आपण म्हटलं धूळ प्रदूषण ऊन ह्याच्यामुळे आपली त्वचा, आता तुम्ही बघाल तर उघडी त्वचा आणि कपड्याने झाकलेली त्वचा ह्याच्यामध्ये 2 ते 3 शेडचा फरक असतो. तर उन्हामुळे होतं. तर बऱ्याच जणांना वाटतं आम्ही एसी गाडीतनं ट्रॅव्हल करतो, डॉक्टर आम्ही बाहेर जात नाही, पण सतत लॅपटॉपच्या समोर असल्यामुळे पण काही रेज असतात ते आपल्या त्वचेला हानिकारक करतात. एस्पेशली वांग हा प्रकार आहे तो घरी असणाऱ्या महिलांमध्ये आपण जास्त बघतो, कारण त्यांचं एक आहे की गॅस, गॅसच्या मुळे पण जी किरण असतात त्याच्यानेही त्वचा तुमची खराब होत असते. तर त्यासाठी थोडक्यात एक सिंपल टिप म्हणजे तुम्ही किचनचं काम के, असं नाही की उद्यापासून तुम्ही जेवणच करणं सोडा किंवा असं काही नाहीये. जेवण तुम्ही कुकिंग केल्यानंतर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुणं हे खूप महत्वाचं असतं. आता सनस्क्रीन कसं निवडायचं, तर ऑइली ज्यांची स्किन असेल तर त्यांना जेल बेस्ड सनस्क्रीन्स प्रिफर केली जातात आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांना

0: क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरली जातात. बरेच वेळा काय होतं की काही जणांचं म्हणणं असतं की सनस्क्रीन लावल्यावर चेहरा खूप पांढरा पांढरा दिसतो, तर बऱ्याच वेळा ज्यांची स्किन थोडी डार्कर शेडमध्ये आहे तर त्यांनी टिंटेड सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच जणांना मेकअप रोज करावा लागतो, मग त्यांनी प्रायमर लावा, मॉइश्चरायझर लावा, तर त्याच्यासाठी मॅट फिनिशिंग सनस्क्रीन सुद्धा अवेलेबल आहेत. तशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत. आणि सनस्क्रीन कितीही तुम्ही हायर एसपीएफचं लावलं तरी दर 3 तासांनी त्याचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे तुम्हाला दर 3 तासांनी ऍटलीस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावायला पाहिजे ज्यांचं जास्त आउटडोर वर्क असतं त्यांनी. आणि सर्वात मला महत्वाचं सांगावं असं वाटतं की नुसतं सनस्क्रीन पुरेसं नाहीये, कडक उन्हात तुम्ही जात असाल तर टोपीचा वापर करा. बऱ्याच वेळा सनस्क्रीन हे खूप महाग असतात, पण ज्यांना ते अफोर्ड करत नाहीत त्यांनी तो स्कार्फ बांधणे, टोपी घालणे, जेवढे तुम्ही जास्त आयुध वापराल त्वचेच्या संरक्षणासाठी तेवढी स्किन तुमची चांगली खुलेल आणि तुम्ही तिला संरक्षण द्याल आणि लवकर तुम्ही म्हातारे होणार नाही.
1: डॉक्टर, प्रदूषण आणि धूळ याच्यामुळे त्वचा विकार होतात असं म्हणतात, पण आपली बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे देखील त्वचा किती आपण सांभाळणे गरजेचं आहे, त्वचा विकार यामुळे होऊ शकतात का?
0: खूप जास्त. बहुतेकसे लोक आता ऍक्च्युली जीवनशैली म्हणजे बऱ्याच जणांचा झोपण्याचा टाईम 1 किंवा 2 त्यांना नॉर्मल वाटतो, पण हे खूप रॉंग आहे. आणि बाहेरूनच त्वचा चांगली ठेवण्यापेक्षा ती आतूनही चांगलं होणं ना खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुमची 7 तास झोप आणि ती पण वेळेवर, मला असं वाटतं मॅक्सिमम 11 वाजता झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून मी असंच माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन की तुमचा दिवस हे व्यायामाने चालू करा. योगा, प्राणायाम आपण हे विसरत चाललोय, म्हणजे काय ते त्याला रुटीन वाटतच नाही, पण हे चालू करा. आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं ना, म्हणजे वर्किंग वुमनला मी म्हटल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण मी त्याला सांगते की हाफ अन आवर तुम्ही तुमच्यासाठी पण काढा, अर्धा तास लवकर उठा आणि एक्सरसाइजला प्राधान्य द्या. कारण बरेच वेळा असं होतंय की सगळं चांगलं चांगलं खाणं खाल्लं तरी जीवनसत्व B12 कमी आलंय, D3 कमी आलंय, आपण व्यायामच करत नाही. तर व्यायाममुळे आपल्या शरीरामध्ये जे हॅपी हॉर्मोन्स होतात ते आपल्या त्वचेची तुकतुकी वाढवतात. आणि आहार पण अतिशय महत्वाचा आहे. साखर बंद करा, मैद्याचे पदार्थ बंद करा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि तुम्ही हिरवे फ्रेश व्हेजिटेबल सॅलेड्स ह्याचं प्रमाण जास्त वाढवा. आणि कार्बोहायड्रेट, चपाती म्हणा, भात म्हणा, भाकरी, म्हणजे ह्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये कमी असलं पाहिजे.
1: डॉक्टर, पाणी किती प्यावं असा प्रश्न बऱ्याचदा पडतो, तर त्वचा जर आपली तुकतुकी ठेवायची असेल तर पाणी पिणं हे किती महत्वाचं आहे?
0: खूप जास्त महत्वाचं असेल. साधारणपणे 2.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे. एस्पेशली जे एसीमध्ये काम करतात त्यांना तर ते म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही आणि आम्हाला तहान जाणवत नाही. मग मी त्याला एक छोटी ट्रिक सांगितलेली आहे की तुम्ही थोडे अलार्म लावा. ज्यांना म्हणतात की माझी एकच बॉटल दिवसभरात संपत नाही, तर त्यांनी थोडंसं आपल्या मोबाईलवर अलार्म लावू शकता, स्वतःला रिमाइंड करू शकता. हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे. एखादं फूल बघा, पाणी नसेल तर पाण्यात ठेवल्यानंतर कसं टवटवीत होतं, त्याप्रमाणे आपली त्वचा आहे तिला पाण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस कॉलेजवेळी मुलं असतात की ते वाढत चाललंय, तर त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो ह्याची कुठे जाणीवच नसते, तर ते किती टाळणं गरजेचं आहे?
0: जंकचा ना मी माझ्याकडे जे यंगस्टर्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही डिक्शनरी जाऊन त्याचा अर्थ बघा. जंकचा अर्थ अक्षरशः कचरा म्हणून आहे. म्हणजे तुम्ही पोटामध्ये कचरा टाकण्यापेक्षा चांगले फ्रेश, कारण हे सगळं खाल्ल्यामुळे ना पिंपल्स येणे, केस जाणे, तुम्ही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं काहीच आपल्या शरीराला देत नाहीये, तर त्याच्यामुळे हे खूप दुष्परिणाम होत आहे. आणि शिवाय पिढी लठ्ठ होत चाललंय, कारण ते सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून एका जागी, मोबाईल गेम्स, आउटडोर गेम्स पण मुलं विसरायला लागले. तर मला असं म्हणणं की सतत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे आणि जंक फूडच्या तुम्ही चांगल्या हेल्दी फूडने रिप्लेस करणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, बऱ्याचदा ना वातावरणातला जो बदल आहे त्याच्यामुळे कधी कधी स्किन ऑइली होते, कधी कधी ड्राय होते, त्या ड्राय झाल्यामुळे ना स्किनला खाज येणं असेल किंवा बुरशीजन्य त्वचा संसर्ग होऊ शकतो, नायटासारखे आजार होऊ शकतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता आम्ही आमच्या OPD मध्ये 70-80% पेशंट नायट्याचे बघतो.
1: बरं.
0: तर आजकाल काय होतं, नायट्यांच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ते डॉक्टरांकडे येत नाहीत, पहिल्यांदाच केमिस्टकडे किंवा मित्राला बरं वाटलं ह्या ट्यूबने म्हणून मग ती ट्यूब वापरली जाते अशा गोष्टीमुळे. आणि स्टिरॉइड मिश्रित ज्या क्रीम असतात त्याच्यामुळे नायटात सुरुवातीला असा गेल्यासारखा वाटतो, पण तो अधिक तीव्रतेने आतमधून वाढत असतो. ह्या कॉमन मिस्टेक्स केल्या जातात आणि ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण केला जात नाही. गोळ्या जरी घेतल्या तरी थोडं बरं

वाटलं की मग ते बंद केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, ती कीड नायट्याची मरते पण त्याच्यातली अंडी असतात, त्याच्यातून मग पुन्हा नायट्याची कीड बाहेर येऊन मग त्वचारोग होतात. आणि ओबेसिटी हे महत्वाचं आहे, जाड लोकांमध्ये हे प्रमाण जास्त, कारण हे जिथे ओलावा असतो, मॉइश्चर असतं, तिथे बुरशीचे जंतू वाढतात, जसे की जांघेत, काखेत, बोटांच्या मध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा

0: स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली हे नायट्याचे जास्त आपण रुग्ण पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा जीन्स आता कॉमन झाले, जीन्स घालू नका दुसरं घाला म्हटल्यानंतर मग वाटणारे आम्ही कपडे तरी दुसरे काय घालायचे. तर टाईट फिटिंग जे आपण रोज धुवत नाही असे कपडे वापरल्याने सुद्धा म्हणजे नायटा लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही दोन वेळा आंघोळ करायची आणि कपडे मी पेशंटला सांगते तुमचे गरम पाण्याने वॉश करा, कडकडीत उन्हात सुकवा. ऊन नसेल समजा पावसाळ्यात वगैरे तर इस्त्री करून वापरा, म्हणजे त्या कपड्यांवरचे जंतू पण नाहीसे होतात. आणि क्रीम आणि कॅप्सूल ह्याचा प्रॉपर कोर्स करा, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा, ही एक महत्त्वाची टिप मी सांगू इच्छिते.
1: पण डॉक्टर, हा आजार बरा होण्यासारखा असतो का?
0: 100% बरा होतो, 100%. आणि एक काय करतात की घरामध्ये एकाला ट्रीटमेंट घेतात मग ह्याचं बरं झालं की आपण दुसऱ्याला घेऊ असं सांगतात, तेव्हा मी एक सांगते की नायट्याचे रुग्ण जेवढे घरात असेल त्यांनी एकाच वेळी ट्रीटमेंट चालू करा, नाहीतर मग त्याचे जंतू, कारण बऱ्याच वेळा काय तर हाताने खाजवल्यानंतर हात असं सोफ्याच्या कव्हरवर ठेवलं, बेडवर ठेवलं, ते जंतू मग दुसऱ्याला हे करून संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे फॅमिली मेंबर्सने पण एकाच वेळी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं.
1: डॉक्टर, असे कोणकोणते त्वचा विकार आहेत की ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, म्हणजे एका व्यक्तीकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो? कारण बऱ्याचदा असे गैरसमज असतात की त्वचेचा विकार झाला की बरेच आजार ते संसर्गजन्यत असा गैरसमज असतो, तर असे कोणते त्वचा विकार आहेत की ज्याने संसर्ग होऊ शकतो?
0: आता मी म्हटलं नायटा, कपडे म्हणजे फोमाइट्स त्याच्यावर जंतू असतील तर ते येऊ शकतात. दुसरं म्हणजे खरूज, खरूज आहे त्याचं म्हणजे युजुअली आता ती कॉमनली आपण मुंबईमध्ये पाहत नाही, बरेच वेळा हॉस्टेल्समध्ये आश्रम्समध्ये किंवा गावच्या ठिकाणी ही खरूज जाणवते. बोटांच्या बेसक्यांमध्ये पुरळ येते, खाज येते, ती पण काखेत पुन्हा अंबिलिक म्हणजे बेंबीच्या आजूबाजूला जांघेत ह्याचे जंतू लपून बसतात. आणि रात्रीच्या वेळी ही खाज पिक्युलर काय असते की रात्रीच्या वेळी ह्या रुग्णांना ना खूप प्रमाणात खाज येते. आणि एकाला झालं की घरातल्या माणसांना एक आठवड्यातच खाज सुरू होते. आणि मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे त्या रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल्स हे गरम पाण्यात धुणं हे महत्वाचं असतं. आणि एकाच वेळी सर्व रुग्णांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक
1: असतं. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: हा बोला.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
2: सर्वप्रथम तुम्हा दोघींना नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. प्रश्न काय आपला?
2: माझा प्रश्न असा आहे की म्हणजे कोड, पांढरे कोड जे म्हणताय ना, ते संसर्गजन्य आजार आहे की कसं आहे ते विचारायचं.
1: बर बर,
0: खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण सर्वांना तोच असतो की सफेद डाग कोडाचा आजार झाला की तो पसरेल का, तर ते अजिबात खरं नाहीये. हा कोड एकामुळे दुसऱ्याला स्पर्शाने अजिबात पसरत नाही. आणि त्याच्यावर आता इतके चांगली औषधं आहेत ना की तो पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी फोटोथेरपी, लाईट थेरपी सुद्धा आहे, चांगली गोळ्या निघालेल्या आहेत. ते व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून ते बरे होतात.
1: नमस्कार. डॉक्टर, पण शरीरावर हे कोड येण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
0: हा एक ऑटोइम्युन आजार आहे, म्हणजे त्याचं कारण आपल्या हातात नाही की हे केलं नाही किंवा हे केलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अचानक काही पेशी तयार होतात, मग ह्या कोडामध्ये त्या रंग देणाऱ्या पेशींच्या विरुद्ध लढतात, त्यामुळे रंग तयार होत नाही. पण ह्याची इतर कारणं की कशामुळे ह्या पेशी निर्माण होतात, तर स्ट्रेस हे मेजर कारण आहे. बऱ्याच वेळा हा अनुवंशिक असू शकतो, म्हणजे आई वडिलांमध्ये असेल किंवा नातेवाईकांमध्ये, तर होण्याची शक्यता असते. अगदी 100% होईलच असं नाही, पण ती एक शक्यता असते.
1: नमस्कार. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा, आपलं नाव?
3: पानिपत वर शैलेंद्र बोलतोय.
1: बरं, प्रश्न विचार आपला.
3: अमायलोइडोसिस हा जो आजार आहे त्याच कारण काय, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगता येईल?
0: तुम्ही कोणत्या अमायलोइडोसिस बोलताय, म्हणजे शरीरावर ते काळे डाग येत आहेत त्याच्याबद्दल बोलताय का? हा, आपण क्युटॅनियस अमायलोइडोसिस असतो, म्हणजे त्वचेवर येणारा अमायलोइडोसिस हा आजार असतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, मॅक्युलर आणि लॅक्युनॉइड. मॅक्युलरमध्ये त्वचेचा रंग काळसर होतो आणि

0: तिथे काही वेळेला खाज येते आणि हे प्रामुख्याने जिथे हातावर किंवा पायावर पाठीच्या वरच्या भागावर हा येतो आणि बऱ्याच वेळा पेशंट अशी हिस्ट्री देतात की ते अंग घासायला काथ्या वगैरे वापरतात, दगड वापरतात किंवा जोराजोराने घासतात, तर त्याला मॅक्युलर अमायडोसिस म्हणतात. आणि लायकेन अमायडोसिस नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या फोड्या येतात एस्पेशली पायाला आणि त्याला अत्यंत प्रमाणात खाज येते. पण त्याच्यासाठी काही मलम आहेत आणि काही आम्ही पील थेरपी पण करतो, त्याच्याने हे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतं. पण त्याच्यासाठी काय करू नये तर अंग घासताना काथ्या, बादिंग ब्रश किंवा दपुर गावाकडे तर दगड वापरतात, तर त्या गोष्टी तुम्ही वापरू नयेत. खाज आली तर खाजेची गोळी घ्या, मॉइश्चरायझर लोशन लावणं अतिशय महत्वाचं आहे आणि काही ज्या क्रीम्स असतात की ते डाग जायला किंवा फोड्या बसायला ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. साबण निवडताना मात्र काळजीपूर्वक, अशा वेळी ह्या पेशंटची त्वचा शक्यतो कोरडी असते तर त्यावेळी त्यांनी मॉइश्चरयुक्त साबण निवडणं आवश्यक आहे. आणि साबण कसा निवडायचा तर त्याचा तुम्ही पीएच काय आहे ते बघा. स्किन फ्रेंडली पीएच म्हणजे आपल्या त्वचेला सोसेल हा पीएच असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कोणताही साबण निवडताना 5.5 पीएचच्या आसपास असलेले पीएच असलेले साबण निवडा, जेणेकरून तुमचा हा आजार अधिक वाढणार नाही.
1: नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा, प्रश्न विचारा.
2: हा मॅडम, मी चंद्रभागा पोळ बोलते, तालुका पाटोदा, जिल्हा बीड इथून. तर तुम्हा दोघींनाही नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा आणि प्रश्न विचारते. माझा प्रश्न असा आहे की गचकरण म्हणजे काय? एक सर्वसामान्य भाषेत गचकरण हा बोललं जातं किंवा त्याला खूप खाज असते, तर ते पसरत जातं, मग ते एकापासून दुसऱ्यानं होतं का किंवा आपल्या नखाचं जे विष असतं त्याच्यामुळे ते जास्त होतं का, किंवा काय वापरलं पाहिजे त्याच्यासाठी, याविषयी सविस्तर माहिती द्या.
0: गचकरण म्हणजे नायटा, बुरशी, आपल्या त्वचेवरची बुरशी. तर ते युजली ज्यांना घाम जास्त येतो, ज्याची तब्येत जरा जास्त आहे, तर त्या लोकांमध्ये आपण हा आजार बघतो. त्याच्यामध्ये गोल गोल नायट्याचे चट्टे येतात आणि मग त्याच्यात कंड सुटतो आणि एकाला आला ना की फॅमिलीमधल्या लोकांना तो पसरतो. म्हणून मग टॉवेल नेहमी वेगळे ठेवणे किंवा गरम पाण्यातनं कपडे धुणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती जागा आहे हे हा ही बुरशीजन्य पदार्थामुळे होण जीवाणूमुळे होणारा आहे, एक फंगसमुळे होणारा, तर त्याच्यामुळे त्याला ओलावा फार आवडतो. ओलावा असेल तर तो चांगल्या प्रमाणात वाढतो. मग त्याच्यासाठी तुम्ही तो भाग कोरडा कसा राहील ह्याच्याकडे तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे डस्टिंग पावडर्स असतात त्याने तुम्ही ती त्वचा कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन वेळा अशा लोकांनी आंघोळ केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी धुतलेलेच कपडे वापरले पाहिजे. आणि आपली त्वचेची म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर आंघोळीनंतर वापरा. त्याला तुमचं बॅरियर फंक्शन असते, संरक्षणाचं जे काम असतं ते अधिक जास्त होईल, त्याच्यामुळे ते पसरणार नाही आणि लवकर आटोक्यात होईला मदत होईल. त्याच्यासाठी इट्राकोनाझॉल, टर्बिनाफिन, फ्लुकोनाझॉल अशा गोळ्या आहेत, परंतु ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेता कामा नये. बरेचसे क्रीम्स पण आहेत बाजारात अवेलेबल, ते तुम्ही वापरले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की तुम्ही जेव्हा तो गोल नायटा येतो तर गोल नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाजूला सुद्धा त्याचे जंतू पसरलेले असतात, त्यामुळे तुम्ही योग्य क्रीम वापरा जी स्टिरॉइड विरहित असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नायट्याच्या 2 सेंटीमीटर बाहेर सुद्धा ते मलम तुम्ही लावलं पाहिजे. आणि तुम्हाला जरी गेलं असं वाटलं तरी आम्ही ते पूर्णपणे बरं झालं असं वाटलं तरी 6 आठवडे अधिक आम्ही क्रीम लावण्याचा सल्ला देतो जेणेकरून ते परत परत येत नाही.
1: नमस्कार. हॅलो. हॅलो.
3: नमस्कार, मी दहीसरहून म्हात्रे, पिया म्हात्रे बोलते.
1: बरं,
3: मला एक मला असा प्रश्न विचारायचा आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे साबण येतात, हँडवॉश पण येतात आणि कित्येक वेळा अँटीसेप्टिक लिक्विड आंघोळीच्या पाण्यात किंवा कपडे धुतले जातात त्याच्यात टाकली जातात, तर यांचा त्वचेच्या संदर्भात काय डॉक्टर सांगू शकतील यांच्या वापरा संदर्भात. दुसरा प्रश्न असा आहे की वाढत्या वयाची ज्या सिनियर सिटीजन लोक असतात त्यांची स्किन ड्राय होणे, नंतर पांढुरकी होणे, खाज येणे असा प्रॉब्लेम त्यांना जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद

0: पायावर हातावर एखादा पांढरा चट्टा उठल्यासारखा कोणाकोणाला होतो आणि तिकडे मग तीन ती पाणुती होऊन खूप काज येत राहते वगैरे. तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आणि या सगळ्या गोष्टी काही थोड्या आटोक्यात येऊ शकतात की स्किन स्पेशलिस्टला त्यांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे. एवढे माझे तीन प्रश्न आहेत.
1: तुमचे प्रश्न आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत, कारण सिनियर सिटीजन ना हे गोष्ट म्हणजे फेस करत असतात. त्याचं पहिलं कारण आहे ना की त्यांची साबणाची निवड. जसं जसं तुमचं वय होतं ना तशी अधिकाधिक तुमची हातापायाची त्वचा कोरडी आणि पातळ होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग साबण सहन होतच नाहीत. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साबण जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा त्याचा पीएच बघा कोणताही साबण विकत घेताना, आणि मॉइश्चरयुक्त साबण घ्या. आणि त्वचा कोरडी असताना ना आम्ही जास्त साबण वापरायची परवानगी पण पेशंटला देत नाही. थोडासा म्हणजे हाताला तुमच्या जेवढा येईल तेवढ्या साबणाने आंघोळ करा. दुसरी गोष्ट, कडकडीत पाण्याने आंघोळ करू नका. बरेच वेळा कंड सुटला म्हणून ते अंगावर कडकडीत पाणी ओततात, त्याच्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते. साबण हा अधिक प्रमाणात लावलं ना त्वचा अधिक कोरडी होते, म्हणजे तुमचं नॅचरली जे तेल असतं ते आणि पाणी असतं तेही निघून जातं. आणि ते अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही जे म्हणता ना ते युजुअली सेन्सिटिव्ह स्किनला आम्ही ॲडवाईस करत नाही. आणि आंघोळ झाल्या तुम्ही इमिजिएटली मॉइश्चरायझर लावा आणि एव्हरी टू अवरली, जास्तच कोरडी असेल किंवा मग आठवड्या दिवसातून 3 ते 4 वेळा तरी मॉइश्चरायझर लावा. तहान लागल्यावर आपण पाणी पितो की नाही, तशी कोरडी झाली त्वचा ना की ती सांगत असते की मला मॉइश्चरायझरची गरज आहे. ह्या छोट्याशा टिपने पण ना म्हणजे विदिन 7 डेज ना वयस्कर लोकांची त्वचा आटोक्यात येते. दुसरं, तुम्ही एक प्रश्न विचारला होता की सफेद डाग होतात. सफेद डाग हे वेगळ्या प्रकारचे असतात, कोडाचे असतात, पण वयस्कर लोकांमध्ये छोटे छोटे जे सफेद डाग येतात ते कोडाचे डाग नसतात, ते कोडासारखे दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्ही डायग्नोसिस कन्फर्म करायला एखाद्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूनच उपचार चालू करणं योग्य ठरेल.
2: नमस्कार.
3: हॅलो, नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
3: आम्ही सोलापूर बोलतो, राजभाई.
2: बर, प्रश्न विचारा.
3: आमच्या 5वीच्या मुलीच्या अंगावर
2: आवाज नाही येते व्यवस्थित तुमचा. पुन्हा विचारा प्रश्न. पुन्हा विचारा, आवाज व्यवस्थित येत नाहीये.
3: 5वीच्या मुलीच्या अंगावर पित्त उडतं का? पित्त.
2: बर बर बर, ठीक.
1: पित्त, पित्त जे होतं त्याच्यामध्ये खाज येतं, लाल लाल प्रकारचे चट्टे येतात. असं जेव्हा पित्त येत असतं तेव्हा आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की कोणती पदार्थ खाल्ल्यानंतर तिचं पित्त उठतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला काही ब्लड चेक करावे लागतात की त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काही कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, किंवा कधी कधी काही गोष्टी आपण एखादे परफ्यूम लावत असतो अशाने सुद्धा पित्त उठतं. पण त्याच्यासाठी उपाय योजना आहेत, म्हणजे काही गोळ्या आहेत त्या घेतल्यावर पित्त कायमस्वरूपी जातं. आणि टेस्ट असते, ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आयजी लेवल करू शकता किंवा नॉर्मल ब्लड टेस्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं ॲलर्जीचं प्रमाण किती आहे किंवा इन्फेक्शन झालंय की नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि तुम्हाला जर वाटत असतील की ह्या या पदार्थाने आपल्याला ते वाढतंय तर ते पदार्थ टाळणं हे योग्य राहतं.
2: नमस्कार. हॅलो.
4: हॅलो.
2: हा नमस्कार.
4: मी नाशिक वरून चंदा पवार बोलते.
2: बरं, प्रश्न विचारा.
4: हा, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता एकसारखे केस गळता आणि अगदी किती हळू विंचरलं तरी तुटतात केस, तर त्याचा त्वचेशी काही संबंध आहे का आणि ते त्वचेच्या ग्रंथी विषयी काही आहे का किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
2: बर,
1: केस गळण्याचं प्रमुख कारण असतं ना बऱ्याच वेळा टेन्शन असल्यामुळे केस गळू शकतात, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्वाचा अभाव. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असेल, आयर्नची मात्रा कमी झाली की प्रामुख्याने केस गळतात. B12 लेवल, D3 लेवल ह्या पण आपण टेस्ट केल्या पाहिजेत. खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आपल्या केसांच्या मुळांना भक्कम मजबूती देण्यासाठी प्रोटीनचा रोल खूप महत्वाचा आहे. तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही समाविष्ट करणं आवश्यक आहे.

0: मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यायाम करणं अतिशय महत्त्वाचं आहे, सूर्यनमस्कार हे आवश्यक आहे, आणि केसांसाठी काही गोष्टी म्हणजे जसं की सिंपल गोष्टीने तुम्ही केसांचं सौंदर्य किंवा मजबूती वाढवू शकाल, जसं की आवळा, कढीपत्ता, काळे तीळ किंवा ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड, ह्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करा. आणि पुरेशी झोप, 7 तास झोप ही महत्त्वाची आहे केसांच्या आरोग्यासाठी. आणि तू म्हणालीस की केस कंगव्याने पण तुटतात हळू मारला तरी, तर कंगवा कसा मारायचा, कसा कंगवा निवडायचा हेही महत्त्वाचं आहे. मोठ्या दाताचा कंगवा कायम वापरला पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत कधी केस विंचरत जायचे नाही. तर सुरुवातीला केसांची जी टोकं असतील तिथून गुंता सोडवत सोडवत हलक्या हाताने केस विंचरावे लागतात, कारण बरेच प्रेशर किंवा बांधताना केस पण थोडेसे लूजच असले पाहिजे. तुम्ही जर टाईट बांधत असाल तरी पण केसांची मुळं असतात ती वीक होतात.
1: डॉक्टर, हार्मोन्स मधील बदल किंवा इतर काही आजारांमुळे देखील त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? काहींना मधुमेह देखील असतो, तर याचा त्वचेवर काय परिणाम होतो?
0: मधुमेह असतो ना त्या बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतात. नॉर्मल लोकांमध्ये जे इन्फेक्शन होतात तसं मधुमेह वाल्या लोकांमध्ये नाही, इन्फेक्शन बरा व्हायला पण वेळ लागतो. पण मधुमेह मुळे बऱ्याच वेळा मान काळी होणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, काखेत काळं होणं हे एक साईन मानली जाते. अशा पेशंटला आम्ही ती HbA1c नावाची टेस्ट करायला सांगतो, त्याच्यातून आपल्याला कळतं की डायबिटीस झालाय किंवा होणार आहे. आणि दुसरा प्रश्न होता हॉर्मोन्स. आता बऱ्याचशा मुलींमध्ये ना PCOD चं प्रमाण वाढलंय. PCOD हे फक्त आणि फक्त हॉर्मोन्सच्या बदलावामुळेच होणारा प्रॉब्लेम आहे. तर हॉर्मोन्सच्या बदलावामुळे काय काय होतं, तर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, केस गळणं, केस विरळ होणं आजकाल मुलींमध्ये, किंवा चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस दाढीच्या ठिकाणी म्हणजे ओठांच्या वरती, हे सर्व हॉर्मोन्स बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत. किंवा छातीवर, पाठीवर मोठे मोठे पिंपल्स येणं हे हॉर्मोन बदलल्यामुळे होणारी लक्षणं आहेत.
1: डॉक्टर, सध्या ना फेअरनेस क्रीम, अँटी एजिंग क्रीम फार वापरल्या जातात, तर ह्या सगळ्या क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी, कमी सुंदर दिसावी यासाठी ही सगळी सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात?
0: म्हणजे मी बघते ना बऱ्याच पेशंटना, म्हणजे असं खूप गोरे असतील तरी त्यांना अजून गोरं व्हायचं असतं. पण मला एक वाटतं सांगावं असं वाटतं, गोरं होण्यापेक्षा स्किन हेल्दी असणं फार महत्वाचं आहे. आणि आहेत फेअरनेस क्रीम बाजारात आहेत, पण जे क्रीम काही वेळा ना तुम्हाला विदिन 7 डेज रिझल्ट येतात ना, त्याच्यात तुम्ही समजू तर त्याच्यात स्टिरॉइड असतं. स्टिरॉइड विरहित फेअरनेस क्रीम आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि सिरम्स, व्हिटॅमिन सी सिरम्स आहेत, नियासिनामाइड्स आहेत, पुन्हा बरेचसे रेटिनॉइक ऍसिड असलेली सिरम्स आहेत, तर ते सुद्धा स्किन टाइटनिंगसाठी वापरले जातात. पण त्याची मात्रा किती आहे, त्याचा सोल्युशन कशा प्रमाणात बनवलेला आहे, तुमच्या त्वचेचा पोत कोणता आहे त्याच्या अनुषंगाने, पण ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी तुम्ही स्किनच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही वापरा हा माझा सल्ला आहे. पण त्याचा इफेक्ट होतो असा नाहीये की होत नाही, पण सगळ्यात महत्वाची स्टेप तुमचं सन प्रोटेक्शन. सनस्क्रीन तुम्ही हे फेअरनेस क्रीम लावाल आणि ह्या मी सांगितलेल्या ह्या गोल्डन 3 स्टेप्स करणार नाही, जे प्रॉपर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि फेस वॉश, तर मग ह्याचा उपयोग राहत नाही.
1: पण डॉक्टर, या सगळ्याच प्रकारच्या स्किन टोनला ही सौंदर्य प्रसाधनं सूट होतील असंही नाहीये ना, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्लाही
0: सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमच्या त्या टोननुसार, तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार औषध तुम्हाला, आणि एज वयानुसार आम्ही औषधं देतो. बऱ्याच वेळा तुम्ही एक रील बघता 2 सेकंदात, त्याच्यासाठी आम्ही खूप वर्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि केसेस बघितलेले असतात, त्याच्यानंतर आम्ही देतो. तर डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
1: डॉक्टर, त्वचा विकाराचा मानसिक आरोग्यावर, विशेषतः आत्मविश्वास आणि सामाजिक वावरावर कसा परिणाम होतो? कारण का कोणताही त्वचेचा आजार झाला की आपण टेन्शन घेतो, मग तो आजार वाढत जातो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, बऱ्याच वेळा ना म्हणजे कॉलेजची मुलं पिंपल्स वगैरे आले किंवा त्याचे डाग पडले ना, तर ते बरेच पॅरेंट्स घेऊन येतात की ते क्लासला पण जायला तयार होत नाहीत, कॉलेजला जायला तयार होत नाहीत, म्हणजे अक्षरशः रूममध्ये बंद पडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि मग कारण, आणि पिंपल्स वगैरे हे लगेच बरे होत नाहीत, कोणत्याही ह्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि स्ट्रेसमुळे पण पिंपल्स अधिक प्रमाणात वाढले जातात. तर मला श्रोत्याला सांगावं असं वाटतं की ह्याच्यावर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही उपचार केल्यानंतर ते बरे होतात. आणि दुसरं म्हणजे ना केस घेणं, एस्पेशली चाई जेव्हा पडते ना, तर चाईमुळे ना बरेचसे केसांची स्किनच दिसते उघडी. तर ते आणि बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये झालं की त्यांचे मित्र त्यांना खेळायला घेत नाहीत किंवा शाळेमध्ये त्यांना चिडवतात, मग ते त्यांचं मानसिक आरोग्य खूप बिघडतं. तसेच सोरियासिसचे आपण हे बघितलेले कॉमन आजार झाले, पण काही असे आजार आहेत जसे की सोरियासिस.

0: लाईक इन पॅरिस. त्याच्यामध्ये तर कसं तुमच्या चेहऱ्यावर पूर्ण अंगावर लाल चट्टे येतात आणि म्हणजे भूशाप्रमाणे त्वचा निघत असते. मग अशा वेळी ते जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये जातात तर तेव्हा त्यांना पब्लिकला फेस करणं, लोक लगेच स्किनचा प्रॉब्लेम म्हटल्यावर असं वेगळ्या नजरेने पाहतात वगैरे, मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो. कारण त्वचा बाकीचे म्हणजे अवयवांना काय झालं तर ते दिसत नाहीत, पण त्वचे असे आहे आपला अवयव की त्याला जरा जरी काय झालं तर ते दुसऱ्याला पण दिसतं आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बऱ्याच वेळा म्हणजे बहुतेक वेळा बिघडतं.
1: आणि बऱ्याचदा कोणतीही विकार त्वचेचा झाला की आरएनडी केली जाते, बापरे हे असं झालंय मला, मग ते सुद्धा एक टेन्शन घेतलं जातं, दडपण येतं, ते तर त्याचाही कुठेतरी मनावर तो परिणाम होतो.
0: हा, आणि बरेच वेळेस स्कूलमध्ये ना मुलांना जस्ट ऍलर्जी असते एक्झिमाज किंवा त्यांना असल्यामुळे, पण हातावर डाग वगैरे दिसले तर मग त्यांना टीचरच म्हणतात की बाकीचे पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जा डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेट घेऊन या, की कारण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांना पसरू नये असं. बऱ्याच वेळामध्ये सर्टिफिकेट्स घ्यायला पण आमच्याकडे येतात.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि त्वचा विकार याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला.
1: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं.

0: सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बढ़ाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर्स सक्सीड. और इसलिए आज मैं यहां जिस विजन के साथ आया हूं वो है पावर टू एम्पावर.
0: 21व्या शतकात तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवोन्मेष हे सामर्थ्याचे महत्वाचे स्रोत बनले आहेत. भारताची क्षमता इतर देशांसाठीही संधींची नवी दालनं खुली करेल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. केरळम, तमिळनाडू, सिक्कीम, ओदिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश आता केरळमचे, तर केरळमचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आता तमिळनाडूचे राज्यपाल असतील. दुष्यंत गौतम सिक्कीमचे, ब्रिजमोहन राम ओदिशाचे, डॉ सुधा यादव कर्नाटकच्या, तर डॉ ढाल सिंह बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 7% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2026 हा दर 6.4% होता. जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं नमूद केलं आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढत्या असल्या तरी देशांतर्गत मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातली प्रगती यामुळे जीडीपी दरात वाढ झाल्याचंही यात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज बीमस्टेक अर्थात बंगालच्या उपसागरातल्या बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या उपक्रमाची पहिली गृहमंत्रीस्तरीय बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरतावाद, मानवी तस्करी, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि सायबर धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांचा सामूहिक निर्धार अधोरेखित करते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ठोस समन्वयाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, मजबूत आणि संरक्षित बीमस्टेक क्षेत्र उभारण्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरच्या आणि परिसरातल्या देशांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
2: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. एलपीजीकडे केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे महिन्यापर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत एलपीजी कनेक्शन्स देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो, तर सरपण गोळा करण्यात जाणारा वेळ वाचल्याने महिलांना शिक्षण, मोबदला मिळवून देणारे काम आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या

मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर रहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 ला आव्हान

मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातल्या फौजदारी अवमान प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे प्रकरण रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली असून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागवलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रात केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 6व्या समितीच्या बैठकीत बोलताना भारताच्या प्रतिनिधी आर मैथिली यांनी ही भूमिका मांडली. नागरिकांचं संरक्षण, गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करणं आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आरोपींच्या अधिकारांचा आणि पीडितांच्या हिताचाही आदर केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. हा करार 2028 होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वीकारला जाईल अशी अपेक्षा आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली इथं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी पोचलेल्या या सीजेपीच्या नेत्यांबरोबर अजिंक्य शिंदे यालाही अटक केल्याची माहिती अभिजित दिपके यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशातून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 6 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त आणि एसआयआर विरोधात झालेल्या आंदोलनांबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या निकषात बसणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा समावेश या संदर्भातल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय करारात करावा अशी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद. यूपीआय व्यवहारांवरचे शुल्क आता दिवाळीनंतर लागू होणार. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. भारताची प्रगती सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. केवळ स्वतः पुढे जाण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य नव्हे तर इतरांनाही सक्षम करण्याची क्षमता म्हणजे खरं सामर्थ्य असंही ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपल्या प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यसंस्कृतीत सक्षमीकरणासाठी सामर्थ्य या तत्वाचा अंगीकार केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात डिजिटल सामर्थ्य हा परिवर्तनाचा प्रमुख प्रेरक असून डिजिटल सामर्थ्यामुळे भारतासाठी अधिक व्यापक संधी खुल्या झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: नॉलेज सिर्फ कुछ लोगों को आगे बढ़ाएगी या करोड़ों लोगों के लिए नए अवसर बनाएगी? क्या नॉलेज केवल कुछ लोगों की ताकत बनी रहेगी या सबकी क्षमता बढ़ाएगी? यहीं से एक नया विचार जन्म लेता है और ये विचार है पावर टू एम्पावर. पावर टू एम्पावर. पावर टू कंट्रोल से आगे पावर टू एनेबल. पावर टू कॉम्पीट से आगे पावर टू कोलैबोरेट. पावर टू सक्सीड से आगे पावर टू हेल्प अदर सक्सीड. और इसलिए आज मैं यहाँ जिस विजन के साथ आया हूँ वो है पावर टू एम्पावर.
0: भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज स्वदेशी बनावटीच्या ALH MK3 या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या 831 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये दाखल होणाऱ्या 5 हेलिकॉप्टरपैकी हे पहिले हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण नियंत्रण आणि अन्य मोहिमांसाठीही त्याचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक रडार, सागरी टेहळणी आणि लक्ष ओळखण्याची क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरमुळे राज्याच्या किनारपट्टीसह देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सागरी सुरक्षा बळकट होईल.

0: राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद करण्यात आली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही. या नियमांचं उल्लंघन केल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी केली जाईल असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. तसंच पाठलागादरम्यान सुमारे 500 लिटर डिझेल समुद्रात टाकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दल, नौदल, राज्य गुप्त वार्ता विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. कॅनरा बँकेत 146 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जतीन मेहता आणि त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला फरार घोषित करण्याचा आदेश मुंबईच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं दिला आहे. मुंबईत कर्करोग रुग्णाला धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून बरं करण्याचा दावा करत लाखो रुपये उकळणाऱ्या दोघा जणांच्या विरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाहिरात बघून आपल्या बहिणीला झालेला कर्करोग बरा करण्यासाठी एका महिलेनं या दोघांशी संपर्क साधला होता. आजार बरा करण्यासाठी पूजा करण्याच्या या दोघांनी या महिलेकडून 68 लाख आणि 1.5 लाखांची सोन्याची साखळी घेतली होती. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित अधिनियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. UPI व्यवहारांवरचा मर्चंट डिस्काउंट रेट दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय UPI आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, पण न्यायमूर्ती मोहना यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या कथित प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यायालयात हजर राहावं असं आज पीठानं सांगितलं. मेट्रो सेवा आणि रेल्वेबद्दल 9 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या पालनासंदर्भातला अहवाल सादर करण्याचा वेळही पीठानं वाढवून दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा 2023 आव्हान देणाऱ्या याचिकेवरही न्यायालयानं नोटीस बजावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेविषयी.
1: सन 2016 सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांसाठी स्वयंपाकाचं स्वच्छ इंधन ही प्रतिष्ठेची, आरोग्याची आणि समान संधीची बाब बनवणे हा होता. LPG केवळ मध्यमवर्गीयांची सोय म्हणून न पाहता या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर देण्यात आलं. यामुळे लाखो कुटुंबांना सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर प्रदूषणकारी इंधनांपासून दूर नेण्यास मदत झाली. तसंच घरातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासही वाव मिळाला. यंदा मे पर्यंत गरीब कुटुंबातील महिलांना 10.50 कोटी अधिक मोफत LPG कनेक्शन देण्यात आली होती. या योजनेचा विस्तार इंधनाच्या निरंतर वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही झाला. याचे फायदे केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नसून स्वच्छ इंधनामुळे घरातील

0: मंडळी, आज आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे सुरुवात करण्याचं धाडस या विषयावर आपल्याशी गप्पा मारणार आहे.
1: नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी एखादी गोष्ट सुरू करायचं ठरवलंय का? एखादा नवीन कोर्स करायचा होता, एखादं पुस्तक लिहायचं होतं, नवीन भाषा शिकायची होती, व्यायाम सुरू करायचा होता, एखादं छोटंसं व्यवसायाचं स्वप्न होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती, किंवा अगदी मनातलं एखादं गाणं लोकांसमोर सादर करायचं होतं, पण सुरुवात झालीच नाही कारण वेळ नव्हता, योग्य साधनं नव्हती, पुरेसं ज्ञान नव्हतं, की मनात एक विचार होता अजून थोडी तयारी करू दे मग सुरू करतो, आणि मग तो मग कधीच आला नाही. मित्रांनो, आजचा विषय याच मग भोवती फिरणार आहे. द ऑडॅसिटी टू बिगिन, म्हणजेच सुरुवात करण्याचं धाडस. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडथळा अपयश नसतो, अडथळा असतो सुरुवात न करण्याचा. आपल्याला परिपूर्ण परिणाम हवा असतो, पण परिपूर्ण सुरुवात शक्य नसते. आणि म्हणूनच आज आपण एका साध्या पण महत्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत. परिपूर्ण होण्याची वाट पाहण्यापेक्षा सुरुवात करणं महत्वाचं का आहे? आपण लहानपणी सायकल शिकताना पहिल्याच दिवशी

सायकल स्वार झालं होतं का? नाही, पहिल्यांदा सायकलवर बसताना तोल गेला, पडलो, कदाचित गुडघा खरचटला, पुन्हा उठलो आणि पुन्हा प्रयत्न केला. आज आपण सहज सायकल चालवतो कारण आपण सुरुवात केली. पोहायला शिकताना पहिल्या दिवशी पाण्यावर सहज तरंगता आलं का? नाही. एखादी नवीन भाषा शिकताना पहिल्याच दिवशी व्याकरण परिपूर्ण झालं का? नाही. मग आयुष्यातल्या प्रत्येक नवीन गोष्टी सुरू करताना आपण स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा का करतो? खरं तर मी आधी पूर्ण तयार झालो की सुरू करेन हा विचार ऐकायला शहाणपणाचा वाटतो, पण अनेकदा तो भीतीला एक सुंदर नाव देतो. मला अपयशाची भीती वाटते असं म्हणण्याऐवजी आपण म्हणतो मला अजून तयारी करायची आहे. लोक काय म्हणतील याऐवजी आपण म्हणतो योग्य वेळ येऊ दे आणि कदाचित मी हे करू शकणार नाही याऐवजी आपण म्हणतो थोडं अजून शिकतो. तयारी महत्वाची आहे, पण तयारी आणि सुरुवात यांच्यामध्ये भिंत उभी राहिली तर तीच समस्या बनते. मित्रांनो, समजा एखाद्या तरुणाला पुस्तक लिहायचं आहे, त्याच्या डोक्यात सुंदर कल्पना आहे. तो म्हणतो माझ्याकडे अजून चांगला लॅपटॉप नाही, माझं लेखन अजून परिपूर्ण नाही, मला आधी रायटिंग कोर्स करायला हवा, मला प्रकाशक कसा शोधायचं हे माहिती नाही. हे सगळं खरं असू शकतं, पण पुस्तक लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी त्याला पहिल्या दिवशी प्रकाशकाची गरज नाही, त्याला फक्त पहिलं पान लिहिण्याची गरज आहे. कदाचित पहिलं पान खराब असेल, कदाचित दुसरं पानही, पण तिसऱ्या, दहाव्या किंवा पन्नासाव्या पानावर त्याला स्वतःच्या लेखनाची दिशा समजू लागेल. सुरुवात आपल्याला फक्त पुढे घेऊन जात नाही, ती आपल्याला काय सुधारायचंय हेही दाखवते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करा याचा अर्थ बिनतयारीने उडी मारा असा नाही. मोठ्या निर्णयांसाठी माहिती गोळा करणं, जोखीम समजून घेणं, योजना

लॅपटॉप नाही, माझं लेखन अजून परिपूर्ण नाही. मला आधी रायटिंग कोर्स करायला हवा. मला प्रकाशक कसा शोधायचं हे माहिती नाही. हे सगळं खरं असू शकतं, पण पुस्तक लिहिण्याची सुरुवात करण्यासाठी त्याला पहिल्या दिवशी प्रकाशकाची गरज नाही, त्याला फक्त पहिलं पान लिहिण्याची गरज आहे. कदाचित पहिलं पान खराब असेल, कदाचित दुसरं पानही, पण तिसऱ्या, दहाव्या किंवा पन्नासाव्या पानावर त्याला स्वतःच्या लेखनाची दिशा समजू लागेल. सुरुवात आपल्याला फक्त पुढे घेऊन जात नाही, ती आपल्याला काय सुधारायचंय हेही दाखवते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात करा याचा अर्थ बिनतयारीने उडी मारा असा नाही. मोठ्या निर्णयांसाठी माहिती गोळा करणं, जोखीम समजून घेणं, योजना करणं आणि आवश्यक कौशल्य शिकणं महत्वाचं आहे, पण योजना ही कृतीची जागा घेऊ नये. आपण अनेकदा प्लॅन बनवण्यात इतके व्यस्त होतो की प्रत्यक्ष कृतीसाठी वेळच उरत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कितीतरी लोक म्हणतात, या वर्षी रोज व्यायाम करणार. मग व्यायामाचे कपडे घेतले जातात, शूज घेतले जातात, वर्कआउट व्हिडिओज पाहिले जातात, डाएट प्लॅन तयार होतो, पण व्यायाम मात्र सोमवारपासूनच सुरू होतो आणि पुढचा सोमवार येईपर्यंत आपण पुन्हा नव्या योजनेत अडकतो. म्हणून मोठ्या ध्येयाला अगदी छोट्या कृतीत बदलणं उपयोगी ठरतं. मला फिट व्हायचंय याऐवजी आज 10 मिनिटं चालायचंय असं ठरवा. मला पुस्तक वाचायचंय याऐवजी आज 5 पानं वाचायची असं ठरवा. मला इंग्रजी सुधारायचंय याऐवजी आज 10 नवीन शब्द वापरून पाहायचे असं ठरवा. मोठं स्वप्न छोट्या कृतीत उतरलं की सुरुवात कमी भीतीदायक होते. मानसशास्त्रातील संशोधनात पीटर गॉलविझर यांनी मांडलेल्या इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स या संकल्पनेनुसार काय करायचं एवढंच ठरवण्यापेक्षा कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत करायचं हे आधी ठरवलं तर कृती करण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, मी अभ्यास करणार हे एक सर्वसाधारण उद्दिष्ट आहे, पण दररोज संध्याकाळी 7 वाजता मी माझ्या टेबलवर 30 मिनिटे अभ्यास करेन हे अधिक स्पष्ट आहे. म्हणजेच इच्छेला वेळ, जागा आणि कृतीशी जोडणं. आपल्याला प्रेरणा येण्याची वाट पाहण्यापेक्षा कृतीसाठी एक ठरलेली परिस्थिती तयार करता येते. कारण प्रत्येक दिवशी प्रेरणा सारखी नसते. काही दिवस उत्साह असतो, काही दिवस नसतो, पण सवय आणि स्पष्ट योजना आपल्याला पुढे नेत राहतात.

आता येऊया परिपूर्णतेच्या प्रश्नाकडे. परफेक्ट या शब्दाचा एक धोका आहे. तो आपल्याला सुरुवात करण्यापूर्वीच अंतिम परिणामाची कल्पना दाखवतो. आपण सोशल मीडियावर एखाद्याचा सुंदर व्यवसाय पाहतो, पण त्यामागची पहिली छोटी ऑर्डर दिसत नाही. एखाद्या कलाकाराची सुंदर चित्र पाहतो, पण त्याची पहिली विस्कटलेली रेखाटनं दिसत नाहीत. एखाद्या वक्त्याचं आत्मविश्वासपूर्ण भाषण ऐकतो, पण त्याने केलेल्या पहिल्या अडखळत्या भाषणाचा आपल्याला अनुभव नसतो. आपण अनेकदा दुसऱ्यांचा फिनिश्ड प्रोडक्ट पाहतो आणि स्वतःच्या फर्स्ट ड्राफ्टची तुलना करतो. ही तुलना अन्यायकारक आहे. मित्रांनो, पहिला प्रयत्न हा अंतिम निकाल नसतो, तो माहिती देणारा प्रयोग असतो. आपण पहिल्यांदा एखादं प्रेझेंटेशन केलं आणि तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर त्याचा अर्थ मी प्रेझेंटेशन करू शकत नाही असा होत नाही. त्याचा अर्थ पुढच्या वेळी मला या तीन गोष्टी सुधारायच्या आहेत असा होऊ शकतो. आपण पहिल्यांदा मुलाखत दिली आणि निवड झाली नाही, तर तो अनुभव आपल्या पुढच्या मुलाखतीसाठी माहिती देऊ शकतो. आपण एखादं छोटं बिझनेस सुरू केलं आणि पहिल्या महिन्यात अपेक्षित ग्राहक मिळाले नाहीत, तर आपल्याला बाजार, ग्राहक आणि आपल्या उत्पादनाबद्दल काहीतरी शिकायला मिळालं. अर्थात प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही, पण प्रयत्न न केल्यानं शिकण्याची संधीही कमी होते. इथेच फेलियर म्हणजेच अपयश आणि फीडबॅक म्हणजेच अभिप्राय यांच्यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे. कधीकधी आपण एखाद्या परिणामाला आपल्या व्यक्तिमत्वाचा निकाल समजतो. माझं काम चाललं नाही म्हणजे मी अपयशी आहे, पण एका प्रयत्नाचा परिणाम आणि व्यक्तीची किंमत हे दोन वेगळे विषय आहेत. एखादा प्रयोग अपेक्षेप्रमाणे झाला नाही

0: तर आपण पद्धत बदलू शकतो, वेळ बदलू शकतो, मदत घेऊ शकतो, कौशल्य सुधारू शकतो, पुन्हा प्रयत्न करू शकतो. सुरुवात म्हणजे स्वतःला कायमचं एखाद्या निकालाशी बांधून घेणं नाही, सुरुवात म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करणं. आणखी एक गोष्ट, लोक काय म्हणतील हा प्रश्न अनेक तरुणांना थांबवतो. मी नवीन कोर्स केला आणि पूर्ण केला नाही तर, मी गाणं पोस्ट केलं आणि लोकांनी मजा केली तर, मी बिझनेस सुरू केला आणि तो चालला नाही तर, मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश मिळालं नाही तर. मित्रांनो, इतरांचं मत पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं, पण आपल्या कृतीवरचा निर्णय आपल्या हातात असतो. प्रत्येक नवीन गोष्ट सुरू करताना प्रेक्षक शोधण्याची गरज नाही. सुरुवातीला कदाचित तुमचं काम फक्त तुमच्यासाठी असू द्या. पहिलं चित्र सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी आणखी 10 चित्र काढा. पहिला पॉडकास्ट प्रकाशित करण्यापूर्वी काही एपिसोड्स रेकॉर्ड करू नये का? पहिलं भाषण करण्यापूर्वी आरशासमोर सराव करा. सुरुवात छोटी असू शकते, सार्वजनिक असणं आवश्यक नाही. कधी कधी सुरुवात करण्यासाठी आपल्याला धाडसापेक्षा परवानगीची गरज वाटते. कोणीतरी म्हणावं, हो तू हे करू शकतोस, पण प्रत्येक स्वप्नासाठी बाहेरून प्रमाणपत्र मिळेलच असं नाही. काही वेळा स्वतःलाच स्वतःची परवानगी द्यावी लागते. मी अजून एक्सपर्ट नाही, पण शिकायला सुरुवात करू शकतो. मला सगळं माहीत नाही, पण पहिलं पाऊल टाकू शकतो. माझ्याकडे सगळ्या सुविधा नाहीत, पण उपलब्ध साधनांपासून सुरुवात करू शकतो. मला भीती वाटते, पण भीती असतानाही प्रयत्न करू शकतो. हीच खरी ऑडॅसिटी, अविचारी धाडस नव्हे तर अपूर्णतेची जाणीव असूनही योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची तयारी. आणि हो, प्रत्येक गोष्ट लगेच सुरू करायची गरज नाही. काही स्वप्न बदलतील, काही कल्पना सोडून द्याव्या लागतील, काही गोष्टींची वेळ येण्यासाठी थांबावं लागेल. पण मी अजून तयार नाही आणि मी कधीच सुरुवात करणार नाही, यात फरक आहे. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच तयारी करत आहे की फक्त सुरुवात पुढे ढकलत आहे. हा प्रश्न अनेकदा आपल्या मनातल्या खऱ्या अडथळ्यांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, तरुणपणाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रयोग करण्याची क्षमता. नवीन गोष्टी शिकता येतात, चुका करता येतात, दिशा बदलता येते आणि पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक सुरुवात करिअर बदलण्यासाठी असावी असं नाही, कधी कधी ती स्वतःला समजून घेण्यासाठी असते. नवीन पुस्तक सुरू करणं, एखादी कला शिकणं, एखाद्या विषयावर बोलण्याचा सराव करणं, स्वयंसेवा करणं, नवीन लोकांशी संवाद साधणं, या छोट्या सुरुवाती भविष्यातील मोठ्या संधींची दारं उघडू शकतात. मित्रांनो, जगात परिपूर्ण सुरुवात नसते. काही सुरुवाती घाबरलेल्या असतात, काही सुरुवाती गोंधळलेल्या असतात, काही सुरुवाती छोट्या असतात, काही सुरुवाती कुणालाही दिसत नाहीत, पण त्या महत्वाच्या असतात, कारण त्या आपल्याला स्थिर स्वप्नातून चालत्या प्रवासात घेऊन जातात. आपल्याकडे आज सर्व उत्तरं नसतील तरी चालेल, आपल्याकडे आज पूर्ण आत्मविश्वास नसेल तरी चालेल, आज आपण शिकत असू तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परफेक्ट होण्याची वाट पाहताना आयुष्य थांबत नाही, वेळ पुढे जात राहतो. म्हणून स्वतःला परिपूर्ण होण्याची परवानगी देण्याआधी स्वतःला सुरुवात करण्याची परवानगी दिली पाहिजे. आजचा दिवस कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस नसेल, पण तो एखाद्या मोठ्या प्रवासाचा पहिला दिवस होऊ शकतो. आणि कदाचित काही वर्षांनी मागे वळून पाहताना आपल्याला जाणवेल की सगळं त्या एका छोट्याशा निर्णयापासून सुरू झालं होतं. म्हणून मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, तयारी करा, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण योग्य क्षणाची अनंत काळ वाट पाहू नका. पहिलं पाऊल टाका, चुकलं तर शिका, पुन्हा प्रयत्न करा. दिशा बदलायची असेल तर बदला, पण स्वतःला कायम एक दिवस या शब्दात अडकवू नका. कारण एक दिवस मी हे करेन आणि आज मी याची सुरुवात करतो यांच्यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्या इतकी ताकद असू शकते. हीच आहे द ऑडॅसिटी टू बिगिन, सुरुवात करण्याचं धाडस. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: and the Asian Games. On the other hand, Indian captain Shubman Gill was named ICC Men's Player of the Month. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 6 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. चित्रपट संगीत ऐकूया, गीत बहार.

रमा माधव या चित्रपटातलं गीत ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांनी गायलं होतं. सुधीर मोघे यांचं गीत संगीत होतं. आनंद मोडक यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: वेस्ट इंडीज दल विरुद्धायाम् एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय श्रृंखलायाम् उत्कृष्ट प्रदर्शनस्य अनन्तरं पञ्चमं वारं आईसीसी पुरुष प्लेयर ऑफ द मंथ रूपेण नामांकितः इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम अमृत कलश।

0: श्रोते हो अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आता ऐकूया अभियांत्रिकी पर्यटन संगीत मैत्री रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश आजच्या भागात आज आम्ही आमंत्रित केले मिलिंद श्रीखंडे यांना. सुरुवातीला त्यांना अमृत कलशसाठी बोलवावं की नाही असाच माझा संभ्रम निर्माण झाला होता असं हे व्यक्तिमत्व. आणि प्राथमिक बोलण्यात मी तसा उल्लेखही केला होता. मूळचे कराडचे, सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले, व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेले आणि बहुराष्ट्रीय कंपनीतून समूह अभियंता या पदावरून निवृत्त झालेले, संवाद गृहपत्रिकेचं संपादन ज्यांनी केलंय, अनेक वर्तमानपत्रामध्ये लेखन, वाचकांसाठी पत्रव्यवहार, चित्रपट, गाणी, पुस्तक, पर्यटन, मित्र जमवणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, अशा कार्यक्रमांना उपस्थिती, विविध कलाकारांना भेटणं हा छंद त्यांनी बाळगलाय. समाजकार्याची आवड आहे आणि त्यातूनच निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी आणि या चांगल्या कार्याचं कौतुक म्हणजे मिळालेले पुरस्कार. टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार आणि मुक्त पत्रकारितेसाठी पिंपरी चिंचवड वृत्तपत्र लेखक मंचाचा पुरस्कार, अशा उल्लेखनीय पुरस्कारांचा यामध्ये उल्लेख करता येईल. एका निवेदकाला एक श्रोता भेटणं आणि असा श्रोता की जो एक उत्तम असा स्वतः निवेदक आहे, ज्यानं रेडिओ तरंग सारख्या इंटरनेट रेडिओसाठी कार्यक्रम सादर केलेत, अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारताना आज खरं तर श्रोतो मजा येणार आहे. मिलिंद श्रीखंडेजी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
2: खूप खूप धन्यवाद. नमस्कार कैलाशजी.
1: गप्पांना सुरुवात करूयात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं.
2: माझं बालपण कराडच्या चारशेदा समोर पेठेतील पुसाळकर वाड्यामध्ये गेलं.
1: बर.
2: अतिशय आर्थिक हालकीमध्ये गेलं, कारण माझ्या वडिलांचं निधन माझ्या वयाच्या 9व्या वर्षी झालं. त्यानंतर आईने नोकरी केली.
1: बर.
2: आणि वाड्यामध्ये शालेय शिक्षण घेताना वडील दारे मंडळींचे आणि टिळक हायस्कूलमधील गुरुजनांचे संस्कार, तसंच आम्ही गीतेचे श्लोक, अथर्वशीर्ष पठण, यामुळे आमची जडणघडण चांगली झाली.
1: अच्छा.
2: त्यानंतर 1970 ते मार्च 1976 मध्ये टिळक हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी माध्यमिक शिक्षण घेतलं. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण 11वी टिळक हायस्कूलमध्ये झाली आणि 12वी सायन्स कॉलेज म्हणून आहे कराडला, तिथं झालं. त्यानंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला.
1: पण मग अभियांत्रिकीला प्रवेश घेत असताना अभियांत्रिकीमध्ये विशेष शाखा किंवा याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय असं केव्हा वाटलं तुम्हाला?
2: नाही, त्या काळी कसं आजची सारख्या विस्तृत क्षेत्र नव्हतं.
1: बर.
2: पूर्वीच्या काळी म्हणजे इंजिनियर, डॉक्टर किंवा कारकून किंवा मग सरकारी नोकरी.
1: ओके ओके.
2: त्यामुळे आम्ही मेकॅनिकल क्षेत्रामध्ये घुसलो.
1: बर. हा, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाला पटकन नोकरी मिळू शकेल
2: ठिकाणी,
1: हा उद्देश मिळाला.
2: हा उद्देश होता
1: त्यावेळेस होता. हा हा. पण मग अभियांत्रिकी करत असताना मग मेकॅनिकल शाखेला जावं असं का वाटलं तुम्हाला?
2: पण आवड मला मेकॅनिकलचीच होती.
1: ओके.
2: लहानपणापासून.
1: पण मग जर सुरुवातीपासून मेकॅनिकल अभियंता होण्याचं स्वप्न होतं तर मग घरामध्ये असे काही उद्योग चालायचे का की एखादं बाबा

0: घरातलं एखादं उपकरण असेल मग ते खोलून पाहणं, त्याच्यामध्ये उत्सुकता की त्याची अंतर्गत रचना कशी असेल, तर असे काही प्रकार केले होते?
1: हो नक्कीच नक्की. वाड्यामध्ये आम्ही काही लाईट गेली, फ्यूज गेला, तर ते मी स्वतः बघायचो वयाच्या, म्हणजे अगदी 14-15 वर्ष सुद्धा मी स्वतः फ्यूज वायर बदललेली आहे, ती किती अँपेरची आहे
0: बर
1: ती जाणून घेतलं होतं मी. नंतर इलेक्ट्रिकची काही किरकोळ वायरिंगचं रिपेअरिंग असेल
0: बर
1: तर ते देखील करायचो मी. सायकल सायकल दुरुस्ती करायचो, सायकलला ऑइलिंग ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे.
0: बर पण मग हे असं करत असताना केव्हा असं काही गंमतशीर प्रसंग असा घडला का की बाबा खोलताना तर आपण ते खोललं व्यवस्थित पण नंतर ते व्यवस्थित बंद करता आलं नाही, किंवा मग सुस्थितीत असलेलं एखादं उपकरण हे बिघडलं आणि मग घरच्यांचा ओरडा खावा लागला वगैरे, असा काही प्रकार झाला होता?
1: नक्कीच खाल्लं का. सायकलच्या ऑफिस एकदा झालं होतं.
0: बरं काय झालं?
1: चेन बसतच नव्हती पुन्हा.
0: हा
1: चेन निघाली होती, काढली होती ऑइलिंग साठी पूर्ण खाली, तर ती बसायला तयार नाही.
0: बर
1: मग आईचं आईची बोलणी खाल्ली होती, मग मी सायकल दुकानात सायकल घेऊन टाकलं.
0: बर
1: मग
0: अच्छा
1: बसवली.
0: ओके ओके. पण मग हे सगळी वाटचाल पुढे सुरू असताना संसार किंवा नोकरी किंवा व्यवसायातल्या सगळ्यात कठीण काळ कोणता होता आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात याबाबत काय सांगाल?
1: नक्की सांगतो ना. माझ्या आम्ही वडील अकाली वडिलांचं निधन झाल्यामुळं आईला आमच्या नोकरी करायला लागली, पण आई आमची कोकणातली होती, आईचं माहेर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बोलवली.
0: हो हो.
1: त्यामुळे आईचं शिक्षण कमी होतं.
0: अच्छा.
1: पण त्यावेळी तिला कराडला किर्लोस्कर महिला उद्योग लिमिटेड म्हणून कंपनी नुकतीच चालू झाली होती.
0: हो हो.
1: तर ते यमुताई किर्लोस्कर म्हणून आहेच
0: बर
1: त्यावेळी, आता नाही आहेत त्या. पण त्यांनी आईचा इंटरव्ह्यू घेऊन मग तिला आईला आईची परिस्थिती सांगितली.
0: बर
1: मग तिथं तिला ती नोकरी मिळाली. पगार कमी होता
0: बर,
1: पण आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता नेटाने नोकरी करून आम्हाला शिक्षण दिलं.
0: बर
1: नंतर आम्ही बऱ्यापैकी स्थिरसावर झालो.
0: पण मग तुम्ही अभियंता झाल्यानंतर मग लागलीच तुम्हाला नोकरी मिळाली का नंतर मग थोडस संघर्ष करावा लागला वगैरे, तो काळ किंवा त्याबाबत सांगा ना थोडस.
1: नाही, त्याच्यानंतर मी सुरुवातीला एमआयडीसी मध्ये छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये नोकरी केली, अगदी अल्प पगारामध्ये नोकरी केली ट्रेनिंगसाठी. नंतर मला एम्प्लॉयमेंट थ्रू बजाज ऑटोमध्ये नोकरी मिळाली आकुडीच्या.
0: बर
1: त्यानंतर मी बजाज टेम्पो मध्ये गेली, बदलली नोकरी.
0: बर
1: आणि पुन्हा मग एस्केपची संधी आली एम्प्लॉयमेंट थ्रू, एस्केप बेअरिंग इंडिया लिमिटेड चिंचवड.
0: बर बर.
1: ही वाहन उद्योगांना लागणारी बॉल बेअरिंगची
0: निर्मिती. ते वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झालात त्या ठिकाणी?
1: एस्केपला 1990 मध्ये झालो.
0: बर बर.
1: 31 वर्ष एस्केप मध्ये नोकरी केली मी.
0: तिथे कामाचं स्वरूप कसं होतं आणि पुढे पुढे तुमची त्या ठिकाणी मग प्रगती कशी होत गेली?
1: खूप चांगला प्रश्न आहे. तिथे कामाचं स्वरूप म्हणजे तिथे असे लाईन्स आहेत, म्हणजे चॅनल्स असतात. चॅनल्स म्हणजे एक वेगवेगळ्या बेरिंग टाईप्स असतात.
0: ओके.
1: लहान मोठं मिडियम साईज बेरिंग.
0: बर.
1: तर तिथे चॅनल 7 म्हणून मी एक लाईन आहे, प्रोडक्शन लाईन असते.
0: बर बर.
1: मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये.
0: हा हा.
1: तर तिथे आमच्या आता खाली डिप्लोमा झालेली मुलं असायची.
0: बर.
1: 6 मुलं.
0: हो.
1: तर ती ग्राइंडिंग, तर त्याच्यानंतर असेंब्ली, बोनिंग.
0: बर.
1: असं ऑपरेशन असायचं.
0: बर.
1: मग ते असेंब्लीमध्ये जाणार, मग इनरिंग आउटरिंग.
0: पण तुमची सुरुवात नेमकी कशी झाली तिथे? तुम्ही पदावरती रुजू होता ना, कुठल्या पोस्टवरती?
1: सुरुवातीला मी ऑपरेटर म्हणून होतो.
0: ओके.
1: ऑपरेटर म्हणून. नंतर मग चॅनल टीम इंजिनियर म्हणून मला घेतलं आणि मग मला आता खाली डिप्लोमा मुलं दिली.
0: अच्छा. बर.
1: मग पूर्ण चॅनलचं उत्पादन ट्रबल शूटिंग मी पाहायचो. मग काही मुलांना काय प्रॉब्लेम आला, डीएमए मुलांना, तर मशीनला काय प्रॉब्लेम आला, तर ते पाहायचो आम्ही.
0: बर बर. पण मग बेअरिंग म्हणजे ज्या बेअरिंगच्या छोट्या छोट्या गोळ्या असतात त्या आणि त्याच्यातले मग छोटी मोठी आणि ती जी बेअरिंग निर्माण केली जातात
1: ट्रकपर्यंत
0: ती ते निर्माण झालेले बेअरिंग जे आहे ते कुठे कुठे वापरलं जायचं, म्हणजे कुठल्या वाहनांसाठी त्याचा उपयोग?
1: आमच्याकडे बजाज ऑटो, टाटा मोटर्स,
0: ओके,
1: लोहिया मशीन्स लिमिटेड, वेगवेगळ्या कंपन्या, ट्रॅक्टरची कंपनी आहे बघा महिंद्र ट्रॅक्टर.
0: बर.
1: अशा जिथं जिथं घर्षण होतं आणि जे फिरणार भाग जिथं आहे, पिठांचे गिरण्या, रेल्वे, बिल्वे सगळ्यांना.
0: अच्छा. बर. तर त्या ठिकाणी जे आवश्यक असलेलं बेअरिंग
1: तिथं फ्रिक्शन टाळायचं, म्हणजे घर्षण टाळायचं, त्याचं बेअरिंग आवश्यक आहे. आणि बेअरिंग हे असं उत्पादन आहे की तुम्हाला खराब झाल्यानंतर ते बदलावं लागतं
0: सातत्यानं, त्याच्यामध्ये उत्पादन करावं लागतं आणि ते खराब झाल्यानंतर बदलावं लागतं. म्हणजे तो व्यवसाय असा होता की

0: भरणं होतं, भरणं कधी आजारी न पडणारी कंपनी.
1: अच्छा, बरं बरं बरं.
0: तर त्याच्यानंतर काय झालं, कालांतरानं आमच्याकडं मनुष्यबळ विकास विभागाचे एक मॅनेजर समीर कुकडे म्हणून आले.
1: बरं.
0: तर त्यांच्या डोक्यात असं आलं की आपण एक कंपनीसाठी एक गृहपत्रिका काढावी.
1: वा.
0: मग त्याला नाव काय सुचवावं, काय नाव सुचवा, असं आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवली.
1: बरं.
0: तर त्याच्यामध्ये एक संवाद म्हणून जास्त लिडिंग आलं, अंतरंग आणि संवाद. संवादला एक नंबरवर होतो. मग संवाद नाव ठेवून आम्ही कंपनीसाठी एक अंतर्गत गृहपत्रिका काढली.
1: बरं बरं.
0: त्रैमासिक आहे ते.
1: ओके ओके.
0: तर कुकड्यांना माहिती होतं की मला वृत्तपत्र लेखनाची आवड आहे, जर्नलिझमची.
1: बरं बरं.
0: मग तिने माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली. तर त्या संवाद मासिकामध्ये कंपनीतील घडामोडी, कंपनीमध्ये कुठल्या चॅनल्सनी काही कामगिरी केली किंवा कामगारांच्या मुलांनी काही यश
1: प्रावीण्य काम केलेलं असेल तर, बरं,
0: किंवा

0: होईल. तर त्या संवाद मासिकामध्ये कंपनीतील घडामोडी, कंपनीमध्ये कुठल्या चॅनल्सनी काही कामगिरी केली किंवा कामगारांच्या मुलांनी काही यश प्रावीण्य
1: काम केलेलं असेल तर बरं,
0: किंवा 10वी 12वीतल्या मुलांना 80% जास्त मार्क पडले त्याचे फोटो घेऊन आम्ही
1: ते प्रकाशित केले जायचं, ते त्रैमासिक काढलं जायचं. बरं बरं.
0: कुणाला कविता लिहायची असेल तर कविता घ्यायचो आम्ही, त्यांच्या विरोध घ्यायचो.
1: हा म्हणजे कामगारांमधल्या असलेल्या ज्या
0: सुप्त
1: गुणांना वाव देण्यासाठी हे त्रैमासिक तुम्ही सुरू केलेलं होतं तुमच्या कार्यालयाच्या वतीनं. पण मग मुळामध्ये अगदी लहान वयापासूनच तुम्हाला लेखन वाचन किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा असं संपादन करणं, लिहिणं, बोलणं वगैरे अशी आवड होती?
0: हो नक्कीच. कारण कराडला मी शारदीय व्याख्यान मला व्हायच्या.
1: बरं.
0: तर तिथं गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलं.
1: हो बरं बरं बरं.
0: गिरिजा कीर म्हणून लेखक आहेत.
1: हो हो बरं.
0: त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. पुल साहित्य संमेलन भरलं होतं कराडला 51वं, 1976 साली, त्यावेळी दुर्गा भागवत
1: हो
0: अध्यक्ष
1: होते साहित्य संमेलन.
0: त्यावेळी मी नटसम्राट दत्ता भट आणि शांता जोग,
1: अच्छा बर,
0: हिंदू असोसिएशनचं जे नाटक होतं मूळ नाटक,
1: हा
0: ते पण मी पाहिलेलं आहे.
1: हो हो हो बर बर.
0: ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात झालं होतं कराडच्या. नंतर गाण्यांची तर आवड मला होती. रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं
1: सहकार्य सुरुवातीच्या काळामध्ये.
0: मग त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकत होतो. त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं.
1: बरं.
0: मी पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे. आणि आपली आवड त्याला आपल्या आवडला आम्ही पात्राद्वारे सहभागी व्हायचो. त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
1: नव्हते तेव्हा कार्यक्रम जे आहेत. ही सगळी वाटचाल होत असताना यातला तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात अभिमान वाटावा असा एखादा प्रसंग काय सांगता येईल आपल्याला?
0: हा तुम्हाला कठीण काळ एक सांगतो ना, वडील गेल्यानंतर तो दुसरा एक कठीण काळ जो होता की मी माझ्या नोकरीतून सेवानिवृत्त होताना
1: बर
0: सेवा कलाच्या अखेरच्या सहामाहीच्या दरम्यान कोरोनाचं सावट आलं होतं. म्हणजे
1: हो हो म्हणजे
0: जागतिक संकट आलं होतं
1: 2020
0: बरोबर. आणि माझे काहीतरी 6 महिनेच राहिले होते. 21 मार्चला ते
1: हो
0: साधारण 21 मार्चला लॉकडाऊन झाला आणि मी 20 सप्टेंबर 2020 रिटायर झालो.
1: बर.
0: पण त्यावेळी लोकांनी माझ्या मनात विचारायचं की नोकरी सोडावी का, कारण वय पण आपलं भरपूर आहे, 60व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि मित्रांनी पण सल्ला दिले की तुम्ही खूप हाय रिस्क मध्ये आहात, तरी देखील मन घट्ट करून मी धाडसानं नोकरीचा कालावधी यशस्वी पूर्ण केला.
1: बर.
0: आणि आयुष्यात अभिमान वाटावा असा एक क्षण म्हणजे मला माझ्या शाळेकडून म्हणजे टिळक हायस्कूल कराडच्या टिळक हायस्कूल कडून टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार मिळाला.
1: बर. कोणत्या वर्षी?
0: 2021ला दिला.
1: ओके.
0: जानेवारीमध्ये.
1: अच्छा अच्छा अच्छा. वयाच्या या टप्प्यावरती आज पोहोचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, तर यात काही बदल झालेला आपल्याला जाणवतो?
0: नक्कीच. आज माझ्या वयाच्या 66व्या वर्षी म्हणजे 66 पूर्ण आलं तर मला नुकतंच विचारांमध्ये प्रगल्भता आली. आनंदी राहायचं, दुसऱ्याची तुलना करायची नाही आणि दुःखी व्हायचं नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया या साहिर लुधियानवींच्या शब्दांना आपलं जीवन गाणं बनवणारा चिरतरुण अभिनेता देवानंद यांना मी आदर्श मानून वाटचाल सुरू ठेवली असं म्हटलं तर वागू ठरणार नाही. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मी माझी तत्वमूल्य चांगली ठेवतो, चिंतन मनन करतो वर्तमानपत्रातून आणि आपल्या पुणे आकाशवाणीवरून देखील चिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले आपल्याला विचार ऐकायला मिळतात. स्तोत्र म्हणतो, देवाला नमस्कार करतो, सकाळी फिरायला गेलो की उमललेली फुलं पाहतो, त्यातून खूप प्रसन्न वाटतं.
1: हे तर तुमच्या उत्तम अशा तब्येतीचं रहस्य आम्हाला आता समजलंय. अभिनेता देवानंद ज्यांचा आदर्श असेल तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच दुःखी होणार नाही, कारण ज्याच्या नावामध्येच देव आहे, ज्याच्या नावामध्ये आनंद आहे, ज्याने सदाबहार आपल्या आयुष्यामध्ये आनंद बिखरण्याचा प्रयत्न केला असा हा सदाबहार अभिनेता देवानंद. निवृत्तीनंतर तुम्ही काही विशेष छंद जोपासलेत का? तर या छंदांबाबत अधिक खुलासेवार आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं.
0: नक्कीच. म्हणजे मी एस्केप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये माझं काम मॅन्युफॅक्चरिंग विभागामध्ये योगदान जरी असलं तरी माझी ओळख

0: लेखणी हीच ठरली.
1: बर.
0: आणि माझी तुम्हाला मगाशी बोललोच की लेखनाची आवड लक्षात घेऊन माझ्यावर ती संवादची जबाबदारी सोपवली होती. पण ती ऑनररी जबाबदारी होती माझी, म्हणजे माझं रेग्युलर जे मॅन्युफॅक्चरिंग विभागातलं काम करून मी हे काम करत होतो.
1: बर.
0: आणि त्याच्या व्यतिरिक्त मी पुण्यातल्या अग्रगण्य दैनिकातून म्हणजे टाइम्स मधून 3 दशकाहून अधिक काळ नागरी समस्यावर
1: बर
0: पत्र लिहिली.
1: अच्छा.
0: पण सीएसआर अंतर्गत कंपनीचे जे सामाजिक
1: उपक्रम आहेत
0: सोशल ते आणि उद्योगाची यशोगाथा, म्हणजे अतिशय स्ट्रगल
1: संघर्ष
0: करून ज्यांनी उद्योगधंदे उभे केले, प्रतिकूल परिस्थिती स्ट्रगल म्हणजे थोडक्यात, तर उद्योगाची यशोगाथा या शीर्षकांतर्गत मी लेखमाला लिहिली सकाळमध्ये.
1: बर.
0: आणि महाराष्ट्र टाइम्सनं आमच्या सहकार्यानं आमच्या ट्रीपची गोष्ट म्हणून एक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.
1: बर.
0: नंतर चित्रपट, गाणी, रेडिओ, पुस्तक या छंदासह मैत्रीही जोपासली. आणि 2021 साली आमचे मित्र किशोर कुलकर्णी यांनी त्यांच्या इंटरनेट रेडिओ मराठी तरंगसाठी निवेदन करण्याची मला संधी दिली.
1: बर बर बर.
0: आणि माझ्या शब्दांना मिळाला रेडिओचा सूर.
1: बर.
0: म्हणजे 30-35 वर्षांच्या साचेबद्ध नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या सर्तीवर जगण्याची संधी प्राप्त झाली मला.
1: बर.
0: आणि अशाच एका अनोख्या आवडीनं मी निवेदक झाल्यानं माझ्या निवृत्तीनंतरच्या जीवनात नवसंजीवनी आली असं मला वाटतं.
1: बर.
0: माझ्या आयुष्यातील अनुभवांचा, गाण्यांचा, ज्ञानाचा आणि जुन्या आठवणींचा वापर करून मी कार्यक्रमांना एक वेगळा फील देतो.
1: बर.
0: आणि आता म्हणजे उठल्यानंतर रिटायर झालो बाबा, आता उठल्यापासून काय करायचं असा प्रश्न माझ्या मनात नसतो, तर शो मध्ये काय करायचं असा उत्साह असतो.
1: हो.
0: महाराष्ट्र टाइम्सचं गाणं मनातलं सतत, अनेक मराठी हिंदी गाण्याविषयी मी लिहायचो.
1: परीक्षांना त्या गीतांविषयी लिहित होतात. बरोबर आहे.
0: त्याचा फायदा मला संहिता लिहिताना झाला, म्हणजे
1: बर
0: जी गाण्याची आवड आहे तर त्याचा फायदा कार्यक्रमाची संहिता लिहिताना झाला. आणि चित्रपटसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेता यांच्यावर केंद्रित कार्यक्रमांसह गाण्यांच्या संगीत रचनेमध्ये सेक्सोफोनचा वापर प्रामुख्याने असणार किंवा गिटारचा वापर, पियानो या वाद्यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या हिंदी आणि मराठी गीतांवर, चित्रपट गीतांवर आधारित देखील कार्यक्रम मी प्रसारित केला.
1: बर.
0: आणि मी स्वतःच्या त्या काळात रमून जातो त्यामुळं. आणि या व्यतिरिक्त कुटुंब दिन, नेत्रदान दिन, मराठी भाषा गौरव दिन यासारख्या खास दिवसांच्या अनुषंगाने शो करताना पण मला खूप मजा आली.
1: ओके.
0: आणि यामुळे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न मला कधीच पडला.
1: म्हणजे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न पडतो की बाबा दादा काय आपलं दैनंदिन कार्यालयामध्ये पूर्वी आपण जात होतो आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर करण्यास काही नाही असं वाटू नये त्या लोकांसाठी, म्हणजे तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत आणि ज्यासाठी विरंगुळ्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या या आता जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे अशा गोष्टींच्या बाबींचा नक्कीच प्रयोग करू शकता, उपयोग करू शकता.
0: आणि माझा सल्ला पण आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही आता संसारातून पूर्णपणे निवृत्त व्हा, संसारात पण लक्ष घालू नका, तुम्ही तुमचे छंद जोपासा. घरात 24 तास बसून किंवा बाहेर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन आसळभूत नजरेनं बघत बघायचं आपलं, त्याच्या तुमच्या मनात काही छंद किंवा काम करा काहीतरी
1: कामाच्या धबडग्यामध्ये. पूर्वी तुम्हाला जे राहिलेलं
0: करायचं गोष्टी अगदी
1: त्या गोष्टीसाठी तुम्ही जर वेळ पुन्हा देता जर आला तर पुन्हा आयुष्य सुसह्य करणं आणि त्यातनं एक प्रकारचा आनंद घेणं यासारखी दुसरी बाब कुठली नाही.
0: कैलाजी कविवरे बाबा बोरकर म्हणतात की पुलत्या वेळीस वय नाही, तसा माझा हा छंद माझ्यातला तरुणपणा कायम ठेवून टिकून ठेवेल यात शंका नाही.
1: तर बाबा मिलिंद श्रीखंडजी, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आमच्याशी हा जो दिलखुलास मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, नमस्कार.
0: कैलाजी, खासगी एफ एम वाहिन्या आणि टेलिव्हिजन चॅनल्सच्या भाऊगर्दीत आज त्यांच्या डोळे दिपून टाकणाऱ्या चकचकाटामध्ये आकाशवाणी आपली एखाद्या नंदादीपाप्रमाणे अंधार उजळून टाकण्याचं काम करते आणि यापुढे देखील ती राहील यात शंका नाही. आणि तुम्ही मला आज जी आपल्या अमृत कलश कार्यक्रमात बोलवलं आणि सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपला देखील आभारी आहे. धन्यवाद.
2: अमृत कलश

या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण ऐकली अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

पूजिला अन मांड तुझा भरिला गोंधळ मांडी लाग।

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार.

0: अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. युपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय युपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं घेतला आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ती तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. महाराष्ट्र युके भागीदारीचा प्रारंभ आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. युकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि युके यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांचं आदानप्रदान यावेळी झालं. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधले संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे, त्यामुळे युनायटेड किंगडममधल्या संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद झाली आहे. सदनिका खरेदीत होणारी फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे नियमबाह्य सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणीही बंद केली आहे. नकाशा मंजूर क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणीही आजपासून होणार नाही, असं बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: यानंतर मात्र अनाधिकृत इमारती बांधता येणार नाही, अनाधिकृत बिल्डिंग्स त्या ठिकाणी फ्लॅट करता येणार नाही. रेराचं रजिस्ट्रेशन करून रेराच्या कायद्यानुसार परवानगी घेऊन आणि जे जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्या डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या परवानगी घेऊनच आता बांधकाम करावं लागतील. कोणतंही बांधकाम अनाधिकृत चालणार नाही, अनाधिकृत बांधकामाची रजिस्ट्री होणार नाही.
0: या नियमांचं उल्लंघन केलं तर दुय्यम निबंधकांची विभागीय चौकशी केली जाईल, असंही सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात म्हटलं आहे. राज्यात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करून चाऱ्याची उपलब्धता वाढवणं आणि त्याची नासाडी रोखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहभागातून गावागावात पशुपालकांच्या बैठका, मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. राज्यात महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांमधल्या जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मदत व्हावी या उद्देशानं हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन सुरू असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत सांगितलं. या प्रकल्पासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत एसओपी म्हणजे प्रमाण कार्यपद्धती निश्चित केली जाईल. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि नव्या वर्षारंभी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करता येईल, असं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. यात समृद्धी, मुंबई पुणे द्रुतगती आणि मुंबई गोवा या महामार्गांना प्राधान्य देत विशेष यंत्रणा उभारली जाईल, असं सरनाईक म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याविरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दाखवून दिलं तर कारवाई करू, असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या महिला आणि

विद्यार्थ्यांसह शेकडो जणांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याच्या विरोधातल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याचिकेत केलेल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती मान्य करून न्यायालयानं 19 ऑक्टोबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वाढून 72,000 निफ्टीतली पण ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. मात्र देशातली आर्थिक परिस्थिती, परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या म्हणाल्या. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकाशा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा, दम्माम, मदिना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला असून काल रात्री उशिरा सोले यांनी ही घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनीही भाजपाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या सोनसरी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उईके यांनी आज विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तसंच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. मुंबई किनारपट्टीजवळ ओएनजीसीच्या तेल उत्खनन केंद्रात आज मोठी आग लागल्यानं हे केंद्र बंद करण्यात आलं. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं संशयित व्हॉट्सअप ग्रुपच्या चौकशीसंदर्भात आज 5 ठिकाणी छापे टाकले. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देशाबाहेरचे सदस्य असल्याचं आणि त्यांच्यामधल्या चर्चेत संशयास्पद बाबींशी संबंध आढळून येण्यावर तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात पोलिसांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथल्या एका शिक्षकाची उलट तपासणी केली. मुंबई किनारपट्टीजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी केल्याच्या संशयावरून भारतीय तटरक्षक दलानं हरिद्वार कृपा ही मासेमारी नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेत सुमारे 4,000 लिटर अवैध डिझेल असल्याची कबुली नौकेच्या कप्तानानं दिली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं आज चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आणि एक बोनस गुणही मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर रविवारी सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात 429 धावा केल्या. त्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 78 धावात गुंडाळून त्यांना फॉलो ऑन दिला. चंदीगडचा दुसरा डावही 196 धावातच आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेनं पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद केले. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यातल्या लाळी खुर्द इथं शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजींना अज्ञात व्यक्तीनं आग लावली. आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हवामान.

0: गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी बंद करायचा राज्य सरकारचा निर्णय. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत चंदीगडला 1 डाव आणि 155 धावांनी पराभूत करत मुंबईची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
2: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
2: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे।

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. वृत्तविशेष.

0: श्रोते हो, स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन म्हणजेच वोकल फॉर लोकल. पण या उत्पादनांना देशाच्या सीमा ओलांडून जागतिक बाजारपेठ मिळाली तर स्थानिक उद्योजक, कारागीर आणि विणकरांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP, पारंपरिक उत्पादनांना मिळणारं GI मानांकन आणि डिजिटल माध्यमं यामुळे या प्रवासाला नवी दिशा मिळू शकते. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासात वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल हा संदेश सातत्यानं दिला आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक बाजारपेठ आणि ब्रँड इंडियाची ओळख मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश आहे. श्रोते हो, महाराष्ट्रातील पैठणी, हातमागाच्या साड्या आणि कोल्हापुरी चप्पल अशा विविध पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक स्तरावर ओळख आणि संधी कशा मिळू शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. श्रोते हो, वोकल फॉर लोकल पासून लोकल टू ग्लोबल पर्यंतचा प्रवास घडवताना स्थानिक उत्पादकापासून ग्राहकापर्यंत आणि पुढे जागतिक बाजारपेठेपर्यंत एक मजबूत मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन निर्माण करण्याचं महत्व आणि यामुळे ब्रँड इंडियाची जागतिक ओळख मजबूत करण्याबाबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी अधिक माहिती दिली.
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी संकल्पना आहे मुळात वोकल फॉर लोकल, ते कशासाठी आहे तर आपल्या देशाचं आयातीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे जे स्थानिक कारागीर असतील, शेतीतली काही उत्पादनं असतील, MSME म्हणजे लघु मध्यम सूक्ष्म उद्योग काही निर्माण करत असतील, तर या सगळ्याची गुणवत्तेची मानकं एस्टॅब्लिश करणं, त्याची काही स्टँडर्डाईज करणं, ते करताना त्याची जी व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये आधी ग्रामीण कारागिरांना स्केलिंग अप म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठीची क्षमता असणं, त्याच्यासाठी मेकॅनायझेशन लागेल. त्याच्यानंतर काही लोक रॉ मटेरियल छोट्या लेवलचं एक्सपोर्ट करत असतील, त्यांनी स्पेशलाइज्ड कंपोनंट्स एक्सपोर्ट करणं जे ग्लोबल स्टँडर्डचे असतील किंवा जागतिक गुणवत्तेचे असतील याच्याकडे भर देणं, आणि त्यासाठी त्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत, शहरापासून राजधान्यांपर्यंत किंवा मेट्रो शहरांपर्यंतची व्हॅल्यू चेन किंवा गुणवत्ता साखळी निर्माण होणं याचं महत्व आनंद साजराने, कारण तसं झालं तरच तो माल पटकन येऊ शकतो. आणि तीच गोष्ट आपण जागतिक दर्जाचं उत्पादन जागतिक बाजारपेठेत पाठवणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला स्थानिक कारागिराच्या अंगातलं कौशल्य जे आहे तर त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जागतिक दर्जाला कॉम्पीट करेल किंवा स्पर्धेमध्ये टिकेल असं करणं, आणि त्यासाठी ती जी गुणवत्ता साखळी आहे म्हणजे ग्रामीण भागापासून शहराला जोडणं, शहरापासून महानगरांना जोडणं आणि महानगरांपासून त्याचा जागतिक प्रवास, म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर अगदी गुलाबाची फुलं जरी उत्पादित केली तरी ते जागतिक दर्जाची करणं, आणि त्याच्यासाठी आपल्याला थेट अगदी समजा आपण पुण्या मुंबई सारख्या भागातून किंवा छोट्या गावातून आता मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेता येणं, ही गुणवत्ता साखळी तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ते कुठल्याही उत्पादनाला लागू होतं म्हणजे, आणि आपल्याकडे आपण माहिती की उपग्रहापासून अनेक क्षेत्रात आपण आता अनेक गोष्टी निर्यात करतो, तर छोट्या स्क्रूपासून एखाद्या गुलाब फुलासारखं किंवा बांबूच्या ब्रशपासून ते भूजच्या बांधणी सिल्कपर्यंत सगळ्या उत्पादनांना हे लागू आहे, कारण व्हॅल्यू चेनचं महत्व आनंद साजरा.
0: श्रोते हो, कोल्हापुरी चपलांसारख्याच पारंपरिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळत असताना कारागिरांना त्याचं योग्य श्रेय, बाजारपेठ आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यावर शैलेंद्र परांजपे म्हणाले.
1: प्रयत्न करावे लागतात. एक तर जसं पैठणीचं उदाहरण तुम्ही दिलं किंवा कोल्हापुरी चपलेचं उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं इलेक्ट्रॉनिक्सच्या मार्केटमध्ये, टेक्स्टाईल मधलं अर्थाते पैठणीचं उदाहरण आहे किंवा फार्मास्युटिकल लाईन मध्ये आहे. तसं आपल्याला माहिती की आपल्या देशात व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणावर कोरोना नंतर झालं, तर आपलं उत्पादन जागतिक तोडीचं असेल तर ते जगाच्या बाजारपेठेत टिकू शकतो, म्हणजे पैठणी किंवा या गोष्टी जातात, कोल्हापुरी चप्पलही जाऊ शकते. पण ती जाताना जो येवल्यातला कारागीर आहे किंवा कोल्हापूरमधला चप्पल बनवणारा आहे त्याला पैसे मिळायचे असतील तर ज्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढेल त्या प्रमाणात भारतातली जी साखळी आहे म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल येणं आणि ती मुंबईला येऊन परदेशात जाणं, या साखळीमधले लोक जे आहेत मधले त्यांची सुद्धा क्वालिटी त्या दर्जाची लागेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ न होता आणि लवकरात लवकर माल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असेल तर त्याचं मूल्य देण्याची व्यवस्था ती सरकारला धोरणाचा निर्माण करावी लागते. म्हणजे कोल्हापूरपासून चप्पल निघाली आणि ती परदेशात गेली तर त्याच्यात किमतीची जी वाढ होईल त्याचा वाटा त्या प्रत्येक पातळीवर फक्त सरकारी लोकांना किंवा मधल्या लोकांना न मिळता कोल्हापूरच्या त्या कारागिरापर्यंत जाणं आणि तीच गोष्ट येवल्याच्या पैठणीच्या कारागिरापर्यंत जाणं, ही जी पारदर्शक जर असेल ती मूल्य साखळी तर हा लाभ आपोआप त्या कारागिरांपर्यंत जातो. म्हणून व्यवस्थांमधली पारदर्शकता आणणं ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं आणि रिटेलचं नेटवर्क तयार होणं आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठल्याही ठिकाणी मूळ उत्पादनापेक्षा

0: मधल्या साखळीला बऱ्यापैकी पैसे मिळतात, तर पारदर्शक व्यवस्था केली आणि त्याच्यावर सरकारचं बऱ्यापैकी नियंत्रण असलं तर तो माल लोकल टू ग्लोबल जाईपर्यंत त्याच्यामध्ये मधल्या एजंटांपेक्षा स्थानिक कारागिरांना पैसे मिळण्याची शक्यता जास्ती वाढते.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीच्या संधी आणि लहान उद्योजकांनी सुरुवात कुठून करावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT या व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्थेच्या कार्यकारी समितीचे संचालक ललित गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
2: स्थानिक उत्पादनांना परदेशी खरेदीदार व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चेंबर सारख्या संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. नुकतंच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या भारत मंडपममध्ये व्होकल फॉर ग्लोबल ही थीम डोळ्यासमोर ठेवून मोठं प्रदर्शन आयोजित केलं आणि यामध्ये जवळपास 60 देशांचे खरेदीदार उपस्थित राहिले. त्यांनी भारतीय उत्पादकांशी 1-to-1 डिस्कशन केले, त्यांचे प्रोडक्ट्स पाहिले, त्यांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर सुद्धा दिल्या. व्यापारी संघटना असतील, शिखर संस्था असतील, अशा प्रकारचे उपक्रम स्थानिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नियमितपणे आयोजित करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित होत असतात. फॉरेन कॉन्सुलेट आपल्या देशामध्ये सगळ्या देशांचे असतात, त्यांचे कॉन्सुलेट जनरल जे व्यापाराचं काम पाहतात त्यांच्याबरोबरच्या बैठका या संदर्भात नियमितपणे होत असतात. त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी B2B डिस्कशन होत असतं, ते खरेदीदारांना आमंत्रित करतात. आपण परदेशात शिष्टमंडळ घेऊन भेटी देतो वेगवेगळ्या देशांना आणि तिथल्या उत्पादकांशी, तिथल्या ग्राहकांशी, तिथल्या बाजारपेठेशी आपण थेट संवाद साधतो. अशा प्रकारे स्थानिक उत्पादकांना प्रवेश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपली उत्पादनं विकण्यासाठी संघटना स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सरकार सुद्धा करत आणि सरकारच्या मदतीनं या संघटनांच्या मदत स्तरावर सुद्धा नियमितपणे आयोजित होत असतात. त्याचाही सर्व उत्पादकांनी नक्की फायदा घ्यावा आणि व्होकल फॉर ग्लोबल ही संकल्पना मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणारी आहे, त्याचा सर्वांनी जरूर वापर करावा आणि आपली उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी असं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, कोल्हापुरी चप्पलांची जगभर झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचं ब्रँडिंग, ऑनलाईन विक्री आणि निर्यातीसाठीच्या महत्वाच्या गोष्टी, तसंच आपल्या कारागिरांचं योग्य श्रेय आणि फायदा याबद्दल फिक्कीचे ललित गांधी म्हणाले.
2: आपल्या हातमागाच्या साड्या असतील, पैठणी असेल, कोल्हापुरी चप्पल असतील किंवा अशा प्रकारचे उत्पादनं, खुपरीचं चांदीचं पैंजण आहे, अशा प्रकारची उत्पादनांना जागतिक बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी किंवा ऑनलाईन किंवा निर्यात वाढण्यासाठी सर्वात पहिली आवश्यकता म्हणजे दर्जेदार उत्पादनं, त्यामधलं गुणवत्ता ही टिकवून ठेवणं हे आवश्यक आहे आणि ती गुणवत्ता सातत्यपूर्ण असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेच्या खात्रीसाठी तसं सर्टिफिकेशन आपण संघटना स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे. सरकारचं BIS किंवा अन्य स्टँडर्डायझेशनचे जे काही पद्धती आहेत त्या असतातच, परंतु त्याबरोबरच संघटना स्तरावर सुद्धा या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीची क्वालिटी, त्या दर्जाचं पॅकिंग आणि गुणवत्तेच्या हमीसह आपण बाजारात उतरलो तर या उत्पादनांना नक्कीच चांगली बाजारपेठ जगामध्ये मिळू शकते. प्रडाचं उदाहरण आपण विचारलं, प्रडा हा जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल एक्झिबिशन मध्ये कोल्हापुरी चप्पलाचं क्रेडिट न देता प्रदर्शित केलं, त्याला आम्ही संघटितपणे विरोध केला. मी चेंबरचा अध्यक्ष या नात्याने थेट प्रडाशी संपर्क साधला. त्यांनी ती चूक जाणीवपूर्वक केली का अनवधानाने केली यापेक्षा त्यांनी ती चूक मान्य केली, ती लेखी स्वरूपातही मान्य केली. मात्र या वादामुळे किंवा प्रडाशी हा वाद जोडल्यामुळे हा वाद जगभर चर्चेला गेला आणि जगातल्या 33 देशांच्या वृत्तपत्रामध्ये, टेलिव्हिजनमध्ये माझं मत प्रदर्शित झालं आणि कोल्हापुरी चपलाला एक जागतिक ओळख मोठ्या प्रमाणात मिळाली. आम्ही 500,000 crore रुपये खर्च करूनही जे ब्रँडिंग झालं नसतं ते या वादामुळे ब्रँडिंग झालं आणि कोल्हापुरी चपलाचा खप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. याचा नक्कीच फायदा स्थानिक बाजारपेठेला झाला, परंतु एक प्रडानं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, त्यामुळे आपले उत्पादन आता कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग आहे, हुपरी पैंजणला GI टॅगिंग आहे, पैठणीला GI टॅगिंग आहे, ह्याचा योग्य वापर झाला पाहिजे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अशा मध्ये बरेच उत्पादन आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या गुणवत्तेला सातत्य ठेवून त्याचं ब्रँडिंग इतकं सर्टिफिकेशन महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पेटंट घेता येणं शक्य आहे त्या ठिकाणी पेटंट घेतलं पाहिजे, ज्या ठिकाणी

0: कॉपीराइट घेणं शक्य आहे, त्या ठिकाणी कॉपीराइट घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जागतिक स्तरावर अनेक भारतीय उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने किंवा आमची परवानगी न घेता, मूळ कारागिराला श्रेय न देता, बेकायदेशीर पद्धतीने त्याचा वापर केला जातो, अशी अनेक उदाहरणं पूर्वी घडलेली आहेत. प्राडामध्ये मात्र एक सकारात्मक त्यातना निष्कर्ष निघाला आणि प्राडानं अधिकृतपणे कोल्हापूरला भेट दिली आणि कोल्हापुरी चपलांचं 2000 जोड्या प्राथमिक स्तरावर खरेदी करण्याचा करार केला. ही फार मोठी उपलब्धी आहे कोल्हापुरी चपलांसाठी. इतकंच नव्हे तर स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना आपण संरक्षित केलं पाहिजे ही जाणीव या निमित्तानं ठळकपणे अधोरेखित झाली. आणि जागतिक स्तरावर या कंपन्या ज्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला तीच पद्धत आपण सुद्धा अवलंबली पाहिजे. आणि अशा प्रकारचा दर्जा आणि एथिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो यासाठीचा दबाव सुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षित राहतील आणि आपल्या उत्पादनांचं गुणवत्तेचं सातत्य हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. प्रडाच्या प्रकरणातून मला एकच जाणवलं की प्रडा आमचं उत्पादन घ्यायला तयार आहे, परंतु त्यांचे उत्पादनाचे निकष आहेत जागतिक दर्जाचे. जे निकष आहेत त्यामध्ये चाइल्ड लेबरच्या सुरक्षिततेपासून पर्यावरणाचा विषय, तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वातावरण, त्यांचं आरोग्य, त्यांची सुविधा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि यातली कुठलीही गोष्ट आपण फॉलो करत नाही किंवा ते निकष पूर्ण करत नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टी सुधारणं हे सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. उत्पादनाच्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या सुविधा सुद्धा आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे असणं हे आजच्या काळात गरजेचं झालेलं आहे. त्याचाही आपण विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. तर आपली उत्पादनं सुरक्षितही राहतील आणि जागतिक बाजारपेठेत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील.
1: श्रोते हो, स्थानिक उत्पादकांना परदेशी खरेदीदार, प्रदर्शन आणि निर्यातदारांशी जोडण्यासाठी विविध संस्था कशी मदत करू शकतात याबाबत ललित गांधी यांनी अधिक माहिती दिली.
0: निर्यातीसाठी छोट्या उत्पादकांना स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन समिती आहे. ती समिती या प्रकारच्या उत्पादनांना कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करू शकते. त्याबरोबरच बायर सेलर मीट नियमितपणे आयोजित केल्या जातात. त्या सर्वसाधारणपणे मोठ्या शहरामध्ये आयोजित होत असतात. त्यामध्ये परदेशातले खरेदीदार आपल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असतात. वेगवेगळ्या उत्पादनांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शन होत असतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक उत्पादकांना त्यांची प्रदर्शनामध्ये उत्पादनं ठेवणं आणि परदेशी ग्राहकांच्या बरोबर त्या संदर्भात चर्चा करणं शक्य होतं. या माध्यमातून सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवता येणं शक्य आहे. बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसेल तर ते जे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत रजिस्टर्ड स्टार कॅटेगरीमधले एक्सपोर्ट हाऊसेस आहेत त्यांना आपला माल पुरवठा करून त्यांच्या मार्फत निर्यातीपासून सुरुवात करता येऊ शकते आणि नंतर आपला स्वतःचा थेट निर्यात असाही ऑप्शन आपण त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. एकूणच निर्यातीसाठी अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहेत त्याची माहिती या माध्यमातून आपल्याला नियमितपणे मिळत असते किंवा मिळू शकते. ती माहिती घेऊन या संदर्भात पुढील वाटचाल करणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, व्होकल फॉर लोकल ही केवळ स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संकल्पना नाही तर स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याची संधीही आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम, हातमाग आणि विविध अन्य क्षेत्रांसाठीचे प्रयत्न आणि डिजिटल बाजारपेठ यामुळे कारागीर, विणकर आणि लघु उद्योजकांसाठी नवी दालनं खुली होत आहेत. चला, स्थानिक उत्पादनांना साथ देऊया आणि त्यांना जागतिक ओळखही मिळवून देऊया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मी अंजर मुजावर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण सुरक्षित पशु उपचार, निरोगी जनावर आणि भरघोस उत्पादन याविषयी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर आकाश बाबासाहेब राऊत यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 62 ते 81%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 52%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 46%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 61 ते 68%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 37 ते 41%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला, पक्व झालेल्या सोयाबीन, भुईमूग व इतर खरीप पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. फळे व भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेणे टाळावे. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.

0: शेवटचा भाग आपण ऐकूया.
1: सर, यामध्ये बऱ्याच वेळा औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही, जनावराला बरं वाटल्यानंतर अर्धवट औषध दिली जातात, तर याबद्दल काय सांगाल?
2: सहसा पाहायला गेलं तर जनावर ज्यावेळेस आजारी पडतो, कोणताही संसर्गजन्य ज्यावेळेस आजार होतो, तर कमीत कमी आपल्याला 3 ते 5 दिवस त्या जनावराची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. तर आपण ज्यावेळेस पहिला डोस देतो किंवा ज्यावेळेस अपुरा कोर्स करतो, तर सर्वात पहिलं 1-2 दिवसासाठी आपल्याला ते जनावर ठीक असल्याचं वाटेल, पण काही दिवसानंतर ते जनावर परत एका नवीन आजाराला बळी पडण्याचं चान्स असतं. तर त्यामुळे आपण ज्यावेळेस अपुरा आजार करतो, आपलं आर्थिक नुकसान होतच होतं, त्याचबरोबर जनावरामध्ये अनेक दुसऱ्या प्रकारचा संसर्ग आणि तो आजार दुसऱ्या जनावरांना पसरण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस आपल्या जनावराचा उपचार करत असू, तर माझं शेतकरी बांधवांना सांगणं आहे की आपल्या जनावराचा पूर्ण उपचार करून घ्या. पूर्ण उपचार म्हणजे कमीत कमी 3 ते 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारची जी काही औषधं डॉक्टर देत आहे योग्य मात्रामध्ये देत आहेत का, योग्य वेळी देत आहेत का. म्हणजे योग्य वेळी म्हणजे आज जर सकाळी 10 वाजता जर तुम्ही कोणतं इंजेक्शन लावत असाल आणि उद्या सकाळी 10 वाजता जर लावायचं असेल, तर तुम्ही 10 वाजता डॉक्टरला फोन करून चालणार नाही. तुम्हाला सकाळी 8 वाजताच डॉक्टरना निरोप द्यावा लागेल की डॉक्टर साहेब, माझं जनावर आजारी होतं, तर तुम्हाला येऊन ते लस देणं, जे काही आहे औषध देणं गरजेचं आहे. तर तुम्ही डॉक्टराशी तो संपर्क ठेवण्याचं तुमचं एक दायित्व आहे, तुमचं एक कर्तव्य आहे, तर ते तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रीटमेंट दिल्यानंतर, औषधं दिल्यानंतर आपल्या जनावरामध्ये काही साईड इफेक्ट्स किंवा ॲलर्जी होती आहे का आपल्या जनावराला, याचं पण बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे. भरपूरदा काय होतं की औषध दिलं जातं आणि डॉक्टर चालले जातात आणि मग आपल्या जनावरांच्या अंगावर पुरळ उठणं किंवा त्यांना थरथरी सुटणं अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स दिसतात. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनी उपचार चालू असताना यासुद्धा गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
1: औषधोपचार सुरू असताना ज्याला आपण विड्रॉल पिरियड अर्थात माघार कालावधी म्हणतो, तर ही संकल्पना काय आहे?
2: ज्यावेळेस आपण वेगवेगळे औषध जनावरांमध्ये वापरतो ना, तर ही औषधं प्रामुख्यानं आपण त्या जनावराच्या अंगामध्ये देतोय. कालांतरानं ती औषधं जनावराच्या मांसपेशीमध्ये जाऊन जमा होतात किंवा ते दुधावाटं किंवा मलमूत्रावाटं बाहेर पडतात. तर ही जी औषधं आहेत भरपूरदा त्यांचा काही प्रमाणात ती औषधं दुधामध्ये येतात आणि मांसामध्ये आणि इव्हन अंड्यामध्येही येतात. तर अशी अंडी आपण एक ठराविक वेळासाठी किंवा असे दूध आपण एक ठराविक वेळासाठी विकणे किंवा त्याचा वापर करणे किंवा सेवन करणे टाळावे. तर हा जो पिरियड आहे तो 10 असेल किंवा 15 दिवस असेल, या काळाला आपण माघार कालावधी किंवा विड्रॉल पिरियड म्हणतात. तर हे सहसा आपल्याकडे दुर्लक्षित केलं जातं, पण ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. आजकाल आपण वेगवेगळे औषध वापरतो, आपण मानवी आरोग्यासाठी अँटीबायोटिक्स वापरतो, पण भरपूरदा ते औषध आपल्याला काम करत नाही. का? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपले ज्या बॉडीतील जंतू आहेत ते त्या औषधाला बळी पडत नाहीत, त्यांचा संसर्ग वाढला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण माघार कालावधी बिलकुल पाळत नाही. तर शेतकरी बांधवांनी ही संकल्पना जरी पूर्वीची असली तरी माघार कालावधी पाळणं बंधनकारक आहे. इस्पेशली ज्यावेळेस तुम्ही अँटीबायोटिक्स वापरता त्यावेळेस माघार कालावधीचा सगळ्यात मोठा वाटा आहे.
1: सर, बऱ्याच वेळा डॉक्टर इंजेक्शन देऊन गेल्यानंतर त्याचा 1-3 दिवसाचा 5 दिवसाचा कोर्स असतो हे तुम्ही सांगितलेलं आहे, तर बरेचसे शेतकरी बांधव स्वतः इंजेक्शन देणं किंवा ओळखीच्या कोणाकडून तरी इंजेक्शन देणं हे करतात, तर या आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल याबद्दल?
2: जर तुम्हाला खरंच जनावराबद्दल ज्ञान असेल, त्यांच्या औषधाबद्दल ज्ञान असेल, तर तुम्ही टू सम एक्सटेंट याचा वापर करू शकता, औषध देऊ शकता जोपर्यंत तुमचे डॉक्टर येत नाहीत. पण मी असं सांगेल की तुम्ही पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या प्रजनशिवाय कोणतंही औषध देण्याचा प्रयत्न करू नका. भरपूरदा ते औषध तुम्हाला कळणार नाही की ते निकामी किंवा काम करेल का नाही, का कोणती ॲलर्जिक रिॲक्शन येईल. भरपूरदा त्याच्यामुळं तुमच्या जनावरांच्या स्नायूंना इजा होऊ शकते, त्याच्यामध्ये तुम्ही गाठी निर्माण करू शकता, आणि चुकीचं औषध दिल्यामुळे बरेचदा आपलं जनावर दगावण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी माहिती नसेल तर तुम्ही बिलकुल कोणतंही औषध जनावरांना देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही प्रत्येक वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषधोपचार करून घ्यावा, हेच मला सांगायचं आहे.
1: जनावर एकदा आजारी पडल्यानंतर, ते समजा की 3 महिने 6 महिने आजारी नसेल, तर मागील आजारी पडण्याचा जो तपशील असतो, रेकॉर्ड म्हणतो त्याला, ते ठेवणं गरजेचं.

0: असं वाटतं का?
1: रेकॉर्ड किपिंग किंवा मागचा जो तपशील आपण म्हणतो तो हा ठेवणं फार महत्वाचं आहे. आपलं जनावर मागच्या वेळेस कधी आजारी पडलं होतं, त्याच्या आजारी पडल्यावर काय लक्षणं होती आणि त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार दिले होते आणि मग त्या उपचार केल्यानंतर त्या ट्रीटमेंटला कसा प्रतिसाद होता, मग तशाच प्रकारची लक्षणं आत्ता आपलं जनावर दाखवत आहे का, याची एक शेतकरी बांधवांना कल्पना येईल. त्याप्रमाणे त्यांना कळेल की आपण कोणत्या डॉक्टरांना

0: दाखवत आहे का, याची एक शेतकरी बांधवांना कल्पना येईल. त्याप्रमाणे त्यांना कळेल की आपण कोणत्या डॉक्टरांना, डॉक्टर तर भरपूर आहेत, मग आपण कोणत्या डॉक्टरांच्या संपर्कात राहायचं किंवा कोणत्या डॉक्टरला बोलवायचं, आणि आपल्या जनावरांचा मागच्या प्रमाणे, मागच्या वेळी जसा उपचार केला होता तशा पद्धतीनं उपचार करणं गरजेचं आहे, ते पण त्यांना कळेल. यासोबतच जर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, मागच्या वेळेस जर कोणत्या औषधाला जर तुमचं जनावर रिस्पॉन्स देत नसेल किंवा काही ॲलर्जिक रिॲक्शन्स आल्या असतील, तर ते औषध पुढच्या वेळेस तुम्ही टाळता देण्याचं, तर ते रेकॉर्ड तुम्हाला दोन तीन पद्धतीनं मदत करतं की कोणत्या प्रकारचा आजार आहे, कोणत्या औषधांना रिस्पॉन्स दिला होता आणि कशा कशा प्रकारची औषधं, कोणत्या कंपनीची औषधं वापरली होती. या सर्वांमुळं तुमचं आर्थिक नुकसानही कमी होईल आणि तुमचं जनावर लवकरात लवकर बरं होण्याची शक्यता वाढेल.
1: सर, पशुवैद्यकीय अधिकारी बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना औषधांचा योग्य वापर केला पाहिजे असा सल्ला देतात, तर औषधांचा योग्य वापर म्हणजे नेमकं काय?
0: औषधाचा योग्य वापर ज्यावेळेस आपण बोलतो, जसं आपणही आजारी पडतो तर आपल्याला युजुअली डॉक्टर 3 ते 5 दिवसाचं औषध लिहून देतो. आपण मेडिकलवर जातो आणि एक ठराविक 2-3 दिवसाचा कोर्स घेतो, आपण पूर्ण कोर्स कधी घेत नाहीत. योग्य वापर म्हणजे तुम्हाला जेवढी औषधं डॉक्टरनं सांगितली तेवढी औषधं जनावरांस देणं बंधनकारक, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या औषधाची मात्रा 10 ml आहे का, 15 ml आहे का. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती औषधं किती कालांतरानं द्यायची आहेत, म्हणजे औषधं सकाळी द्यायचं आहे का बस, का सकाळ संध्याकाळ 2 वेळा द्यायचं आहे. त्यानंतर जो काही तुमचा कोर्स आहे, ट्रीटमेंटचा कोर्स आहे, औषधोपचाराचा जो कोर्स आहे, तो किती दिवसासाठी करायचा आहे, 4 दिवसासाठी करायचा आहे, 5 दिवसासाठी, का 7 दिवसासाठी. आणि काही केसेसमध्ये किंवा काही प्रमाणात ज्यावेळेस जनावर जास्त दिवसासाठी आजारी असेल, समजा लंगडते तुमचं जनावर, त्या केसेसमध्ये तुमचा जनावराचा उपचार हा 7 दिवस 15 दिवसही चालू शकतो. तर या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, तर आपल्या जनावराला लागणारं योग्य औषध ते किती मात्रामध्ये द्यायचं आहे, त्याची किती दिवसाला किती वेळास द्यायचं आहे, किती दिवसासाठी द्यायचं आहे आणि कसं द्यायचं आहे, तोंडानं पाजायचं आहे का, स्नायूमध्ये द्यायचं आहे का, नसामध्ये द्यायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे. आपले शेतकरी काही कारणास्तव या गोष्टींचं जर तुम्ही नोंद ठेवू शकत नसाल, तर तुम्ही एका अर्थानं तुमचं जनावर परत आजारी पाडण्याकडं शक्यता बळावती आहे, आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान वाढण्याचं आणि प्रोडक्शन कमी होण्याचं, दोन्ही बाजूनं तुमचं नुकसान होण्याचं चान्स आहे.
1: डॉक्टर साहेब, शेतकऱ्यांनी प्राण्यांच्या उपचाराबाबत कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
0: प्राण्यांच्या उपचारामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आपल्या ज्यावेळेस जनावर आजारी पडतं, तर जनावर आजारी पडल्यावर त्याच्यात कोणत्या प्रकारची लक्षणं दिसत आहे हे सर्वात मोठं नोंद, याची नोंद घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आजारी पडलं तर त्याला आपण डॉक्टरांनी कोणकोणत्या प्रकारचं औषध दिलेलं आहे, आणि डॉक्टरांशी नियमित संवाद, जर औषध दिल्यानंतर सुधारणा झाली का नाही हे तुमच्या डॉक्टरांनाही कळणं गरजेचं आहे. ज्यांना काय होईल की नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुमचे डॉक्टर येतील तर त्यांना कळेल की हे औषध तुमच्या जनावरासाठी योग्य आहे का नाही, नंतर ते औषध किती मात्रामध्ये दिल्यावर त्याचा इफेक्ट दिसेल, तर याबद्दल सर्वांची माहिती घेणं गरजेचं आहे.
1: आपल्या जनावरांना सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा किंवा उष्णता, थंडी हे जे वातावरणाचे घटक आहेत, यांचा त्यांच्या आरोग्यावर कितपत परिणाम होत असतो?
0: याला, या सर्व गोष्टींना, अतिउष्ण तापमान किंवा भरपूर पाऊस पडतोय किंवा अतिथंडी थंड वातावरण झालंय, तर या सर्व गोष्टींचा मानवी आरोग्याप्रमाणे प्राणी आरोग्यावर सुद्धा परिणाम पडतो. त्यांचं ज्यावेळेस असं वातावरण होतं तर त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं, दूध उत्पादनात भरपूर घट होते, तुमचं 10 लिटर दूध देणारं जनावर 2 ते 3 लिटरवर येतं. त्यानंतर त्याचं जे दैनंदिनी आहे, ज्याला की आपण म्हणतो त्याचं रिप्रोडक्शन आहे, वांज पाण्याचे चान्सेस पण वाढतात. त्यानंतर शेवटी हे सर्व जे चक्र आहे, ऊन, पाऊस, वारा, याच्यामुळं जनावरांची जी प्रतिकार क्षमता आहे ती कमी होते. त्याच्यामुळं एका जनावर आजारी पडलं तर त्याचा संसर्ग दुसऱ्या जनावराला आणि पूर्ण तुमच्या कळपामध्ये आजार पसरण्याचं प्रमाणही वाढतं. याचं उदाहरण पाहायला गेलं तर लंपी स्किन डिसीज, कित्येक तरी आपले जनावर, महाराष्ट्रातील जनावर लंपी स्किन डिसीजला किंवा रोगाला आजारी पडले, याचं कारण तेच आहे, वातावरणात बदल आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आणि लंपी स्किनचा आजार वाढला. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस असं वातावरण प्रतिकूल नसतं जनावरांसाठी, तर त्यावेळेस आपल्याला त्यांना प्रतिकूल वातावरण देण्याचा प्रयत्न करायचा. जर बाहेर थंडी असेल तर त्याला तुम्ही

0: आतमध्ये शेडमध्ये बांधा. जास्त ऊन असेल तर त्याला तुम्ही सावलीच्या जागी ठेवा किंवा थंड पाणी द्या. जास्त पाऊस असेल तर पावसात जनावराला भिजू देऊ नका, त्याला गोठ्यात बांधा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा तुम्ही मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस करून तुमच्या जनावरांना निरोगी ठेवू शकता.
1: सर, बऱ्याच वेळा औषध शिल्लक राहतं, तर या उरलेल्या औषधांचं करायचं काय आणि औषधांचा वापर करताना कोणकोणती खबरदारी शेतकरी बांधवांनी पाहिली पाहिजे?
0: भरपूरदा आपली जी जनावर उपचार झाल्यानंतर भरपूरदा आपली औषधं उरतात, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या औषधाची आपण नोंद ठेवायला पाहिजे. नोंद ठेवल्यानंतर ती औषधं आपल्या मुलांपासून घरातील कुत्रे मांजरे आणि इतर घरातील सदस्यापासून एक वेगळ्या जागेवर, जिथं की कुणी जाणार नाही अशा जागेवर, एक थंड आणि हवेशीर जागेवर तुम्हाला साठवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले जे शेतीत फवारले जाणारे जे औषधं आहेत, ते औषधं आणि हे औषधं कधीही मिसळू नका, हे वेगवेगळ्या जागेवर ठेवा. त्यानंतर तुम्ही ही जी औषधं आहेत, उरलेली औषधं, तुम्ही ही औषधं दुसऱ्या जनावरासाठी वापरण्याचा कधीही प्रयत्न करू नका. याच्यामुळं दुसऱ्या जनावराला आणखी काही आजार होण्याचे चान्सेस आहेत. कधी कधी ते औषधाचे एक्सपायर झाले आणि तुम्ही त्याचा वापर दुसऱ्या जनावरासाठी केला, तर दुसऱ्या जनावराला त्याचा अंगावर वेगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासोबतच जी उरलेली औषधं आहेत, भरपूर दिवस तुम्ही ठेवली आहे औषधं, आता काय करायचं? मग त्याचा ते औषधं निकामी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? ते औषधं त्या बाटलीमधनं किंवा काय म्हणतात गोळ्या ज्या आहेत त्या त्याच्या कापडामधनं किंवा त्याच्या ज्या हे आहे साचा त्याच्यातनं काढून तिला मातीत पुरून टाका. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, ही जी औषधं आहेत, भरपूरदा काय होतं की याच्यातली काही औषधं ही गोड असतात, तर त्याच्यामुळं तुमच्या घरातील कुत्रं मांजर ते औषधं खाण्याचं जास्त प्रमाण असतं किंवा लहान मुलं त्याच्या संपर्कात येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं ही औषधं तुम्ही काय करू शकता, आपल्या चहा पावडर वापरल्यानंतर जो चहा बनवतो आपण, जी जी पावडर आहे त्या पावडरमध्ये मिक्स करून किंवा तुम्ही याला मातीमध्ये मिक्स करून एक सील झिप पॅकमध्ये बंद करून तिला तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता. जेणेकरून काय होणार, या औषधाचा वापर दुसरे लोक किंवा दुसऱ्या जनावर करू शकणार नाही.
1: सर, डॉक्टर सांगतात की औषधांचा कोर्स पूर्ण करा, परंतु काही त्वचेला लावणारे औषध, मलम, तेल, हेही औषधं असतात ज्यांचा वापर जनावरांचं बरे झाल्यानंतर तसंच राहतात, शिल्लक राहतात, तर ती औषधं कशाप्रकारे सुरक्षित ठेवावी की पुढच्या वेळी ती वापरता येतील?
0: सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन काळापासूनच प्रत्येक औषधावर एक एक्सपायरी डेट नावाचं एक संकल्पना आहे, प्रत्येक औषधावर ती लिहिलेली असते. तर आपण ज्यावेळेस औषध परचेस करतो किंवा विकत घेतो, तर शेतकरी बांधवांनी त्याची एक्सपायरी डेट काय आहे त्या औषधाची, हे सर्व पहिल्यात नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ही आपण औषधं वापरतो आणि उरतात ती औषधं, तर ही औषधं बाकी औषधाप्रमाणे तुम्ही एका थंड जागेवर आणि कोरड्या जागेवर ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की बाबा तुमच्या जनावराच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत, तर त्यावेळेस काही प्रमाणात जसं की अँटीसेप्टिक आयोडीनचा मलम आहे तुमच्याकडे आणि तुमच्या जनावराच्या अंगावर जखम झालेली आहे, त्या केसमध्ये तुम्ही ते औषध, त्या पशुवैद्यक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते औषध तुमच्या जनावराची त्वचा क्लीन केल्यानंतर त्या जागेवर वापरू शकता, जेणेकरून तिथं माशा येणार नाहीत किंवा आणखी कीटकांचा तिथं प्रादुर्भाव होणार नाही. तर काही प्रमाणात तुम्ही ही औषधं ही त्वचेला लावणारी असल्यामुळं त्याच्यापासून होणारी जी इजा आहे जनावराला, जर तुमचे चुकीनं जर ते औषध लावण्यात आलं आणि त्याच्यापासून होणारी जी इजा आहे त्याचं प्रमाण बाकी औषधाच्या प्रमाणात या औषधामध्ये कमी दिसतं, त्याच्यामुळे तुम्ही काही प्रमाणात ही औषधं वापरू शकता डॉक्टर येईपर्यंत.
1: सर, बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांमध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी काही चुकीच्या पद्धतींचा वापर केला जातो, ज्यामध्ये ऑक्सिटेशनचं इंजेक्शन असो किंवा इतर काही गोष्टी, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सर्व शेतकऱ्यांना वाटतं की माझ्या जनावरापासून मला अधिकाधिक दूध उत्पादन कसं घेता येईल, तर भरपूरदा शेतकरी काय करतो, जे आपलं रुटीन आहे सकस आहार म्हणा, पाणी म्हणा किंवा खनिज मिश्रण यासोबत कुणी सांगितलं म्हणून मग आपण एक नवीन प्रकारचं इंजेक्शन वापरण्याचा प्रयत्न करतो. त्यातील एक उदाहरण म्हणजे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे बेसिकली संप्रेरक आहे. याचं काम काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ते जनावराला देता तर जनावरामधनं जनावराच्या कासेमध्ये दूध येण्याचं प्रमाण वाढतं. जरी आपण ते ऑक्सिटोसिन वापरलं तर त्याच्यामुळं काय होतं, आपल्या जनावराला त्या औषधाची सवय लागते. ते औषध दिल्याशिवाय तुमचं जनावर धारच काढू देणार नाही किंवा दूधच काढू देणार नाही. ही सगळ्यात मोठी ऑक्सिटोसिन वापरल्यावर येणारी समस्या आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे संप्रेरक ऑक्सिटोसिन ज्यावेळेस द्याल तुम्ही ते दुधात येणार आणि हे दूध तुम्ही मानवी आरोग्यासाठी वापरणार किंवा कंझ्युम करणार. यात प्रामुख्यानं

0: हे दूध लहान मुलं आणि ज्या काही प्रेग्नंट महिला आहेत त्या वापरतील. म्हणून अशा दुधाचा ज्यावेळी सेवन केलं जातं तर लहान मुलं आणि ज्या गर्भधारित महिला आहेत त्यांच्यावर याचा दुष्परिणाम दिसून येतो. दुष्परिणाम म्हणजे याच्यामध्ये गर्भधारणेचं जे प्रमाण असतं ते कमी होतं, वांझपणा वाढण्याचं प्रमाण जास्त होतं, त्यानंतर जी बालकं जन्म घेतील ते बालकं कुपोषित जन्मण्याचं प्रमाण वाढतं किंवा त्या बालकामध्ये काही डिफॉर्मिटीज होण्याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं ऑक्सिटोसिनचा वापर हा कायद्यानं तसा बंद केलेला आहे. 2018 भारतात ऑक्सिटोसिन वापरणं कायद्यानं बंद आहे आणि ते चुकीचंही आहे. त्याच्यामुळं ऑक्सिटोसिनचा यूज फक्त दूध वाढवण्यासाठी करणं हे चुकीचं आहे. आणि याच्यानं तसं पाहायला गेलं तर दूध उत्पादनात अशी भरभराट किंवा जास्त उत्पादन वाढेल अशी काही क्षमता नाही.
1: अंदाजे किती टक्के दूध वाढू शकतो दुधाचं उत्पादन?
0: अंदाजे 2-3% जास्तीत जास्त ऑक्सिटोसिन वापरल्यानंतर ते पण काही दिवसासाठी उत्पादन वाढू शकतं.
1: म्हणजे फक्त 2-3% देणं अगदी चुकीचं आहे?
0: चुकीचं आहे, कारण की याच्यापासून जे समस्या उद्भवणार आहेत, कारण की शेवटी दूध तुम्ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सेवनच करणार आहेत, पण त्याच्या जे इम्पॅक्ट होणार आहेत त्याच्यापासून ज्या समस्या भविष्यात उद्भवणार आहेत त्याची तुम्ही बराबरी करू शकणार नाहीत. त्याच्यापासून तुमचं शरीर आणखीही खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि तुमची नवीन पिढी पुढची त्यांच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
1: सर, तुम्ही आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आलात. जनावरातील सुरक्षित पशुपचार, निरोगी जनावरं आणि त्यांपासून मिळणारे भरघोस उत्पादन याविषयी आमच्या बऱ्याचशा शंकांचं समाधान केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: थँक्यू सर, तुम्ही मला बोलवलं आणि मला इतर शेतकरी बांधवांना औषधांचा योग्य वापर कसा करावा व आपल्या जनावर निरोगी कसं ठेवावं व त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते अधिक प्रमाणात कसं टिकून ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये सुरक्षित पशु उपचार, निरोगी जनावर आणि भरघोस उत्पादन याविषयी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ आकाश बाबासाहेब राऊत यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8:05 होते. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: स्वप्नांनी भरलेलं आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. यूपीआय व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करायचा निर्णय. यूपीआय आणि सेवा

0: सांडपाणी समितीनं घेतलं आहे. हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार होतं, मात्र आगामी सणासुदीचा विचार करून हा निर्णय पुढे ढकलला आहे. निवडक पर्सन टू मर्चंट व्यवहारांवर हे शुल्क लागू असेल. ते नेमकं कधीपासून लागू होणार ही तारीख नंतर कळवली जाईल, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या दोन्ही देशांमधले संबंध आणखी वाढवण्यावर तसंच व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अधिक स्थिर आणि समृद्ध जग उभारण्यात हे दोन्ही देश मोठं योगदान देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताची प्रगती, सामूहिक विकास आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्वावर आधारित आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जगात अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक प्रगती भक्कम पायावर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताची क्षमता इतर देशांसाठीही नव्या संधींची दारं खुली करेल, यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
1: सरकार के पास अथॉरिटी है, लेकिन इसका उद्देश्य ये नहीं होना चाहिए कि देश का नागरिक सिस्टम पर ही निर्भर हो जाए, बल्कि इसका मकसद ये होना चाहिए कि देश के नागरिक सक्षम हो, सशक्त हो, और भारत इसी रास्ते पर चल रहा है. इसी रास्ते पर चलते हुए भारत ने बीते एक दशक में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है.
0: जगाला जेव्हा स्थिर आधारस्तंभांची गरज भासते तेव्हा आपली जबाबदारी ओळखून भारत मदतीचा हात पुढे करतो. आज भारतात 2000 अधिक जागतिक क्षमता केंद्र कार्यरत असून ती जगभरातल्या कंपन्यांना विविध सेवा पुरवत आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राज्यघटना यांची पुनर्स्थापना करण्यासाठी विरोधी पक्ष, सामान्य नागरिक आणि विविध संघटना एकत्र येऊन लढत राहू, असा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वार्ताहर परिषद घेतली. नवी दिल्लीतल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून जंतरमंतर काढून टाकण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. एसआयआरला विरोध करून घुसखोरांचा बचाव करण्याचा काँग्रेसचा डाव देशाच्या नागरिकांच्या लक्षात आला आहे आणि आता ते याला बळी पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. दिल्लीत ते वृत्तसंस्थांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएच्या पाठीशी देशाची जनता उभी असून 2029 सार्वत्रिक निवडणुकांमध्येही आपला प्रचंड विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: श्री राहुल जी और उनके साथियों को मैं ये भी बताना चाहता हूं कि 29 में प्रचंड हार के लिए फिर से एक बार मन बना लीजिए. 2029 के आम चुनाव में एनडीए प्रचंड बहुमत के साथ जीत कर आने वाला है और कांग्रेस की फिर से एक बार लगातार चौथी बार हार होने वाली है.
0: मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची आंतरराष्ट्रीय उड्डाणं अंशतः नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा निर्णय अदानी एअरपोर्ट्सनं मार्च 2027 सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकापर्यंत पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी मुंबई विमानतळावरच्या टर्मिनल 1 नूतनीकरण सुरू होणार असल्यानं विमान कंपन्यांना 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी 33% उड्डाणं कमी करायला किंवा ती नवी मुंबई विमानतळावर हलवायला अदानी एअरपोर्ट्सनं सांगितलं होतं. संबंधित विमान कंपन्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर AAHL वरिष्ठ नेतृत्व आणि इतर अधिकाऱ्यांनी आज मुंबईत एअरलाईन ऑपरेटर्स कमिटीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या शनिवारपर्यंत स्थगित केल्याचं इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांनी आज जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी रियाद विमानतळावर हुती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या विमान कंपन्यांनी जेद्दा

दम्माम, मदीना, रियाद या शहरांना जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयांपैकी 4 जणांवर रुग्णालयात तर 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 3 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सौदी अरेबियामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी शांत आणि सतर्क रहावं, तसंच हवाई हल्ले होत असल्यास स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असे दिशानिर्देश भारतीय दूतावासानं जारी केले आहेत. सौदी अरेबियामधल्या सध्याच्या घडामोडींबाबत कसलाही व्हिडिओ पोस्ट करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीननं कितीही नाकारलं तरी हे तथ्य बदलणार नाही याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. या संदर्भात चीननं घेतलेल्या भूमिकेवर गृह मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून त्यात या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारताच्या सर्वेक्षणाच्या अधिकृत नकाशात लडाखमधल्या 28 जागांचा आणि त्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. लडाख प्रशासन आणि स्थानिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि सायप्रस यांच्यात आज नौदल ते नौदल सहकार्यावर चर्चा झाली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय संरक्षण शिष्टमंडळ आणि सायप्रस नौदल कमांडचे कमांडर कोमोडोर निकोलाउस लुका यांच्यात ही चर्चा झाली. राजेश कुमार सिंग सध्या 2 दिवसांच्या सायप्रसच्या दौऱ्यावर आहेत. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेली वाढ, वधारलेला रुपया आणि कॅपिटल गेन कराच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी झाली. सेन्सेक्स 1109 अंकांनी वधारून 73034 अंकांवर स्थिरावला. एकाच दिवसात झालेली सेन्सेक्समधली गेल्या 4 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टी 359 अंकांनी वधारून 22722 अंकांवर बंद झाला. निफ्टीतली सुद्धा ही गेल्या 2 महिन्यातली सर्वात मोठी वाढ आहे. परकीय चलन बाजारातली रुपयाच्या व्यवहारांमधली अतिरिक्त अस्थिरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत राहील असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे, मात्र देशातली आर्थिक परिस्थिती आणि परकीय चलन साठा मजबूत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेअर बाजारातल्या नफ्यावर आकारला जाणारा कॅपिटल गेन कर तसंच व्यवहारांवर असलेला कर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवर लक्ष असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2026-27 या वर्षात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अर्थात जीडीपीचा दर 60% वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जुलै 2036 हा दर 6.4% राहील असा अंदाज IMF वर्तवला होता. अस्थिर जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत अनुमानापेक्षा वेगानं आर्थिक प्रगती करत असल्याचं जागतिक आर्थिक आउटलुक अहवालात IMF नमूद केलं आहे. माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी मंत्रीपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 2029 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी वेळ द्यायचा असल्याचं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI व्यवहारांवरची शुल्क आकारणी दिवाळीनंतर लागू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्याशी दूरध्वनीद्वारे केली चर्चा. मुंबई विमानतळावरच्या T1 टर्मिनलवरची वाहतूक नवी मुंबईत हलवण्याच्या निर्णयाला मार्चपर्यंत स्थगिती. भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं शनिवारपर्यंत स्थगित. आणि सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ, गेल्या 4 महिन्यातली सर्वात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बाळकृष्ण पाटील आणि सहकारी यांनी गायलेली गवळण आपण ऐकली. ही गवळण होती संत एकनाथ महाराजांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कमल उन्हवणे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम संपला. 8:30 वाजले आहेत. भावधारा.

कुंदा भागवत यांनी गायलेलं इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, यानंतर 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत कैसे सुख सोये निंदरिया श्याम मुरत चित्त चढे, आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत लट उलझे सुलझा सुलझा जा बालम. त्यांना साथ संगत आहे तबला प्रवीण करकरे आणि सारंगीवर उस्ताद फारुख लतीफ खान. ऐकूया गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात गौतम बॅनर्जी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि सारंगी साथ होती उस्ताद फारुक लतीफ खान यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाही, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य शिशिर फूल भाग पहिला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, सादर करते महेश केळुसकर.

एका लक्ष्मी यशाच्या आल्या डोकी येऊन माझं लग्न झालं तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1974. लग्न झाले त्याच दिवशी लक्ष्मी रेषा देखील रेखली गेली. एखाद्या पाळीव प्राण्याला सजवलं ना अगदी तसं सजवलं मला त्या दिवशी सर्वांनी. कळ्यात हार, पायात पंजण, आवाज करणारे पंजण बरं, हातात पांढऱ्या, या लक्ष्मी रेषेच्या आत

हो तसं पडूनच आलं होतं मला. कुणाच्या तरी विशाल पंखांच्या उभ्या चारही बाजूने लपेटून घेऊन जगातली सगळी सुख आपल्याला मिळालीच आहेत असं समजायचं. हा विचारच किती सुखदायक वाटला त्यावेळी. त्यावेळी सतीश म्हणाला होता की मी खूपच सुंदर आहे म्हणून. माझ्या या सौंदर्यामुळे त्याची जबाबदारी वाढणार असंही म्हणला तो. किती मधुर होतं त्याचं ते बोलणं. पण एक दिवस लक्षात आलं की या लक्ष्मी रेषेच्या अलीकडे मी एकटीच राहिली. मला ऊब देणारे पक्षी आपले सगळे ऊब स्वतःबरोबरच खेळून उडून गेले. त्यांची पहिली झेप पहिलं उड्डाण नाही पण त्याच दिवशी समजून चुकलं की हे पहिलं उडणं नाहीये. त्या दिवसाची तारीख वेळ सगळं सगळं पूर्त लक्षात आहे माझ्या. त्या दिवशी तो प्रथमच म्हणाला की तो ज्या पार्टीला जाणार होता तिथे स्त्रिया येणार नाहीयेत. सतीशवर विश्वास ठेवायची सवय चढून गेली होती मला. तो एकटाच जातो हे मनाला कुठेतरी खुपत होत पण त्याच्या मागं लागणं मनाला पटेना. सतीश निघून गेला. थोडा वेळ कशी तरी स्वतःची करमणूक करून घेतली. मग खिडकीपाशी येऊन उभी राहिली. खूप रात्र झाली होती. तशी दरवाजा उघडत पाहिजे.

0: मी क्लबमधून परतत होतो. मिसेस मेहरांना इतकं जवळून यापूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं. इतक्या रात्री त्यांना बाहेर उभं राहिलेलं पाहून मला वाईट वाटलं. मला वाटलं त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. मी पुढे झालो. काही मदत हवी आहे का?
1: नको, थँक्यू.
0: तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.
1: मला? पण मी तुम्हाला कुठेच पाहिल्याचं आठवत नाही. मी मिसेस मेहरा.
0: साहेबांबरोबर कंपनीच्या अॅन्युअल पार्टीमध्ये पाहिलं.
1: अच्छा.
0: तरी म्हटलं चेहरा इतका पाहिला पाहिल्यासारखा कसा वाटतोय. साहेबच एकटेच गेलेत.
1: हो, तुम्ही पण त्यांच्याच फोन मध्ये आहात.
0: हो, नुकतंच 2 आठवड्यापूर्वी जॉईन झालोय.
1: असं राहता कुठं?
0: हो, घर मिळालंय कुठे असून? एका मित्राकडेच राहतो.
1: 12 वाजले का?
0: टू बी एक्झॅक्ट 12:25. तुम्ही म्हणत असाल तर थांबून थोडा वेळ.
1: छे, नको. तुम्हाला कशाला त्रास द्यायचा? तुम्ही गेलात तरी चालेल. गुड नाईट.
0: गुड नाईट. सर आले बहुतेक. सर, मी असिन बॅनर्जी.
2: आय एम मेहरा. नाईस मीटिंग यू. कम अलॉन्ग, कम अलॉन्ग.
0: मिसेस मेहरा, आता तुम्ही यांच्याकडे बघा.
1: अच्छा.
0: मी निघतो.
1: थँक्यू.
2: कुठे गेला तो?
1: त्याच्या घरी.
2: अगं, त्याला आत नाही बोलवलंस.
1: इतक्या रात्री बोलावण्याची जरूर काय असं वाटलं मला.
2: अक्कल.
1: वा, अक्कल कशाला म्हणतात हे समजलं इतकं शुद्ध दिसते तुला.
2: फालतू बरबर बंद कर. त्याला ताबडतोब बोलवून घे.
1: कशाला?
2: आणि त्याला थँक्स दे.
1: सकाळी देईन. घाई काय एवढी?
2: इतकी कॉन्शियस काय आहेस तू? कोणत्या गोष्टीसाठी?
1: तुझी एक्साइटमेंट आणि उत्सुकता वाटते.
2: का तू सुंदर आहेस?
1: माझ्यापेक्षा माझ्या सौंदर्याची जाणीव तुलाच जास्त.
2: रुबाब बंद कर.
1: तुझा रुबाब ऑफिसात दाखव.
2: त्याला बोलवलेस का?
1: काय कराल?
3: काय कराल?

सगळं ऐकल्यावर चमत्कारिकच वाटलं. मला बोलवण्याच्या विरुद्ध होते मिसेस मेहरा, पण तरीही त्यांचं वागणं योग्यच वाटलं मला. माझं हे पहिलंच पोस्टिंग होतं आणि मला मिस्टर मेहरांच्या हाताखालीच काम करायचंय. त्यांना नाराज करून भागणारच नव्हतं. सकाळी ऑफिसात मिस्टर मेहरा भेटले.

0: यू आर
1: असीम बॅनर्जी.
0: हाय सी,
1: काल रात्री अगदी विचित्रवेळी भेट झाली नाही.
0: सिट डाऊन, सिट डाऊन.
1: थँक्यू.
0: हा, सर्वप्रथम माझ्या बायकोनं तुमच्याशी जे वर्तन केलं त्याबद्दल तुमची मी माफी मागतो.
1: सर, सर तुम्ही मला लाजवत आहे.
0: हे पहिलीच नोकरी का?
1: हो,
0: मला वाटतं हेड ऑफिसच्या सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या असालच.
1: हो, दोन आठवड्याचं ट्रेनिंग पण पूर्ण केलं. तुमच्याच हाताखाली काम करतोय मी.
0: आय सी. हा, बोलतोय. अगं, माझ्या तब्येतीला काय झालंय? अच्छा अच्छा, हा हा, अच्छा. हॅलो, हा, बाजारात चाललोयस? हा, हे बघ, असं कर, येताना रात्रीसाठी झकास पेटी काहीतरी घेऊन ये. हा हा हा, हो हो, कालच्या रात्रीचेच मित्र आपल्या घरी जेवतील. हो ना, अगं ते इथेच बसलेत. नाही, नियमानुसार वागायचं तर खरं म्हणजे तूच त्यांची माफी मागितली पाहिजेस. नाही, ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्यातर्फे त्यांची माफी मागतो. हा हा हा, ठीक आहे. या बायका ऑफिसर आलं तरी पिच्छा पुरवतात. हो सॉरी, तुमचं लग्न झालेलं आहे की तसेच आज अजून कल्पना आहे? कुठं उतरलात?
1: एका मित्राकडे राहतो. अजून तरी घर मिळालेलं नाहीये.
0: मिळालो, नो प्रॉब्लेम. कुठेकडचे तुम्ही?
1: कलकत्त्याचा.
0: अच्छा, आई वडील कुठले? रिटायर्ड की?
1: नाही, माझे वडील बऱ्याच कंपन्यांचे कन्सल्टंट आहेत.
0: अच्छा, नाव?
1: नरेंद्रनाथ बॅनर्जी.
0: ते कुठे राहतात?
1: मोस्टली इन एअर, हवेतच राहतात, म्हणजे सारखे फिरत असतात.
0: लकी मॅन.
1: हा, कोण? मी की माझे वडील?
0: दोघंही. सिगरेट?
1: नो थँक्स.
0: कधी ओढतच नाही की माझ्या देखत?
1: नाही, कधीच ओढत नाही.
0: अच्छा,
1: मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही साहेब, आज असंच भेटायला आलो होतो.
0: संध्याकाळी घरी येताय ना?
1: नाही सर, पुन्हा कधी.
0: माझ्या बायकोला घाबरता की काय? आओ, घाबरू नका, ती फक्त माझ्याशीच अशी वागते. जरूर या.
1: बरं सर.
0: ओके, रात्री भेटोच.
1: ओके.

0: रात्रीच्या प्रोग्रामची मला जरा भीतीच वाटत होती.
1: कारण खास असं काही नाही,
0: जावं की न जावं असा प्रश्न पडला होता. निश्चित काहीच ठरवता येत नव्हतं.
1: शेवटी ठरवलं,
0: तिथं जायचं पण फारसं बोलायचं नाही.
2: अरे असी, तू असाच इथे होता? रात्रीचा विसरलास?
0: नो नो सर, अगदी लक्षात आहे. यालाच मी झालो होतो.
2: अच्छा,
0: तुम्ही उगाच त्रास घेतलात.
1: पण मी आलो असतो.
2: तुमचा मित्र कुठे आहे? इथे दिसत नाही.
0: शॉपिंगला गेला.
2: अच्छा,
0: छान.
2: किती खोले आहेत?
0: ही एक खोली. दोन बेडरूम्स आहेत, किचन आणि बाथरूम. दिवाण्यांची फॅमिली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फारसा त्रास होणार.
2: का का का, मोठी फॅमिली वाटतं.
0: लिटल मोर दॅन प्रिस्क्राइब.
2: असं असेल तर ते आल्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होईल.
0: नाही, तोपर्यंत काही ना काहीतरी सोय लावून घेईनच मी.
2: आता निघालच पाहिजे. रश्मी एक एक मिनिट मोजत बसली आहे.
0: येस,
2: खूप नर्वस स्वभावाची आहे.
0: चलूया मग.
2: चला.

0: नमस्कार
1: नमस्कार.
2: बराच उशीर झाला का आम्हाला?
1: नाही नाही, बसा ना.
2: तू बेस यांच्याशी गप्पा मारत, मी वाश घेऊन येतो.
1: बसा.
0: थँक्यू. अरे वा, तुम्ही पेंटिंग पण करता वाटतं?
1: नाही नाही,
0: हे तुमचं पेंटिंग आहे?
1: हो, विकत घेतलेलं आहे.
0: अच्छा,
1: तुम्ही लोक डायरेक्ट ऑफिसातूनच आलात का?
0: नाही, घरून. साहेब स्वतःच मला न्यायला आले होते. असा राजा माणूस मला बॉस म्हणून मिळाला, नशिबो नाही मी.

0: तुमची हरकत नसेल तर एक मिनिट तर चालेल.
1: हा जरूर जरूर.
0: आजच रेणुकांचं कुक
1: दांडी मारली
0: हो ना.
1: अरे अरे म्हणजे तुम्हाला सगळं करावं लागणार दिसतंय. त्रास झाला होता.
0: छे हो त्या त्रास कसला.
1: म्हणजे पण
0: दोघा तिघांनी मिळून एकत्र जेवलं तर उलट बरंच वाटतं मला. त्यातून पतीची आज्ञा.
2: तू पुन्हा काहीतरी मूर्खासारखं बोललीस वाटतं.
0: मी
1: नाही हो त्या
2: आमचा कुक नको तेव्हा नेमका सुट्टीवर गेला.
1: एक्झॅक्टली हेच हेच मिसेस मेरा म्हणत होत्या.
2: हा मग ठीक आहे. बरं तुम्ही हे सांगा तुम्ही राहण्याच्या जागेबद्दल काय विचार केलाय. तुमच्या मित्राची फॅमिली केव्हा येते.
1: आय थिंक शुक्रवारपर्यंत.
2: शुक्रवार तो परवाच आहे. काही सोय झाली राहण्याची.
1: अजून तरी नाही. अगदीच कुठं नाही जमलं तर मेस मध्ये तरी सोय होईलच.
2: जोपर्यंत अगदी नीट सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा.
1: इथं.
2: हा म्हणजे माझ्या घरी.
1: इथं. नको नको सर. म्हणजे काही ना काहीतरी सोय होईलच.
2: जर झाली नाही तर म्हणतोय मी.
1: अच्छा

0: अगदीच कुठं नाही जमलं तर मेसमध्ये तरी सोय होईलच.
1: जोपर्यंत अगदी नीट सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा.
0: इथं?
1: हा म्हणजे माझ्या घरी.
0: इथं? नको नको सर, म्हणजे काही ना काहीतरी सोय होईलच.
1: जर झाली नाही तर म्हणतोय मी.
0: अच्छा.
1: अगं अगं ऐकलंस का रश्मी?
2: काय म्हणताय?
1: असीम बॅनर्जी एका फार मोठ्या कन्सल्टंटचे सुपुत्र आहेत.
2: अच्छा.
1: कमीत कमी 10-11 कंपन्यातून तरी ह्यांच्या पिताजींचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य मानलं जातं.
2: असं का?
1: फार मोठा कामाचा माणूस करेल.
2: तुमची कॅल्क्युलेशन सध्या झटपट होत असतात.
1: दिसायला साधी आणि शांत वाटतेस, पण वादविवादात कुणालाही हार जाणार नाहीस. यू नीटी नीम. बाय द वे, असे तुम्ही तर डायरेक्टली मॅनेजर म्हणून अपॉइंट होऊ शकला असतात. हॅव यू गॉट सॅटिस्फाय बाय मिअरली बिईंग अ सेल्स ऑफिसर?
0: माझे काका पण असंच म्हणाले. ते तर त्यांच्याच फर्म मध्ये मला घ्यायला तयार झाले.
1: ते काय करतात?
0: इंडियन फर्टिलायझर्सचे जनरल मॅनेजर आहेत. माझे सर्वच नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्यातून मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत. माझे मामा देखील वडिलांप्रमाणेच कितीतरी फर्म्स मध्ये लीगल कन्सल्टंट आहेत.
1: व्हेरी वेल कनेक्टेड मॅन. ठीक आहे, बरं सांगा काय येणार?
0: मी काही मदत करू का?
1: हो, ती तर तुम्ही नेहमीच करत राहणार आहात. हॅव पेशन्स, लेट मी गेट समथिंग फॉर यू.
2: काल तुम्हाला थँक्स द्यायचं राहूनच गेलं.
0: नाही पण
2: नाही, रात्र खूपच झाली होती.
0: हो पण
2: ह्यांची अवस्था
0: नाही,
2: तुमच्याशी ओळखही अगदी नुकतीच झाली होती. तुम्ही प्लीज राग मानू नका.
0: मुळीच नाही. अहो, त्या गोष्टीवरून तुम्हाला बरंच बोललेलं दिसत आहे साहेब.
2: तुम्हाला कसं कळलं?
0: आज ऑफिसमध्ये तेच सांगत होते.
2: काय काय सांगत होते?
1: बरीच शोधाशोध केल्यावर सोडा सापडला. रश्मी, आज सोडा मागून घेतला नव्हता असं वाटतं.
2: तुम्हाला माहितीच आहे की कुक आलेलाच नाही.
1: आय एम सॉरी.
2: आता तुम्ही आलाच आहात, हे बघा मी थोडं स्वयंपाक.
1: अगं अगं बैस ना, मी म्युझिक लावतो. लेट अस डान्स.

0: असिन, लग्न झाल्यापासून मी एकदाही डान्स केला नाही.
1: ते का, कमीत कमी न्यू इयर्स डेच्या दिवशी तरी नाचतास ना.
0: छे, आपल्या बायकोबरोबर नाचणं याला काही अर्थ आहे का?
1: ती गोष्ट वेगळी, पण नाचू नका म्हणून मनाई कोणी केली होती? आजकाल मला वाटतं आपण हेम पॅक पाहू तसं नाचवायची फॅशनच झाली असावी. आतल्यात मात्र बायकोच्या तोंडाला फेस आणायचा.
2: मॅडम, तुम्ही म्हणताय तसं नाही. ऑफिसात साहेबांचा जो लौकिक आहे तो हेम पॅकला जवळचा आहे.
1: तुम्ही तर बघताच आहात.
2: म्हणजे वस्तुस्थिती अशीच आहे.
1: तुम्ही असंच म्हणणार? सतीश तुमचे बॉस ना.
2: सॉरी सॉरी, आय सरेंडर.
0: आयुष्यात मी कोणत्याही गोष्टीला प्रायोरिटी देईन पण इमोशन्स नाही. कदाचित असं झालं असेल, परिस्थितीचे टक्के टोनपे खात खात मी खूप प्रॅक्टिकल झालो असेल.
2: प्रत्येक शहाण्या सोत्या माणसानं प्रॅक्टिकल बनलंच पाहिजे, मलाही तसंच वाटतं. आणि तसं जमलं नाही ना तर
0: लहान वयात खूप समजूत आलीय तुला, चांगली गोष्ट आहे.
1: आयुष्यात भावनांचं स्थान महत्वाचं वाटतं मला. भावना नसतील आयुष्याचा वीट येईल, निरस होईल, ते थकून जायला होईल या वाटचाली.
0: वीट आणि थकवा फार जुनाट जुनाट आणि पारंपरिक कल्पना
1: असतील कदाचित, पण त्या जुनाट आणि पारंपरिक आहेत म्हणून त्यांना असं डावलून नाही चालणार. भावना नसतील तर आयुष्य म्हणजे एक देखावा ठोंग होऊन जाईल.
0: मग तुला काय वाटतं, भावना दिखाऊ नसतात म्हणून? भावना आणि दिखाऊपणा एकत्र मिसळल्या की एक आगळीच मजा येते. व्हिस्की मध्ये सोडा मिसळला की येते तशी.
1: त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं सुचतंय काय?
0: एकदा पिऊन तर बघ, तिचा सच्चेपणा त्याशिवाय तुला कळायचं नाही.
1: खरंच पहिले तर कदाचित
0: मला काहीच वाटणार नाही.
1: खरोखरच तुम्ही फार फार प्रॅक्टिकल आहात.
2: हे तुमचं म्हणणं मला पटत नाही मॅडम. जर साहेबांनी तुम्हाला मनाई केली तर त्याचा अर्थ ते फार पॉझिटिव्ह आहेत असा होईल.
1: मग देखावा कशासाठी?
0: हा तर दिखाऊपणाचा मुद्दा निघालाय म्हणून सांगतो की या दुनियेत असं कुणीच नाही आणि काहीच नाही की ज्यात दिखाऊपणा नाही. आई मुलाला जन्म देते तो देखील एक देखावाच असतो. जर तिनं तो दिखाऊपणा केला नाही तर लोक तिला राक्षसी म्हणतील. मुलं मोठी होतात, आई त्यावेळी आपल्या अशा मुलाचं का राहत नाही की जो मुलगा सर्वात जास्त गरीब आहे गरजू आहे, ती अशाच मुलाजवळ राहते जो श्रीमंत आहे, जो साऱ्या दुनियेतली सुख तिला देऊ शकेल. मला आठवतंय कार अपघातात माझ्या कमरेचं हाड मोडलं होतं, 6 महिने अंथरुणावर खिळून होतो. आईला कितीतरी तारा केल्याने पण त्या 6 महिन्यात ती फक्त 6 दिवसांसाठी आली. मला पाहिला, त्यात सुद्धा इथं राहिल्यामुळं तिला त्रास किती होतो हे सांगण्यातच सगळा वेळ गेला. बाकीचे भाऊ तर तोंड दाखवायला सुद्धा आले नाहीत. एका भावानं तो माझं चांगलं ठरलेलं लग्न मोडलं.

0: मुलीच्या बापाला सांगितलं ह्या अर्ध्या मेल्या माणसाला कसली मुलगी देता? हे जग अतिशय निर्दय आहे रश्मी, मी तिची थप्पड खाण्यापूर्वीच सावध होणं चांगलं. हसीन, माझे अनुभव मी तुला सांगायला लागलो तर ते ऐकून तुला वाटेल मी फार कोलमडून पडलेला माणूस आहे, पण नाही, एवढं होऊन सुद्धा मी अतिशय नॉर्मल आहे हसीन. माझं नवं नवं लग्न झालं होतं, रश्मीच्या सहवासात जास्त जास्त वेळ राहावं असं मला वाटत होतं, पण मला स्पेशल टूरवर पाठवण्यात आलं. का तर कंपनीची सेल्स फिगर फार डाऊन झाली होती, काहीतरी धडपड करणं जरुरीचं होतं म्हणून 2 महिने काम केलं. रात्र पाहिली नाही की दिवस पाहिला नाही. माझी ही सोन्यासारखी बायको माझी वाट पाहत असेल हेच मी विसरलो. खाणं पिणं राहणं कशाचाच काही ठाव ठिकाणा उरला नव्हता. कोणत्याच गावात 2 दिवसापेक्षा जास्त दिवस कधी राहिलो नाही. गाडीचं स्टेअरिंग सांभाळत एका गावाहून दुसऱ्या गावाकडे धावत राहिलो. आणि जेव्हा सेल वाढला, माझा झोनल मॅनेजर सगळं क्रेडिट अलगत घेऊन बसला. त्याला ताबडतोब 5 इन्क्रीमेंट्स मिळाली आणि 2 महिन्यात प्रमोशन सुद्धा. त्या माणसानं मॅनेजमेंटच्या समोर माझ्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही. चकार शब्द काढला मी माझ्या कामगिरीबद्दल. मी जिथं होतो तिथंच राहिलो. हसीन, या सगळ्या प्रकाराला काय नाव देशील तू?
1: हा तर चक्क अन्याय आहे सर.
0: या जगात प्रत्येक क्षणी प्रत्येक घटकेला अन्याय होत असतो. नातेवाईक, मित्र, हकीम सगळेजण तुमचा फायदा उठवायला बघत असतात. अरे आपण खूपच सिरियस आहो. लेट्स एन्जॉय, कम अँड डान्स.
1: कम
0: डान्स रश्मी बरोबर, चक्क माझ्या बरोबर.

0: मिस्टर आणि मिसेस मेहरांची आणि माझी ओळख देख होऊन दोन चार दिवसच झाले होते, पण मला वाटायचं मी एखाद्या ग्रहणासारखा चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आलोय. मग वाटायला लागलं की मी दोघांमधला एक सेतू आहे, दोघांमधला कम्युनिकेशन चॅनेल. मिस्टर मेहराने आग्रह करून मला त्यांच्या घरीच राहायला ठेवून घेतलं आणि माझी जबाबदारी अधिकच वाढली. मी एक टू डायमेन्शनल तजवीज झालो. मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरा दोघेही ज्यात डोकावून स्वतःला पाहू शकतात अशी तस्वीर. हा अनुभव कसा आंबटगोर वाटला. कधी कधी एखादं नाटक चाललंय असं समजून मी तटस्थ प्रेक्षक बनायचो, तर कधी कधी मी स्वतःच अंतर्बाह्य हादरून जायचो. मिस्टर मेहरा मला जरा जास्तच महत्व देतात, पण मिसेस मेहरा अशा अवघडल्यासारख्या वाटतात की मला भीतीच वाटते. एक दिवस मिसेस मेहरा हातामध्ये चक्क टावे आणि माझे आंघोळीचे कपडे घेऊन आल्या. अरे अरे अरे मी स्वतःच घेतले असते, तुम्ही कशाला त्रास घेतला?
1: त्रास कसला? अरे पण तपासले तर वाटतं की मी तुमची देखभाल नीट करीतच नाही.
0: म्हणजे इतके दिवस मी इथे राहतोय आणि अजून मला पाहुणाच नसतोय? नाही म्हणजे याचा अर्थ मला लवकरात लवकर स्वतःसाठी जागा शोधणं भाग आहे.
1: नाही नाही तुमचं काहीतरी गैरसमज होतं.
0: गैरसमज?
1: माझं म्हणणं
0: नाही, म्हणजे
1: सतीशचं म्हणणं असं की ज्या सुखसोयी तुम्हाला मिळायला हव्यात त्या इथे मिळत नाहीये.
0: पण यापेक्षा जास्त सुखसोयींची अपेक्षा आम्ही माझ्या नातेवाईकांकडून देखील करणार नाही.
1: अंड कसं बनव?
0: अर्थातच सगळ्यांसाठी जसं असेल तसंच.
1: अच्छा मग ट्राय करते ना?
2: हा म्हणे फ्राय करते, कुणाला आवडेल ना आवडेल फ्रायच करणार.
1: मी ह्याला विचारलं होतं, ते म्हणाले सर्वांसाठी जसं जमेल तसंच चालेल.
2: ते म्हणाले आणि तू मान्य केलंस. अगं तू या माणसाला ओळखत नाहीयेस? ही व्हीआयपी सन.
0: मी एवढा मोठा नाही सर.
2: तुम्ही असली जबरदस्ती करणार असाल ना तर आपल्या बॉसला धमकी देतोय. जाणे दो यार, हा तुमच्या दोघांतला मामला आहे, आता सब काय ते बघून घ्या.
1: तुम्हाला कसे अंड बनवून देऊ ते नाही सांगितलं?
2: चालेल काय
0: तुमची हरकत नसेल तर जरा आंघोळ करून घेतो.
1: त्यासाठी देखील बॉसची परवानगी हवी का? अरे बाबा हे घर आहे ऑफिस नव्हे.
3: रश्मी खरं तर हा माझ्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणार माणूस आहे. मला हवं ते त्याच्याकडून करून घेऊ शकतो मी. तरी सुद्धा मनापासून खुश होऊन त्यानं काही केलं दिलं तर ते फार चांगलं होईल.
1: तुमचे कॅल्क्युलेटिंग नेचर चांगलंच माहितीये मला.

0: त्यासाठीच त्याची एवढी खातिरदारी करायला लावता मला.
1: त्याच्या वडिलांच्या रेप्युटेशन बद्दल सर्व माहिती मिळवले मी. हा काम जमेल तर सर्वांना मागे सारून सरळ सरळ सेल्स मॅनेजर बनू शकेल.
0: पण एरवी 2-3 वर्षात तुम्हाला प्रमोशन मिळणार आहेच ना.
1: यू सिली गर्ल, कोणती चीज लुगाडून उरबाडून खेचून घेण्याची मजा आहे ती मुलं खुल्ला घेण्यात कशी येणार.
0: स्वतःच्या इच्छेवर ताबा ठेवलंच तर ते अधिक चांगले होईल सतीश.
1: मग काय साधू बनू, हिमालयात जाऊ, याचीच तर चीड आहे मला. मला जगायची इच्छा आहे, कोणतीही किंमत देऊन मला जगायचं आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी थांबावं लागलंय, चिरावं लागलंय, ताटकळावं लागलंय मला. आता इतरांना ताटकळत ठेवायचं आहे, त्यांना दाखवत दाखवत खिजवत खिजवत सुख लुटायचंय मला. वेळ पडलीस तर दुसऱ्याचं सुख हिरावून घेऊन सुद्धा.
0: तुझ्या बोलण्याची भीती वाटते मला सतीश.
1: जा ब्रेकफास्टची तयारी कर.

0: पुढे बघा कुणीतरी कोण आलंय ते
1: तार आहे
0: कुणाची
1: मला
0: बापरे भलतीच आफत आली इथं माझीच राहायची पंचायत आणि त्यात घर म्हणून बाबा पण इथे येत आहेत
1: हा सॉरी मी तात पुरती वाचली सुद्धा नाही लिहिलंय आपल्या चेअरमनचे गेस्ट म्हणून येत आहेत
0: चेअरमनचे अच्छा
1: हा
0: त्यांच्याशी जरा भेट वगैरे घडून द्याल ना
1: जरूर
2: ऑफिसचं जायला आता नाही वाटत उशीर होत ब्रेकफास्ट साठी किती आरडा आरडा केलात मगाशी
0: अगं अगं असिनचे वडील येत आहेत
2: असं
0: तुला काहीच वाटलं नाही ऐकून
2: आणखीन काय प्रतिक्रिया दाखवायची वेळी
0: माझा मूड खराब करायला हिला मजा वाटते
1: तुम्हा दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे
2: अगदी बरोबर बोललात तुम्ही
0: तुला कुणीतरी समजू शकतो याचा मला आनंद होतो जेव्हा मी बॅचलर होतो तेव्हा मला देखील दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याची अशीच खुणखुणी येत असे
1: पण मी तर तुमच्या कोणत्याही बाबतीत
0: भरीच नाही यार वैवाहिक जीवनातला एकसुरीपणा असल्या प्रसंगामुळे जातो उलट असले खटके खुटके नसतील तर प्रत्येक शादी सुद्धा माणूस आत्महत्या करेल
1: सर तुमच्या प्रत्येक वाक्यातून तुमचा अनुभव बोलत असतो
2: मस्का लावला ना आपल्या बॉसला
0: तो कसला मस्का लावतो मला आता मस्का लावायची पाळी माझी आहे
1: कसला मस्का सर तुम्ही माझं लेग पुलिंग करताय
0: मस्का मस्का म्हणजे लोणी जे ब्रेकफास्टच्या टेबलवर आपल्या दोघांची वाट पाहते चला ब्रेकफास्ट करू

माझ्या आणि असीमध्ये कसले संबंध जुळवायचे होते सतीशच्या ते मला कधी कळलंच नाही. ते माझ्यावर नाराज आहेत की असीमवर तेही कळलं नाही. मी स्वतःकडून अगदी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पण रोज काही ना काही प्रसंग घडायचाच. मी असीमपासून जितके दूर जायचा प्रयत्न करायचे ना तितके सतीश त्याच्याशी बोलायला मला भाग पाडायचे. का कुनिष्ठ पण असीमपेक्षा सतीशची जास्त भीती वाटायची मला. एकाएकी माझ्याच घरात मलाच पर्क वाटायला लागलं. वाटलं सतीशने एखादा मुखपटात चढवलाय. त्याचे आणि माझे संबंध अगदी औपचारिक झालेत. असीमची तोल तोल करणं जरा जरी काही कमी पडलं तर ते मला रागवत असत, मला वेडे वाकडं बोलत. त्या दोघांच्या मध्ये उभं राहिलं की मला किती एकाकी वाटायचं. दोघेही परके वाटायचे अगदी अनोळखी. सतीशच्या वागण्याचा अर्थ माझा नव्हता भलत्याच गुंतवायचा आणि त्या गुंतात मीच अडकून बसायची. आणि ज्या दिवशी निर्गाठ सुटली त्या दिवशी मी एकदम आकाशातून जमिनीवर कोसळले.

0: कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, यातील सहभागी कलाकार सतीश सुनील वंजू, आशिम विजय रानडे, रश्मी सुनीता बापट, सादर करते होते महेश केळुसकर।
1: श्रोते हो, आत्ताच आपण नभोनाट्य भाग पहिला ऐकलात। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू।

संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.